नमस्कार श्रोते हो, सुप्रभात. 103.1 मेगाहर्ट्झवर आकाशवाणी FM प्रसारण सेवेचं हे सातारा केंद्र आहे. आज शनिवार, भारतीय सर्व दिनांक 6

आषाढ शके 1948 अर्थात 27 जून 2026 सकाळचे 5:56 झालेत. आमच्या प्रसारण सेवेला सुरुवात करत आहोत मंगल वाद्यानं.

उस्ताद बिस्मिल्ला खान आणि सहकाऱ्यांचं सनई वादन आपण ऐकलं. आकाशवाणीचं हे सातारा केंद्र आहे. सकाळचे 6 वाजतात. आता हिंदीतून बातम्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करत आहोत.

0: अंश इस जीत के साथ ग्रुप आई में शीर्ष पर आ गया है। इसके साथ ही ये समाचार बुलेटिन समाप्त हुआ।
1: न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍपवर आपण ट्यून केलंय आकाशवाणीचं सातारा केंद्र। सकाळचे 6:05 झालीत। श्रोतेहो आता प्रसारित करत आहोत चिंतन हे सदर। याचं लेखन केलंय संजीवनी तोपखाने यांनी।
2: सोली व सुख मुंडक उपनिषदामध्ये एक मंत्र आहे, तो असा द्वा सुपर्णा सयुजा सखाया समानम वृक्षम परिशस्व जाते। याचा अर्थ असा, या देहाच्या वृक्षावर दोन सुरेख पक्षी राहतात, दोघे सदा एकत्र राहतात, दोघे एकमेकांचे सखे आहेत। भगवंत सर्व जीवांचा मित्र आहे। ज्ञानदृष्टीने जीवात्मा व शिवात्मा म्हणजेच ईश्वर सखे आहेत। भक्ताचे देवावरील प्रेम हे दास्यप्रधान असते, तर भगवंताचे भक्तावरील प्रेम सख्यप्रधान असते। सद्गुरु ईश्वर स्वरूपच आहेत। आपल्या विनयशील निष्ठावंत शिष्याने केलेली स्तुती ऐकून प्रसन्नचित्त झालेल्या सद्गुरूंना प्रेमाचे भरते आले। समर्थांची अवस्था कल्याण स्वामींच्या बाबतीत अशी झाली, ऐकोनी मृदू वचन कुरवाळीले तया लागून, गुरु शिष्य हे बोलणे उरले नाही ते वेळी। कल्याण स्वामींचे विनयतापूर्वक कृतज्ञतापूर्ण मृदू बोलणे समर्थांनी ऐकले आणि त्यांच्या सर्वांगावर कौतुकाने हात फिरवला, त्यांना जवळ घेतले। त्या क्षणी गुरुशिष्याचे नाते ब्रह्मस्वरूप झाले, द्वैत पूर्णपणे सरले। शिष्याच्या मनातील पुत्रप्रेमाच्या पवित्र आपलेपणाचा आणि गुरूंच्या मनातील मंगलमय मातृप्रेमाचा मधुर संगम झाला। दोघांचा आनंद एक होऊन आनंदाला भरते आले। कल्याण स्वामी पुढे म्हणतात, एकपणे एकची झाले, ऐक्य रूपी सम मिळाले, करून या सुख उधळले नाहीपण जाऊनी। एकपण एकची झाले म्हणजे मुळात सद्गुरु आणि सच्छिष्य जे ब्रह्मरूपाने एक होते ते पुन्हा जणू ऐक्य पावले। कल्याण स्वामींच्या अज्ञानामुळे जो द्वैताचा अनुभव येत होता तो सद्गुरूंनी दूर केला। त्याच क्षणी दोघांना समत्व म्हणजे ब्रह्मत्व प्राप्त झाले। ब्रह्मरूप सद्गुरूंना शिष्याशी ऐक्याच्या निमित्ताने पुन्हा ब्रह्मानुभव आला। समर्थांनी शिष्याला उपदेश करण्याच्या निमित्ताने द्वैत पत्करले होते। द्वैतात सुखरूपता नाहीशी होते ती पुन्हा प्राप्त झाली। हा द्वैत अद्वैताचा खेळ भगवान श्रीकृष्ण आणि अर्जुनामध्येही भगवद्गीतेमध्ये पुन्हा पुन्हा पाहायला मिळतो। ज्ञान प्राप्त झालेला अर्जुन भगवंताशी एकरूप होतो न होतो तो संवाद सुरू ठेवण्याच्या आवश्यकतेसाठी भगवंत त्याला जागृत करून द्वैताचे भान आणून देतात। देह आणि आत्मा, भक्त आणि भगवंत यांचे ऐक्य एखाद्या खडीसाखरेच्या खड्यासारखे आहे। जो खडीसाखरेचा खडा चर्मचक्षूंना दिसतो तो म्हणजे देह आणि त्या खड्यातील गोडी म्हणजे आत्मा। काळाच्या जिभेवर खडीसाखरेचा खडा विरघळला, नश्वर देह नाहीसा झाला तरी त्याची गोडी आत्मा नाहीसा होत नाही। म्हणून आम्ही म्हणतो आत्मा अमर आहे, कारण त्याचे स्वरूप शुद्ध निर्मल आहे। तो मिथ्याला धरून असला तरी त्याचे मिथ्यत्व त्याला चिकटत नाही। आपण म्हणतो देवापासून काही लपत नाही, देव सर्व पाहत असतो, कारण देव कुठे दूर नाही, तो जीवात्म्याच्या स्वरूपात आपल्यातच असतो। मग जरी एखादी गोष्ट जगापासून लपवली तरी स्वतःपासून कशी लपवणार? अगदी एखाद्याने एखाद्याचा खून केला, चांगला वकील देऊन पुराव्याअभावी कोर्टातून निर्दोष सुटला, तरी त्याच्या अंतरात्म्याला ठाऊक आहे की तो दोषी आहे। तमोगुण उच्चेला असल्याने त्याच्या हातून दुष्कृत्य घडले, पण त्रिगुणात्मक देहात जेव्हा सत्वगुण उदय पावेल तेव्हा त्याचे मन त्याला माफ करेल का? त्याला सुखाची झोप लागेल का? म्हणूनच कोणतेही कर्म करण्यापूर्वी माणसाने आपली सत्सद विवेक बुद्धी जागृत ठेवली पाहिजे। देह आणि आत्मा यांचे एकत्व सांगताना समर्थ म्हणतात, आत्मा एक सानंद घन आणि अहम आत्मा हे वचन, तरी मग आपण कैचा भिन्न उरला तेथे। सहम हंसा हे उत्तर, याचे पहावे अर्थांतर, पहा

0: आत्मयाचा विचार आपण कैचा तेथे. आत्मस्वरूपाचा विविध अंगांनी विचार केला तरी आपल्या देहाअहंकाराला मीपणाला कोठेच स्थान उरत नाही. आत्मा सगळीकडे व्यापून राहिलेला आहे, तो स्वानंदपूर्ण आहे, तर मग मी वेगळेपणाने निराळा असूच शकत नाही. कोहम, मी कोण आहे, याचे उत्तर सोहम, तो मी आहे असे आहे. सोहम साधनेवर लक्ष निश्चित केले आणि त्या ब्रह्मस्थानाशी अनुसंधान ठेवले की सोहमची अनुभूती हंसा म्हणजे तो मीच आहे मध्ये परिवर्तित होते. ही एकत्वाची अनुभूती येणे म्हणजेच ब्रह्मपद प्राप्त होणे, म्हणजेच मोक्ष प्राप्त होणे. जय जय रघुवीर समर्थ.
1: श्रोतेहो, चिंतन आत्ताच आपण ऐकलं आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून. लेखन केलं होतं संजीवनी तोपखाने यांनी. आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या सातारा केंद्राचे कार्यक्रम 103.1 MHz. श्रोतेहो, आता प्रसारित करत आहोत भक्ती संगीताचा कार्यक्रम प्रभात वंदना. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकणार आहोत कालभैरवाष्टकम, स्वर आहे यशवंत देवी यांचा.

भक्ती संगीताच्या कार्यक्रमात सुरुवातीला आपण ऐकलं कालभैरवाष्टकम, स्वर होता यशवंत देव यांचा. कार्यक्रमात यानंतर ऐकणार आहोत आशा भोसले आणि सहकारी यांच्या आवाजातील जयवंत वालावलकर यांची भूपाळी.

भातवंदना हा भक्ती संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून. कार्यक्रमात आता ऐकणार आहोत संत तुकाराम महाराज यांचा अभंग रामदास कामत यांच्या आवाजात. संगीत आहे यशवंत देवी यांचं.

भक्ती संगीताच्या कार्यक्रमात यानंतर ऐकणार आहोत उपेंद्र भट यांच्या आवाजात समर्थ रामदास स्वामी महाराज यांची रचना, संगीत आहे सुधीर मोघे यांचं.

भक्ती संगीताचा कार्यक्रम प्रभात वंदना आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून. कार्यक्रमात यानंतर ऐकणार आहोत मन्नाडे यांच्या आवाजातील हिंदी भक्ती रचना.

भक्ती संगीताच्या कार्यक्रमात आता शेवटी ऐकणार आहोत सुधा गांगुली आणि सहकारी यांच्या आवाजातील संजीवनी मराठे यांची देशभक्तीपर रचना.

या देशभक्तीपर रचनेबरोबरच प्रभात वंदना हा भक्ती संगीताचा कार्यक्रम आता समाप्त करत आहोत. श्रोतेहो, हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून.

0: FM बँड 103.1 मेगाहर्ट्झवर आपण ट्यून केलेत आकाशवाणीचं सातारा केंद्र. श्रोते आता प्रसारित करत आहोत शेतीविषयक माहितीपर सदर कृषीवाणी.
1: शेतकरी बंधूंनो, कृषीवाणी कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत खरीप पिकातील बीज प्रक्रिया तंत्रज्ञान याविषयी. विभागीय गहू गेरवा संशोधन केंद्र महाबळेश्वर येथील वनस्पती रोगशास्त्रज्ञ डॉ मनीष सुशीर यांनी केलेलं मार्गदर्शन.
2: सर नमस्कार.
3: नमस्कार
2: सर. खरीप पिकांसाठी बीज प्रक्रिया तंत्रज्ञान किती महत्वाचं आहे याच्याविषयी आपण बोलतोय. कालच्या भागामध्ये आपण बघितलं भात पिकासाठी बीज प्रक्रिया कशा पद्धतीने केली पाहिजे. आता भाताप्रमाणेच नाचणी हे सुद्धा खरीप हंगामात घेतलं जाणारं महत्वाचं पीक आहे, तर याच्यावर बीज प्रक्रिया कशा पद्धतीने केली पाहिजे.
3: शेतकरी बंधूंनो, नाचणी हे सुद्धा अत्यंत महत्वाचं खरीप हंगामातील पीक आहे आणि थोडंसं याच्याकडे दुर्लक्षित पीक म्हणून काही शेतकरी बंधू बघत असतात. तर कृपया त्याची आपण बीज प्रक्रिया जर केली तर सुरुवातीच्या काळात येणारा करपा किंवा काही किडींपासून सुद्धा आपण त्याचं रक्षण जे आहे ते या बीज प्रक्रियेद्वारे करत असतो. मग त्यामध्ये जर प्रमाणित बियाणं जर असेल आपलं तर सोबत दिलेलं कुठलंही बुरशीनाशक असेल तर त्याची आपण बीज प्रक्रिया त्या ठिकाणी करू शकतो. मग ते साधारणतः थायरम सारखं जर बुरशीनाशक दिलेलं असेल तर त्याचं 2.5 ते 3 ग्रॅम प्रतिकिलो बियाणे या स्वरूपात त्याची बीज प्रक्रिया आपण करत असतो. किंवा जर ते जर उपलब्ध नसेल तर करपा येतो, मग ते टाळण्यासाठी कार्बन डेझिम सारखं बुरशीनाशक आहे 50% WP हे साधारणतः 2 ग्रॅम प्रतिकिलो बियाणे या स्वरूपात आपण घेऊन त्याची बीज प्रक्रिया करावी. सुरुवातीला ती पावडर जी आहे ती चांगली हातात हँड ग्लोव्ज घालून त्या ठिकाणी बियाण्याला व्यवस्थित पसरेल अशा पद्धतीने लावावी. तदनंतर मी सांगितलं की सुरुवातीच्या काळात काही किडी येतात, मग त्यामध्ये थायोमेथोक्झोन सारखं कीटकनाशक आहे की जे सुरुवातीच्या काळात येणाऱ्या ज्या किडी आहेत तर त्याची जर आपण बीज प्रक्रिया केली तर साधारणतः 10 मिली प्रति किलो बियाणे या स्वरूपात घेऊन आपण ते कीटकनाशक सुद्धा त्या ठिकाणी नंतर व्यवस्थित त्याचे एक स्लरी थोडीशी करून पाणी शिंपडून त्या ठिकाणी ते दोन्ही हातांचा वापर करून बियाण्याला सगळीकडे व्यवस्थित लागेल या पद्धतीने ते करावं. तदनंतर मात्र अझोस्पिरिलियम किंवा ॲस्परजिलस आवामोरे नावाचं जीवाणू खत आहे, यासारख्या कॉम्बिनेशनचं जे खत आहे ते साधारणतः 25 ग्रॅम जीवाणू खत जे आहे ते 25 ग्रॅम प्रति किलो बियाणे. मग हे तयार करताना त्या ठिकाणी साधारणतः थोडंसं गुळाचं द्रावण त्या ठिकाणी करणं गरजेचं असतं, म्हणजे 1 लिटर पाणी त्यामध्ये घ्यावं आणि त्याच्यामध्ये 125 ग्रॅम गूळ घ्यावा, त्याला चांगल्या पद्धतीने उकळून घ्यावं, थंड करून नंतर ती जी स्लरी आहे त्याच्यामध्ये हे जीवाणू खत जे मी सांगितले त्यामध्ये तुम्ही हे जर उपलब्ध असेल अझोस्पिरिलियम किंवा ॲस्परजिलस आवामोरी यांचं

0: कॉम्बिनेशन किंवा निळे हिरवे शेवाळ पण सोबत घेऊ शकतात, किंवा अझोटोबॅक्टर किंवा स्फुरद विरघळणारे जीवाणूखत. यापैकी जे आपल्याला उपलब्ध असतील ते साधारणतः 250 ग्रॅम पाकिट जे आहे ते त्याच्यामध्ये टाकून त्याची चांगल्या पद्धतीने स्लरी करावी आणि ते बियाण्यावर सगळीकडनं पसरेल अशा पद्धतीने काळजी घेऊन त्याची बीज प्रक्रिया पूर्ण करा. चावलीत वाळल्यानंतर लगेचच आपण त्याची पेरणी जी येते करणं गरजेचं असतं.
1: म्हणजे थोडक्यात पेरणीच्या आधी आपल्याला 1-2 तास तरी ही बीज प्रक्रिया करणं
0: महत्वाचं आहे.
1: धन्यवाद सर.
0: धन्यवाद.
2: शेतकरी बंधूंनो, कृषीवाणी कार्यक्रमात आताच आपण ऐकलं खरीप पिकातील बीज प्रक्रिया तंत्रज्ञान याविषयी विभागीय गहू गेरवा संशोधन केंद्र महाबळेश्वर येथील वनस्पती रोगशास्त्रज्ञ डॉक्टर मनीष सुशीर यांनी केलेलं मार्गदर्शन.
3: शेतीविषयक माहितीपर सदर आताच आपण ऐकलं कृषीवाणी. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून.

103.1 मेगाहर्ट्झवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍपवर आपण आहात आकाशवाणीच्या सातारा केंद्रासोबत. श्रोते, आता जाणून घेणार आहोत रूपरेषा आज दिवसभरात प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची.

या रूपरेषेनंतर सकाळी 6:50 परिसर या सदरात आपण ऐकणार आहोत परिसंस्था साताऱ्याची याविषयीची माहिती. याचं लेखन केलंय सुनील भोईटे यांनी. 6:55 दिनविशेष संकलन केलंय सचिन प्रभुणे यांनी. सकाळी 7 आपण ऐकणार आहात आजचा सुविचार. 7:50 सुगम संगीताचा आनंद आपण घेणार आहात. आज सकाळी 8:40 मराठी चित्रपट संगीत, 9 हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम आपण ऐकणार आहात. सकाळी 9:30 पुन्हा एकदा सुगम संगीताचा आनंद घेणार आहोत. सकाळी 10:30 लोकगीतांचा कार्यक्रम प्रसारित होईल. सकाळी 11 नाट्यपदांचा आनंद घेणार आहोत नाट्यसंगीताच्या कार्यक्रमात. 11:30 कार्यक्रम ऐकणार आहोत एकही कलाकार. आजच्या एकही कलाकार या कार्यक्रमात ऐकणार आहोत पंचमदा अर्थात RD बर्मन यांच्या संगीत दिग्दर्शनातील काही गीते. दुपारी 12 वनिता मंडळ आणि त्यानंतर सायंकाळी 5:30 विविध भारती प्रसारण सेवेचे विविधरंगी कार्यक्रम मुंबई केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करणार आहोत.

संध्याकाळी 5:30 युवक मित्रमैत्रिणींसाठी कार्यक्रम ऐकणार आहोत युववाणी. हा कार्यक्रम मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करू. 6:00 विविध भारती प्रसारण सेवेचे कार्यक्रम आपण ऐकणार आहात. संध्याकाळी 7:30 शेतकरी बंधू आणि भगिनी यांच्यासाठी कार्यक्रम किसानवाणी. यामध्ये सुरुवातीला आजचा सुविचार, त्यानंतर तज्ज्ञ मार्गदर्शन अंतर्गत डॉ विक्रांत साळी वनस्पती रोगशास्त्रज्ञ विभागीय गहू गिरवा संशोधन केंद्र महाबळेश्वर यांची श्रेया गोलिवडेकर यांनी घेतलेली मुलाखत. त्यानंतर कृषीवाणी या सदरात डॉ मनीष सुशीर वनस्पती रोगशास्त्रज्ञ विभागीय गहू गिरवा केंद्र महाबळेश्वर यांचे खरीप पिकातील बीज प्रक्रिया तंत्रज्ञान याविषयीचं मार्गदर्शन आपण ऐकणार आहात. रात्री 8:00 विविध भारती प्रसारण सेवेचे कार्यक्रम मुंबई केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करणार आहोत. याबरोबरच राष्ट्रीय आणि प्रादेशिक बातम्या नेहमीच्याच वेळेत प्रसारित होतील. तर श्रोतेहो, ही होती रूपरेषा आज दिवसभरात प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची. यानंतरची उद्घोषणा काही क्षणातच.

0: 103.1 मेगाहर्ट्ज वर आकाशवाणीचं हे सातारा केंद्र आहे.
1: श्री गणेश नागरी पतसंस्था वाई गृह कर्ज, वाहन कर्ज आणि सोने तारण कर्ज तेही सुलभ प्रक्रियेत. आमच्या आकर्षक ठेव योजना आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी 0.5% अतिरिक्त व्याज दर देखील. गेली अनेक वर्ष सातत्याने अ वर्ग मानांकन असणारी, दरवर्षी खातेदारांना लाभांश देणारी श्री गणेश नागरी सहकारी पतसंस्था गणपती आळी भाजी मंडई वाई. श्री गणेश नागरी पतसंस्था, जिथे तुमच्या स्वप्नांना मिळतो आर्थिक आधार.
2: डॉक्टर रेवलेस डायबेटिक फूड क्लब, पायाच्या मधुमेही व्याधींची तज्ज्ञ चिकित्सा. सिव्हिल हॉस्पिटल समोर, सातारा. 9021-2845-4570.
3: बेतले जर कधी जीवाशी, DCC उभी आहे पाठीशी. सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या बचत खातेदारांना 2 लाखाचे मोफत अपघात विमा संरक्षण.
2: अर्थात खातेदाराचा अपघाती मृत्यू किंवा अपंगत्व आल्यास 2 लाख रुपये मिळणार सदर विमाला, प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजने अंतर्गत.
3: तेव्हा लगेचच नजीकच्या सातारा DCC शाखेत समक्ष जाऊन केवळ सुविधा फॉर्म भरून द्या, बस. बाकी वार्षिक प्रीमियम सातारा DCC बँक भरेल.
2: सातारा DCC च्या बचत खातेदारांना 2 लाखाचे मोफत अपघात विमा संरक्षण. सदर सुविधा नव्याने बचत खाते काढणाऱ्यांनाही लागू.
4: बागडे बंधू सराव, सातारा रोड, जिल्हा सातारा. फोन 91-68-227-325.
2: बागडे बंधू सराव, नाते विश्वासाचे पिढ्यांपिढ्यांचे.
5: साताऱ्यात घर स्वप्नवत दर 99 Avenue.
6: 1 BHK 17.25 लाख, 2 BHK 24.20 लाख, सर्व खर्चांसहित पार्किंग सह.
5: 99 Avenue, विकास नगर, सातारा. 97-92-99-99.
7: डिप्लोमाला नापास झालात,
8: अपयश आलं की जग संपलं असं थोडंच आहे.
7: ही तर संधी आहे नव्यानं न कळलेल्या गोष्टी समजावून घेण्याची आणि यशाला कवेत घेण्याची.
8: इंजिनिअरिंग अवघड वाटतंय म्हणून सोडण्यापूर्वी एक वेळ ढाणेस मेघा इंजिनिअरिंग क्लासला भेट देऊन ढाणे सरांचा सल्ला अवश्य घ्या,
7: तोही मोफत.
8: संपर्क 98-220-71-571.

नमस्कार श्रोते हो, आपण आमचे विविधरंगी कार्यक्रम नेहमीच ऐकत असता. ज्ञान, माहिती आणि मनोरंजन या त्रिसूत्रीद्वारे बहुजन हिताय बहुजन सुखाय हे ब्रीदवाक्य जपणारी तुमची आमची आकाशवाणी. श्रोते हो, तुमचा विश्वास, तुमचं प्रेम आणि तुमच्या प्रतिक्रिया यामुळेच सतत काहीतरी नवीन आणि सकस श्रोत्यांना देण्याचा आमचा नेहमीच प्रयत्न असतो. मग आमचे असे कार्यक्रम तुम्हाला कसे वाटतात? तुम्हाला आवडतात का? आपल्याला आवडलेल्या आणि आपल्याला न आवडलेल्या कार्यक्रमांविषयी आम्हाला जरूर कळवा आमच्या या ईमेलवर. आमचा ईमेल आहे satarakisan@gmail.com. श्रोते हो, आपल्या सूचना स्वागतार्ह आहेत. तुमच्या प्रतिक्रियांमुळेच नवीन कार्यक्रम करण्याचा उत्साह आणि बळ आम्हाला मिळतं. आमचा ईमेल लिहून घ्या, सातारा किसान. स्पेलिंग आहे SATARAKISAN@gmail.com. तेव्हा आपल्या ईमेलची, आपल्या प्रतिक्रियांची आम्ही वाट पाहतोय.

0: 103.1 MHz वर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍपवर आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या सातारा केंद्राचे कार्यक्रम. सकाळचे 6:50 झाली आहेत. श्रोतेवाता परिसर या सदरात ऐकणार आहोत परिसंस्था साताऱ्याची या विषयीची माहिती. लेखन सुनील भोईटे यांचं.
1: नमस्कार रसिक श्रोते हो. साताऱ्याची परिसंस्था आजच्या भागामध्ये आपण ऐकणार आहोत मानव आणि वन्यजीव संघर्षाबद्दल. तर मानव वन्यजीव संघर्ष म्हणजे नक्की काय आहे? तर मला वाटतं की आपण खूप अतिरेकी हस्तक्षेप आपला निसर्गामध्ये व्हायला लागलेला आहे आणि त्यामुळं जे काही नैसर्गिक जी काही शृंखला आहे त्याचं थोडंसं जे काही संतुलन इथे बिघडलेलं आहे. आता या मानव वन्यजीव संघर्षामध्ये मुख्य करून आपण दोन भाग करू शकतो. एक त्यामध्ये आपल्याला असं म्हणता येईल की आपल्याला पीक नुकसान किंवा पिकाची हानी करणारे वन्यजीव ज्यांच्यापासून आपल्याला संघर्ष निर्माण होत आहे, आपल्याला शेतीचं नुकसान होत आहे. याच्यामध्ये रानडुक्कर, माकडे असतील, वानर असतील, भेकर, सांबर, गवे, ससे, उंदीर आणि वेगळे पक्षी म्हणजे मोर किंवा इतर काही पक्षी. तर या पक्ष्यांमुळे आपल्या शेतीचं, या सगळ्या जीवनामुळे आपल्या शेतीची हानी होते आहे. तर ही हानी होती आहे का? हा, नक्की हानी होती आहे, हे आपण नाकारत नाही आहे. पण मग हे होतंय कशामुळं? तर जर आपण मागील काही कालखंडापासून जर सातारा आणि जिल्ह्यातल्या ज्या एकंदर परिसराविषयी जर आपण थोडासा आढावा घेतला तर या भागामध्ये मागील काही कालखंडात खूप मोठ्या प्रमाणावर बेसुमार अक्षरशः वृक्षतोड झालेली आहे. या वृक्षतोडीमुळे काय झालेलं आहे? तर ह्या वृक्षतोडीमुळे हे जे काही जीव आहेत ते यांचे जे काही आदिवासाची क्षेत्र आहेत ही आदिवासीची क्षेत्र आकुंचन पाहून ही त्यांना नवीन क्षेत्राकडे त्यांची पावलं वळायला लागलेली आहेत. याच्या बरोबरीनं काय होतं आहे? तर जी काही बांधकामं आहेत अथवा विकसनं जी आहेत, वेगवेगळ्या प्रकारची विकसनं येतील, ती विकसनं ह्या जंगल क्षेत्रामध्ये होत आहेत किंवा वनांखाली असलेल्या क्षेत्रामध्ये होत आहेत जी की या वन्य प्राण्यांची आदिवास क्षेत्र आहेत. याच्यामुळं देखील या प्राण्यांचं विस्थापन होत आहे. आणि याच्यामध्ये अजून एक सर्वात मोठा धोका म्हणजे जे काही आपल्या उन्हाळी हंगामामध्ये सातारा जिल्ह्याच्या सर्वदूर पर्वतीय प्रदेशामध्ये लावण्यात येणारे वनवे. आपल्याकडे वनवे, नैसर्गिकरित्या वनवे लागण्याची परिस्थिती आपल्याकडे नाही. जे काही सातारा जिल्ह्यामध्ये वनवे लागतात ते सर्व मानवाकडून लावले जातात. याचा परिणाम काय होतो बघा, ह्या वनव्यांमुळं त्यांचा जो काही हिरवा चारवा त्यांना खाण्यासाठीचं, हे सर्व तृणभक्षी प्राणी आहेत की जे शेतीला नुकसान करतात, तर यांचा जो काही खाण्याचा चारा आहे तो तिथला जळून जातो आहे. आणि त्याच वेळेला अत्यंत चांगल्या जलसमृद्धतेमुळे आपल्याकडे शेतीमध्ये मात्र आपल्याला सर्वत्र हिरवगार सुजलाम सुफलाम दिसून येतं. साहजिकच या वन्यजीवांची पावलं खाद्याच्या आमिषानं आणि खाण्याच्या गरजेनं ही तुमच्या शेतीकडे वळू शकतात आणि ती वळतात आणि त्यावेळेनं मग तो सगळा संघर्ष निर्माण होतो आहे. तर मला वाटतं की मानव वन्यजीव संघर्ष काय आहे जो की पिकांना हानिकारक ठरणार आहे, शेतीला हानिकारक ठरणार आहे, त्याबद्दल आपण ऐकलं आणि त्याच्याबरोबरीने त्याची कारणं काय आहेत ढोबळमानानं ती सुद्धा आपण ऐकलीत. मला वाटतं उद्याच्या भागामध्ये आपण प्रत्यक्ष मानवाशी निगडीत असणारा जो संघर्ष आहे त्याबद्दल ऐकूया. धन्यवाद.
0: परिसर या सदरात आत्ताच आपण ऐकलं परिसंस्था साताऱ्याची याविषयी. याचं लेखन केलं होतं सुनील भोईटे यांनी. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून.

0: FM बँड 103.1 मेगाहर्ट्ज वर आकाशवाणीचं हे सातारा केंद्र आहे. सकाळचे 6:55 होत आहेत. प्रसारित करत आहोत दिनविशेष. संकलन केले सचिन प्रभुणे यांनी.
1: श्रोतो नमस्कार. आज आहे 27 जून. प्रखर राष्ट्रीय वाण्याचे साहित्यिक, पत्रकार, प्रभावी वक्ते आणि काळ या साप्ताहिकाचे संपादक शिवराम महादेव परांजपे यांचा जन्म 27 जून 1864. 1898 उत्कट देशाभिमानाच्या प्रेरणेनं त्यांनी काळ हे साप्ताहिक सुरू केलं. शिवराम पंत

हे प्रामुख्यानं काळकर्ते म्हणून ओळखले जातात. काळातल्या निबंधात देशाच्या स्वातंत्र्याची आकांक्षा आणि प्रखर राष्ट्रीय बाणा यांचा उत्कट आणि प्रभावी आविष्कार झालेला आहे. त्यांनी वक्रोक्तीत व्याजोक्तीची धार असलेली आपली लेखणी एखाद्या अस्त्राप्रमाणे वापरली आणि प्रतिपक्षाला नामोहरम केलं. सशस्त्र क्रांतीचा पुरस्कारही त्यांनी वक्रोक्तीचा आधार घेऊन अतिशय खुबीदारपणे केला. दत्तात्रेय कोंडो घाटे उर्फ कवी दत्त यांचा जन्म 27 जून 1875 चा.

अंध आणि मूकबधिर असूनही कलाशाखेची पदवी मिळवलेल्या पहिल्या व्यक्ती, समाजसेविका, लेखिका, सुधारक आणि प्राध्यापिका हेलन केलर यांचा जन्म 27 जून 1880 महाविद्यालयातून पदवीधर होणाऱ्या त्या पहिल्या मूकबधिर व्यक्ती होत्या. संगीतकार राहुलदेव बर्मन तथा पंचमदा यांचा जन्म 27 जून 1939 1961 ते 1994 या दरम्यान आपल्या कारकिर्दीत त्यांनी 331 चित्रपटांना संगीत दिलं तर स्वतः काही गाणी देखील म्हटली.

0: मराठा साम्राज्यातले सेनापती धनाजी जाधव यांचं निधन झालं 27 जून 1708 रोजी. शिखांच्या राज्याचे पराक्रमी संस्थापक रणजित सिंग यांचं निधन झालं 27 जून 1839 रोजी. शिक्षणतज्ञ आणि चरित्रकार द न गोखले यांचं निधन झालं 27 जून 2000 रोजी. फील्ड मार्शल सॅम माणिकशॉ यांचं निधन झालं 27 जून 2008 रोजी. भारताचे 8वे सैन्यप्रमुख असणारे सॅम माणिकशॉ हे भारतीय मिलिटरी अकॅडमीमधून बाहेर पडणाऱ्या पहिल्या तुकडीचे विद्यार्थी होते. 1971 पूर्व पाकिस्तानातल्या घडामोडींनंतर भारतात मोठ्या प्रमाणावर निर्वासितांचा लोंढा येऊ लागला, त्यामुळे माणिकशॉ यांचं सेनापतीपद कसाला लागलं. या घडामोडींची परिणिती 1971 भारत पाक युद्धात झाली. या युद्धात माणिकशॉ यांच्या प्रभावी नेतृत्वानं तसंच अतिशय सजग युद्धनीतीनं भारतीय सेनेनं पाकिस्तानला पराभवाचे खडे चारले आणि बांगलादेशाची निर्मिती झाली. याच घटनेनं माणिकशॉ आज स्वतंत्र भारताचे सर्वोत्तम सेनानी मानले जातात. 1973 साली त्यांना अतिशय खास असं फील्ड मार्शलचं पद मिळालं. हे होते आजचे दिनविशेष. पुन्हा भेट उद्याच्या दिनविशेषमध्ये. नमस्कार.
1: दिनविशेष आताच आपण ऐकलेत आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून. संकलन केलं होतं सचिन प्रभुणे यांनी.

विविध रंगी कार्यक्रम आपल्या सर्वांसाठी घेऊन येणारी ही आहे आपल्या सर्वात जवळची वाहिनी सातारा आकाशवाणी 103.1 MHz वर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर.

0: वर्त ठेव, पेन्शन ठेव, लखपती ठेव योजना, निवड तुमची, फायदा तुमचा।
1: शिवसमर्थ मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड।
2: आजचा सुविचार, आपल्या बुद्धीला पटल्याशिवाय कोणताही विचार स्वीकारू नका। सुविचार पुन्हा एकदा, आपल्या बुद्धीला पटल्याशिवाय कोणताही विचार स्वीकारू नका। आजचा सुविचार आपण ऐकलात आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून। याचे प्रायोजक होते 365 दिवस रोज 12 तास सेवा देणारी दि शिवसमर्थ मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड।

0: श्रोत्यांनो, एक नजर आपल्या घड्याळाकडे. सकाळचे 7 वाजतायत. ऐकणार आहोत आजचा सुविचार. या सुविचाराचे प्रायोजक आहेत 365 दिवस रोज 12 तास सेवा देणारी दि शिवसमर्थ मल्टी स्टेट को ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड.
1: पारदर्शक अर्थव्यवहार, ठेवींवर सर्वाधिक व्याजदर, द शिवसमर्थ मल्टी स्टेट को ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी.
2: बचत खाते दाम दुप्पट.

0: अशी सोनुली बबुडी तुमच्याही घरात येतील, काळजी करू नका.
1: योग्य मार्गदर्शन आणि उपचारांसाठी संपर्क करा डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटरला, मुक्काम पोस्ट शिरवळ, तालुका खंडाळा, जिल्हा सातारा इथं.
0: संपर्क डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटर 866-91-676-72.
2: तुम्हालाही करायची आहे फर्निचरची खरेदी?
3: मग विजिट करा प्लॅनेट फर्निचर.
2: भरपूर ऑफर्स आणि प्रीमियम क्वालिटीच्या फर्निचरची भरपूर व्हरायटी.
3: प्लॅनेट फर्निचर गेल्या 18 वर्षांपासून सातारकरांच्या सेवेत.
2: प्लॅनेट फर्निचर, ओल्ड MIDC सातारा.

0: वारणा श्रीखंड, चीज, पनीर, वारणाची दर्जेदार उत्पादने सर्वत्र उपलब्ध.
1: अशोक लेलँडचा दोस्त आता ट्विन फ्युएल मध्ये,
2: म्हणजे सीएनजी आणि पेट्रोल वर चालणारा,
1: 1218 किलो पेलोड,
2: 400+ किलोमीटरची रेंज,
1: सीएनजी प्लस पेट्रोल अशा ट्विन फ्युएल सुविधे,
2: 5 वर्ष किंवा 2,00,000 किलोमीटर वॉरंटी,
1: एक्सचेंज सुविधा आणि 100% कर्ज उपलब्ध.
2: खरेदीसाठी संपर्क गजानन ऑटोमोबाईल्स प्रायव्हेट लिमिटेड,
1: सातारा, कराड, फलटण, वडूज, शिरवळ, दहिवडी, नवा रस्ता, पाटण.
2: संपर्क 8108383380,
1: 8108383480.
3: 12वीचा रिझल्ट लागलाय आणि दर्जेदार शिक्षणासाठी निवडा साताऱ्यातील यशवंतराव चव्हाण इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स.
4: नॅक ग्रेड अक्रेडिशन मध्ये A++ मानांकन प्राप्त, BSc आणि MSc प्रवेश प्रक्रिया सुरू.
3: फिजिक्स, केमिस्ट्री, बॉटनी, झॉलॉजी, मॅथमॅटिक्स, मायक्रोबायोलॉजी, इलेक्ट्रॉनिक्स आणि फिशरी, तसेच कॉम्प्युटर सायन्स, डेटा सायन्स, AI, अॅनिमेशन सायन्स, स्टॅटिस्टिक्स, बायोटेक्नॉलॉजी यांसारखे असंख्य कोर्सेस,
4: वायफाय कॅम्पस, अनुभवी प्राध्यापक आणि उज्ज्वल करिअरची हमी.
3: आजच प्रवेश निश्चित करा. ycis.ac.in कॉन्टॅक्ट 9552505 4530 किंवा 9421874256.
5: रिमझिम बरसती पाऊस धारा, इंद्रधनुचा दिसे अनोखा नजारा.
6: अशा सुखद पावसाळ्याची तुमची तयारी आजच करा. रंगबिरंगी छत्र्या, लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्व साईजचे रेनकोट, रेनसूट आणि टोप्यांची भरपूर व्हरायटी फक्त म्हसवडकर ड्रेसेस मध्ये.
5: म्हसवडकर ड्रेसेस सातारा, जशी पर्सनॅलिटी तशी व्हरायटी.
7: सांधेदुखीने त्रस्त आहात का? आता आली एक नवी क्रांती.
2: साताऱ्यात वेदांत हेल्थ केअर सेंटर घेऊन आलंय रोबोटिक जॉईंट रिप्लेसमेंट सर्जरी.
7: अधिक अचूक, अधिक सुरक्षित,
2: कमी वेदना, जलद रिकव्हरी,
7: रोजच्या आयुष्यात लवकर परत.
2: आधुनिक तंत्रज्ञान आणि तज्ज्ञ डॉक्टर्स आपल्या आरोग्यासाठी.
7: वेदांत हेल्थ केअर सेंटर, वेअर केअर कम्स फर्स्ट.
2: आजच संपर्क करा वेदांत हेल्थ केअर सेंटर, 95185-68006.
5: रिमझिम बरसती पाऊस धारा, इंद्रधनुचा दिसे अनोखा नजारा.
6: अशा सुखद पावसाळ्याची तुमची तयारी आजच करा. रंगबिरंगी छत्र्या, लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्व साईजचे रेनकोट, रेनसूट आणि टोप्यांची भरपूर व्हरायटी फक्त म्हसवडकर ड्रेसेस मध्ये.
5: म्हसवडकर ड्रेसेस सातारा, जशी पर्सनॅलिटी तशी व्हरायटी.
8: 1983 पासूनची उज्ज्वल परंपरा जपणारे रयत शिक्षण संस्थेचे कर्मवीर भाऊराव पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग सातारा आता ऑटोनॉमस झालंय.
9: नॅक आणि MBA मानांकित KBP मध्ये इंजिनिअरिंगच्या विविध शाखा, दर्जेदार

0: शिक्षणामुळे प्लेसमेंटच्या अनेक संधी. सुरक्षित सुसज्ज कॅम्पस.
1: ऑटोनॉमस कर्मवीर भाऊराव पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग सातारा. संपर्क 9665785404.

0: राजपुरोहित, आमच्या शाखा राजपथ कन्या शाळेसमोर, पवई नाका IDBI बँकेसमोर, विसावा नाका पंजाब नॅशनल बँके शेजारी आणि कदमबाग सदर बाजार सातारा। राजपुरोहित, साताऱ्याची गोड परंपरा। राजपुरोहित।
1: मोतीबिंदूच्या अचूक शस्त्रक्रियेसाठी अजून अॅक्युरेट असलेली इमेज गाइडेड सर्जरी आता प्रथमच साताऱ्यात।
2: अल्कॉन या जगप्रसिद्ध अमेरिकन कंपनीच्या एर्गोस बायोमीटर सर्जरी प्लॅनर
1: आणि व्हेरियंट डिजिटल मार्कर या अत्याधुनिक प्रणालीचा वापर केल्यामुळे मोतीबिंदूची शस्त्रक्रिया यशस्वी होतेच।
2: शिवाय सर्जरी प्लॅनर मुळे चष्म्याशिवाय उत्तम दिसू शकते।
1: सौजन्य नेत्र संजीवनी, डॉक्टर बोकिल नेत्र रुग्णालय, सातारा।

103.1 मेगाहर्ट्झवर आकाशवाणीचं हे सातारा केंद्र आहे. सकाळचे 7:08 होत आहेत. यानंतर सकाळी 7:10 प्रादेशिक बातम्या पुणे केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करणार आहोत.

0: पुरस्कारांची उद्घोषणा लगेचच. आकाशवाणी पुणे 7:07 यानंतर ठीक 7:10 प्रादेशिक बातम्या.
1: ना त्या मातीत मिसळतात ना पाण्यात, ते तशाच पडून राहतात. एक पिशवी नष्ट व्हायला 1000 वर्ष लागतात.
2: आणि आपण फेकलेलं प्लास्टिक मायक्रो प्लास्टिक बनून आपल्या ताटात येत आहे. लाखो पक्षी जलचर जीव गमावतायत.
3: अंदाजे 400 दशलक्ष टन प्लास्टिक कचरा होतो आणि 9% फक्त रिसायकल होतो, बाकीचा कुठे जातो विचार करा.
1: चला आजच ठरवू, खरेदीला जाताना कापडी पिशवी नेऊ.
2: एकदाच वापरता येणार नको असं प्लास्टिक जीव घेणार.
3: खरंच मी पण प्रतिज्ञा करतो, नको प्लास्टिकचा वापर, करू पर्यावरण रक्षणाचा जागर.
4: प्लास्टिक हटवा, पृथ्वी वाचवा.

0: केंद्रीय गृहमंत्र्यांचं प्रतिपादन. मराठी समाजातील युवकांच्या सर्वांगीण विकासासाठी सारथीचं कार्य उल्लेखनीय असल्याची मुख्यमंत्र्यांची प्रशंसा. छत्रपती शाहू महाराजांच्या जयंतीनिमित्त राज्यात विविध कार्यक्रमांचं आयोजन आणि राज्यात मोसमी पावसाचा लपंडाव. आता सविस्तर बातम्या. अंमली पदार्थांच्या व्यसनाचं आव्हान साऱ्या जगाला भेडसावत असून भारतानं त्याविरुद्ध जोरदार लढा उभारल्याचं प्रतिपादन केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केलं. अंमली पदार्थ हे देशाच्या सुरक्षेला, सामाजिक स्थैर्याला आणि अर्थव्यवस्थेला आणि विशेषतः युवा पिढीला गंभीर धोका पोचवत असल्याचं त्यांनी सांगितलं. नवी दिल्लीत नॉर्को कोऑर्डिनेशन सेंटरच्या 10व्या बैठकीत बोलताना त्यांनी अंमली पदार्थांविरोधातील लढा पुढील 3 वर्षात निर्णायक टप्प्यावर पोचेल असा विश्वास व्यक्त केला. या मोहिमेत सर्व यंत्रणा आणि नागरिकांनी एकत्र येण्याचं आवाहन शाह यांनी केलं. ते म्हणाले,
1: मेरा आप सबसे विनम्र आग्रह है कि देश के आने वाले 100 वर्ष के भविष्य के लिए ये लढाई हमने जीतनी चाहिए, दृढ़ता के साथ जीतनी चाहिए और हमारे संयुक्त प्रयास से जी. ये लढाई कोई एक विभाग, कोई एक राज्य, कोई एक सरकार, कोई एक व्यक्ति लड़ ही नहीं सकते. इसके लिए सभी सरकारों को एक साथ एक मंच पर आना होगा और सभी सरकारों में सभी विभागों को एक मंच पर आना होगा.
0: या बैठकीत भारताला 2029 पर्यंत नशामुक्त करण्याच्या उद्दिष्टाला साध्य करण्यासाठीचा सविस्तर कृती आराखडा गृहमंत्र्यांनी मांडला. तसंच तस्करी रोखण्यासाठी विकसित करण्यात आलेल्या ऑनलाईन पोर्टल्सची माहिती देत सर्व राज्यांनी माहितीची त्वरित देवाणघेवाण करण्याचे निर्देश दिले. अंमली पदार्थांविरुद्धच्या लढ्यात कार्यरत असणाऱ्या लोकांच्या प्रयत्नांचं शहा यांनी कौतुक केलं. अंमली पदार्थ विरोधी दिन काल पाळण्यात आला.
2: समाज आणि आपण सगळे छत्रपतींचे मावळे आहोत आणि छत्रपतींनी कधी मावळ्यांमध्ये भेदभाव केला नाही. कुठलाही समाज मागे राहिला तरी देखील आपला जो महाराष्ट्र धर्म आहे त्या धर्माचं पालन आणि छत्रपती शिवरायांनी जी शिकवण आपल्याला दिली त्या शिकवणीचं पालन आपण करू शकणार नाही. आणि म्हणून या निमित्ताने मी निश्चितपणे आश्वस्त करतो, या ज्या सगळ्या योजना आपण सुरू केलेल्या आहेत आणि मराठा समाजातला हा जो मागे राहिलेला सगळा वर्ग आहे ज्याला खऱ्या अर्थानं आर्थिक आणि शैक्षणिक अशा पद्धतीनं मदतीची आवश्यकता आहे त्याच्या पाठीशी महाराष्ट्राचं सरकार आणि आम्ही सगळे अत्यंत खंबीरपणे या ठिकाणी उभे राहू हा विश्वास मी आपल्याला देतो.
0: मराठा समाजाच्या सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिक उन्नतीसाठी शिक्षण, कौशल्य विकास, स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण, उद्योजकता आणि आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित संधी उपलब्ध करून देण्याचं धोरण राज्य शासनानं स्वीकारले असून या उद्दिष्टासाठी स्थापन झालेल्या सारथी संस्थेच्या माध्यमातून झालेलं कार्य उल्लेखनीय आहे असं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं. सारथी म्हणजेच छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण आणि मानवी विकास संस्थेच्या वतीनं पुण्यात आयोजित विविध स्पर्धा परीक्षांमध्ये यश संपादन केलेल्या विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांच्या सन्मान सोहळ्यात मुख्यमंत्री बोलत होते. यावेळी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, शिक्षण आयुक्त सचिंद्र प्रतापसिंह आदी मान्यवर उपस्थित होते. नाशिक, छत्रपती संभाजीनगर, अमरावती, नागपूर, लातूर आणि कोल्हापूर इथं सारथीची विभागीय केंद्र, विद्यार्थी वसतिगृह आणि प्रशिक्षण सुविधा उभारण्याचं काम सुरू असून पुढील वर्षभरात ही कामं पूर्ण होतील अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली. स्पर्धा परीक्षांमध्ये गुणवत्तेनं पात्र ठरूनही जागा कमी असल्यामुळे नोकरी न मिळालेल्या विद्यार्थ्यांसाठी निपुण सेतू उपक्रम सुरू करण्यात येणार असून अशा विद्यार्थ्यांना खासगी क्षेत्रात संधी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करण्यात येईल. तसंच त्यांच्या प्रशिक्षणाचा खर्चही राज्य शासन उचलणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. शेती क्षेत्रातही राज्य शासनानं कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित महाविस्तार ऍप सुरू केला असून सुमारे 50 लाख शेतकरी त्याचा वापर करत आहेत अशी माहिती त्यांनी दिली. मराठा समाजातील शेवटच्या घटकांपर्यंत शिक्षण, कौशल्य विकास आणि रोजगाराच्या संधी पोहोचवण्यासाठी सारथी संस्थेची स्थापना करण्यात आली आहे असं सांगून मुख्यमंत्री म्हणाले,
2: समाज आणि आपण सगळे छत्रपतींचे मावळे आहोत आणि छत्रपतींनी कधी मावळ्यांमध्ये भेदभाव केला नाही. कुठलाही समाज मागे राहिला तरी देखील आपला जो महाराष्ट्र धर्म आहे त्या धर्माचं पालन आणि छत्रपती शिवरायांनी जी शिकवण आपल्याला दिली त्या शिकवणीचं पालन आपण करू शकणार नाही. आणि म्हणून या निमित्ताने मी निश्चितपणे आश्वस्त करतो, या ज्या सगळ्या योजना आपण सुरू केलेल्या आहेत आणि मराठा समाजातला हा जो मागे राहिलेला सगळा वर्ग आहे ज्याला खऱ्या अर्थानं आर्थिक आणि शैक्षणिक अशा पद्धतीनं मदतीची आवश्यकता आहे त्याच्या पाठीशी महाराष्ट्राचं सरकार आणि आम्ही सगळे अत्यंत खंबीरपणे या ठिकाणी उभे राहू हा विश्वास मी आपल्याला देतो.
0: सारथी ही सामाजिक परिवर्तन, शैक्षणिक प्रगती आणि युवा सक्षम

0: कोट्यवधी भारतवासियांच्या घराघरात पोहोचलेली, मनामनात रुजलेली
1: आकाशवाणी
0: सकारात्मक विचारांच्या लक्ष दिव्यांनी तुमचं आमचं जीवन उजळून टाकणारी
1: आकाशवाणी,
0: नादाचा श्वास आणि तेजाचा ध्यास घेऊन जगणारी आणि जगवणारी
1: आकाश

आकाशवाणी पुणे, पराग चिंचोळकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. येत्या 3 वर्षात अंमली पदार्थांचं समूळ उच्चाटन करण्यासाठी देशानं जोरदार लढा उभारल्याचं

करण्याची प्रभावी चळवळ असल्याचं उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी सांगितलं. संस्थेच्या उभारणी आणि बळकटीकरणामध्ये दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं विशेष योगदान असल्याचंही त्यांनी नमूद केलं. हे प्रादेशिक बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या आकाशवाणीवरून मन की बातच्या 135व्या भागातून देशवासियांशी संवाद साधणार आहेत. आकाशवाणी दूरदर्शनच्या सर्व वाहिन्या त्यांच्या युट्यूब वाहिन्या तसंच न्यूज ऑन AIR ऍपवरून मन की बात ऐकता येणार आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या सर्व आगामी पूर्वपरीक्षा संगणकाधारित म्हणजेच CBT पद्धतीनं घेण्याचा निर्णय विद्यार्थ्यांच्या हितासाठी घेतल्याची माहिती आयोगाचे अध्यक्ष विवेक भीमनवार यांनी दिली. परीक्षांमधील विलंब कमी करून भरती प्रक्रिया वेळेत पूर्ण करण्यासाठी आयोगानं व्यापक सुधारणा सुरू केल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. ते काल प्रसारमाध्यमांशी बोलत होते. आयोगानं पूर्वपरीक्षांचे निकाल 21 दिवसात जाहीर करण्याचं नियोजन केलं आहे. CBT पद्धतीमुळे परीक्षा प्रक्रिया अधिक पारदर्शक, जलद आणि कालबद्ध होईल. तसंच भरती प्रक्रियेतील विलंब मोठ्या प्रमाणात कमी होऊन उमेदवारांना दिलासा मिळेल असा विश्वास भीमनवार यांनी व्यक्त केला. CBT पद्धतीचा निर्णय केवळ पूर्व परीक्षांसाठी लागू असेल असंही त्यांनी यावेळी नमूद केलं. राज्यात सर्वत्र काल राजर्षी छत्रपती शाहू महाराजांची 152वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. कोल्हापूरमध्ये राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचं जन्मस्थळ असलेल्या लक्ष्मी विलास पॅलेस इथं विविध मान्यवरांनी पुष्पहार अर्पण करून त्यांना विनम्र अभिवादन केलं. हा दिवस सामाजिक न्याय दिन म्हणून साजरा केला जातो. त्यानिमित्त कोल्हापूर जिल्हा प्रशासन आणि सहाय्यक आयुक्त समाज कल्याण विभाग यांच्या वतीनं समता दिंडीसह विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. त्याचबरोबर कोल्हापुरातील राजर्षी शाहू छत्रपती स्मारक भवनाचं नूतनीकरण करून सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री तसंच जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर आणि खासदार श्रीमंत शाहू छत्रपती यांच्या हस्ते त्याचं लोकार्पण करण्यात आलं. पिंपरी चिंचवड, सांगली, नाशिकसह राज्यात सर्वत्र सामाजिक न्याय दिन विविध उपक्रमांच्या माध्यमातून साजरा करण्यात आला. राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचे पुरोगामी विचार राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचवणारे ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ जयसिंगराव पवार यांना 40वा राजर्षी शाहू महाराज पुरस्कार काल कोल्हापूर इथं मरणोत्तर प्रदान करण्यात आला. पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते आणि खासदार श्रीमंत शाहू छत्रपती महाराज यांच्या अध्यक्षतेखाली हा पुरस्कार डॉ पवार यांच्या वतीनं त्यांच्या पत्नी वसुधा पवार यांनी स्वीकारला. केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण राज्यमंत्री रामनाथ ठाकूर यांनी काल पुण्यात खेत बचाओ अभियानच्या अंमलबजावणीचा आढावा घेतला. बैठकीत अभियानाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी आवश्यक उपाययोजना, शेतकऱ्यांपर्यंत योजनांचा अधिक व्यापक लाभ पोहोचवण्याचे मार्ग आणि कृषी क्षेत्रासमोरील विविध आव्हानांवर विचारमंथन करण्यात आलं. महाराष्ट्र राज्याचे कृषी आयुक्त सूरज मांढरे यांच्यासह कृषी विभागातील वरिष्ठ अधिकारी बैठकीला उपस्थित होते. उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्रा पवार यांनी काल श्री क्षेत्र आळंदी इथं भेट देऊन संत ज्ञानेश्वर माऊलींच्या समाधीचं दर्शन घेतलं. त्यानंतर त्यांनी श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटीच्या विश्वस्तांसोबत बैठक घेऊन संस्थानच्या विविध कार्यक्रमाचा आढावा घेतला. श्री क्षेत्र आळंदी हे राज्यातील महत्वाचं तीर्थक्षेत्र असून इथं येणाऱ्या लाखो भाविकांना अधिक चांगल्या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी राज्य शासन कटिबद्ध असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. मोसमी पावसानं राज्यात पदार्पणानंतर काही ठिकाणी दडी मारली आहे. धुळे जिल्ह्यात 2 दिवसातच पावसानं पाठ फिरवली आहे, त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंता वाढली आहे. अकोला जिल्ह्यात काल रिमझिम पाऊस झाला. धाराशिव शहर आणि परिसरात काल जोरदार पावसानं हजेरी लावली, परंतु खरीपाच्या पेरण्यासाठी आणखी मोठ्या पावसाची आवश्यकता आहे. बुलडाणा जिल्ह्यात पेरणीयोग्य पाऊस झाल्यानं जळगाव जामोद तालुक्यातील सुनगाव परिसरात पेरणीला प्रारंभ झाला आहे. अल निनोचा प्रभाव लक्षात घेता शेतकऱ्यांनी कशी काळजी घ्यावी याबाबत जिल्हा कृषी प्रशासनाकडून विविध तालुक्यात कार्यशाळा घेतल्या जात आहेत. रत्नागिरी जिल्ह्यात विश्रांतीनंतर काल सकाळी पावसानं हजेरी लावली. हवामान. येत्या आठवड्यात राज्यभरात सर्वत्र कमी अधिक प्रमाणात पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे. कोकणात 30 जूनपर्यंतचा पावसाचा जोर असेल आणि किनारपट्टीवर सोसाट्याचे वारे वाहतील असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. विदर्भातही बऱ्याच ठिकाणी पाऊस पडण्याचा अंदाज आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. येत्या 3 वर्षात अंमली पदार्थांचं समूळ उच्चाटन करण्यासाठी देशानं जोरदार लढा उभारल्याचं केंद्रीय गृहमंत्र्यांचं प्रतिपादन. मराठी समाजातील युवकांच्या सर्वांगीण विकासासाठी सारथीचं कार्य उल्लेखनीय असल्याची मुख्यमंत्र्यांची प्रशंसा. छत्रपती शाहू महाराजांच्या जयंतीनिमित्त राज्यात विविध कार्यक्रमांचं आयोजन आणि राज्यात मोसमी पावसाचा लपंडाव. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.

0: गर्भाशयातील अंधारात कधी येईल चांदण, कधी मिळेल मला आईपणाचं लेणं?
1: इवल्या इवल्या पावलांचं घरभर बागडणं, त्याचं हसणं रडणं बोबडं बोबडं बोलणं,
2: या दोन जीवांचं आता हे एकच मागणं, होऊ दे ना पूर्ण आमचं बाळाचं स्वप्न।
1: आई बाबा होणं हा एक अतिशय सुंदर अनुभव, तुम्हीही तो अनुभवू शकता। योग्य मार्गदर्शन आणि उपचारांसाठी आजच संपर्क करा डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटर, मुक्काम पोस्ट शिरवड, तालुका खंडाळा, जिल्हा सातारा। संपर्क 866-91-676-72।
3: बारावीचा रिझल्ट लागलाय आणि दर्जेदार शिक्षणासाठी निवडा साताऱ्यातील यशवंतराव चव्हाण इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स।
4: नॅक ग्रेड अक्रेडिशन मध्ये A++ मानांकन प्राप्त, BSc आणि MSc प्रवेश प्रक्रिया सुरू।
3: फिजिक्स, केमिस्ट्री, बॉटनी, झॉलॉजी, मॅथमॅटिक्स, मायक्रोबायोलॉजी, इलेक्ट्रॉनिक्स आणि फिशरी, तसेच कॉम्प्युटर सायन्स, डेटा सायन्स, AI, अॅनिमेशन सायन्स, स्टॅटिस्टिक्स, बायोटेक्नॉलॉजी यांसारखे असंख्य कोर्सेस,
4: वायफाय कॅम्पस, अनुभवी प्राध्यापक आणि उज्ज्वल करिअरची हमी।
3: आजच प्रवेश निश्चित करा ycis.ac.in, कॉन्टॅक्ट 9552505 4530 किंवा 9421874256।
5: मुलांची काळजी वाटते
6: balamankare.com।
5: लहान मुलांचं मन ओल्या मातीसारखं,
6: ते समजून घेतलं तर त्यांच्या व्यक्तिमत्वाला आकार देता येतो।
5: बालमन, आम्ही मुलांचं मन जाणतो।
6: बालमन संवादानं त्यांच्या विचारांना दिशा देतो।
5: अभ्यासाकडे दुर्लक्ष, हट्टीपणा,
6: वाईट सवयी, उद्धट वर्तन,
5: अशा लहान मुलांच्या अवघड वाटणाऱ्या समस्या काउन्सिलिंगने सहज सोडवता येतात।
6: सर्व वयातल्या मुला मुलींच्या काउन्सिलिंग साठी बालमन।
7: आमचा फोन नंबर आहे 77981-981-22, पुणे।
8: अहो अहो, काय हे एवढे कसले बॉक्स घेऊन आलात?
9: सांगतो अगं, जावई बापू येत आहेत, उद्या त्यांना जायचंय कॉन्फरन्सला, तिथे अनेक कंपन्यांचे CEO येणार आहेत, त्यांच्यासाठी मिठाई हवी आहे।
8: मग राजपुरोहितची काजू कतली आणायची ना, तुम्ही तिथे इतकी वर्ष काम करताय, त्यांची क्वालिटी माहिती आपल्याला। अहो, कोकणातले स्पेशल काजू आणि अस्सल चांदीचा वर्क, मला विचारायचं तरी एकदा, किती ती गाई मिठाई आणायची?
9: जरा बॉक्स बघ तरी।
8: अगं बाई, राजपुरोहितचीच काजू कतली आहे हो, पॅकिंग बदललंय वाटत, काय छान बॉक्स आहेत ना, आधी नाही का सांगायचं?
9: तू बोलू दिलंस तर ना, किती ती घाई बोलायची।
10: आनंदाचे छोटे क्षण गोड करण्यासाठी, कौटुंबिक सोहळ्यांसाठी किंवा कॉर्पोरेट गिफ्ट साठी पारंपरिक मिठाई घेऊया, राजपुरोहितची काजू कतली देऊया।
9: राजपुरोहित, मिठाई ही गोडच असली पाहिजे।
10: आमच्या शाखा राजपथ कन्या शाळेसमोर,
9: पोवई नाका IDBI बँकेसमोर,
10: विसावा नाका पंजाब नॅशनल बँके शेजारी,
9: आणि कदम बाग सदर बाजार सातारा येथे।

103.1 MHz आकाशवाणीचं हे सातारा केंद्र आहे. सकाळचे 7:25 होत आहेत. आता प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करत आहोत काही क्षणातच.

शिवराज्याभिषेक गीत आपण ऐकलं. प्रसार भारतीच्या वेव्स ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एअर या ऍप सहित 558 किलो हर्ट्स वर आकाशवाणीच्या मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून प्रसारित करीत आहोत प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास.

0: श्रोतेहो नमस्कार. दिलखुलास कार्यक्रमाच्या दुसऱ्या भागात मी वृषाली पाटील आपलं पुन्हा एकदा स्वागत करते. श्रोतेहो, राजर्षी छत्रपती शाहू महाराज हे सामाजिक न्यायाचे पुरस्कर्ते तर होतेच, पण त्याचबरोबर ते आधुनिक शेती, जलसंधारण, सहकार, उद्योग, व्यापार, महिला सक्षमीकरण आणि ग्रामीण विकासाचे सुद्धा शिल्पकार होते. रयतेच्या समृद्धीसाठी, शेतकऱ्यांना स्वावलंबी बनवण्यासाठी, महिलांना शिक्षणासोबतच सन्मान आणि समान संधी मिळाव्यात, तसेच सर्वसामान्य माणसाचं जीवनमान उंचवावं यासाठी ते आयुष्यभर कार्यरत राहिले. या ध्येयातून प्रेरित होऊन त्यांनी अनेक लोकहितकारी आणि दूरदृष्टीचे निर्णय घेतले होते. अशा या लोककल्याणकारी राजाच्या बहुआयामी कार्याचा उलगडा करण्यासाठी आजही आपल्यासोबत आहेत ज्येष्ठ साहित्यिक तथा राजर्षी शाहू अभ्यासक डॉक्टर जे के पवार सर. सर, दिलखुलास कार्यक्रमात आपलं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत.
1: धन्यवाद.
0: सर, शेतकरी, कष्टकरी, मागासवर्गीय आणि समाजातील वंचित घटकांच्या उन्नतीसाठी शाहू महाराजांनी अनेक महत्वाचे निर्णय घेतले होते. त्यांच्या कार्याचा समाजावर नेमका कसा परिणाम झाला होता?
1: शाहू महाराजांच्या काळामध्ये 80% लोक हे शेतीवरती अवलंबून होते.
0: हो,
1: बहुसंख्य लोक शेतीवरच आपली उपजीविका करीत होते. अर्थात शेतीमध्ये अनेक समस्या होत्या. प्रामुख्याने शेतकऱ्यांचे अज्ञान, त्यांचा अशिक्षितपणा, भांडवलाची कमतरता, शेताचा लहान आकार, शेतमाल विकण्याबाबत संघटनेचा अभाव, अशा प्रकारच्या अनेक समस्या होत्या. शाहू महाराजांनी या सर्व समस्या दूर करण्यासाठी वेगवेगळे प्रयोग केलेले दिसून येतात. पहिली गोष्ट, शेतीसुद्धा करण्यासाठी शिक्षणाची गरज आहे आणि म्हणून शाहू महाराजांनी शेतीविषयक शिक्षणाच्या सोयी ग्रामीण भागामध्ये सुरू केलेले आहे. मोफत आणि सक्तीचं शिक्षण ज्या शाळांमध्ये दिलं जायचं त्याच ठिकाणी शेतकऱ्यांना शेतीविषयक शिक्षण दिलं जात होतं. शेती ही वर्षभर केली जावी यासाठी शेतीमध्ये वेगवेगळे प्रकारचे प्रयोग केले गेले होते, त्याबद्दलचं शिक्षण दिलं जात होतं. आधुनिक पद्धतीनं शेती केली जावी यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे अवजारे शोधून काढलेली होती आणि ती सर्व अवजारे शेतकऱ्यांना पुरवली जायची. एवढंच नव्हे तर वेगवेगळ्या प्रकारचे अवजारे जे निर्माण केली गेली होती, या अवजारांचा वापर कसा करायचा याच्यासाठी म्हणून अधिकारी नेमले गेलेले होते.
0: अच्छा.
1: की जे अधिकारी त्या शेतकऱ्यांना त्याचा डेमो दाखवण्याचा कार्य करीत होते. अशा अनेक गोष्टी केलेल्या दिसून येतात की ज्यामध्ये शेतकऱ्यांना अधिक सहाय्य केलं जावं. कृषीविषयक प्रदर्शनं भरवलेली आहेत की वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टींचं त्यांना ज्ञान मिळावं. त्यामध्ये शेतीस उपयुक्त असणाऱ्या पशुधनांचंही त्या प्रदर्शनामध्ये सहभाग असायचा. अधिक चांगल्या प्रकारे शेती करणाऱ्यांसाठी म्हणून बक्षीस योजना शाहू महाराजांनी त्या काळामध्ये केलेली दिसून येते. शेतीविषयक पूरक अशा प्रकारचे पशुधनाची अधिक मोठ्या प्रमाणावरती निर्मिती व्हावी यासाठी म्हणून वेगवेगळ्या प्रकारचे प्रयोग केलेले दिसून येतात. शेती आणि शेतकरी

0: या संदर्भामध्ये जे लिखाण केलं गेलेलं आहे ती पुस्तके शाहू महाराजांनी दरबारातर्फे वेगवेगळ्या शाळांमध्ये पोहोचवण्याचा प्रयत्न केलेला दिसून येत होता. शाहू महाराजांचं असं म्हणणं होतं की शेतकऱ्याची उन्नती झाल्याशिवाय समाजाची उन्नती होणार नाही आणि म्हणून शेतकऱ्याच्या उन्नतीवरती अधिक भर देण्याचा प्रयत्न शाहू महाराजांनी केलेला आहे. याच काळामध्ये तुम्ही कष्टकरी कामगार विशेषतः आपण त्याला म्हणतो, या कामगारांच्या संदर्भामध्ये सुद्धा शाहू महाराजांनी अनेक प्रकारचे कार्य केलेलं आपणाला दिसून येत. प्रामुख्याने हा कामगार वर्ग जो आहे तो विखुरलेला आहे, त्यामुळे त्याची पिळवणूक होते आणि म्हणून जागतिक पातळीवरती ज्या कामगार संघटना निर्माण झालेल्या आहेत तशा प्रकारच्या कामगार संघटना आपल्या देशामध्ये निर्माण व्हाव्या यासाठी शाहू महाराजांनी प्रयत्न केलेला आहे. एक राजा असून सुद्धा या सर्व लोकांना संघटित व्हा, तुम्ही संघटित झाल्याशिवाय तुमच्या समस्यात सुटणार नाहीत. तुमच्या समस्यांवरती एकच उपाय आहे, ते म्हणजे तुम्ही सर्वांनी एकसंघ होणं, तुमचे संघ निर्माण करणं आणि त्यातून तुमची स्वतःची उन्नती करणं. अशा प्रकारचं मार्गदर्शन शाहू महाराजांनी त्या काळामध्ये केलेलं दिसून येतं. कामगार संघटनांची निर्मिती व्हावी यासाठी वेगवेगळ्या प्रकारचं मार्गदर्शन केलेलं आहे आणि सहाय्य केलेलं आहे. दुसरा तुमचा त्यामध्ये एक महत्वाचा प्रश्न आहे, तो म्हणजे मागासवर्गीय आणि इतर समाजातील विशेषतः वंचित घटकांच्या उन्नतीसाठी केलेलं कार्य. आता या संदर्भामध्ये शाहू महाराजांचा जो आरक्षणाचा निर्णय आहे, आरक्षणाचं जे धोरण आहे, जो जाहीरनामा आहे, तो जाहीरनामा या कार्याचं उदाहरण म्हणून अत्यंत प्रभावी आहे असं मला वाटतं. शाहू महाराजांनी जो जाहीरनामा की ज्या जाहीरनाम्यानुसार 50% या सर्व लोकांना नोकरीमध्ये आणि शिक्षणामध्ये आरक्षण दिलेलं आहे.
1: अच्छा सर, कृषी जलसंधारण आणि सहकार क्षेत्रात सुद्धा शाहू महाराजांनी दूरदृष्टीनं अनेक कामं केली होती, याबद्दल आपण माहिती द्याल का?
0: अगदी बरोबर आहे. सामाजिक क्षेत्रामध्ये राजर्षी शाहू महाराजांनी जेवढे उत्तुंग कार्य केलेले आहे तेवढेच उत्तुंग कार्य कृषी आणि इतर क्षेत्रामध्ये केलेले आपणाला दिसून येते. महात्मा ज्योतिबा फुले यांचा शेती आणि शेतकरी यांच्या संबंधी असणारा दृष्टिकोन राजर्षी शाहूंनी आयुष्यभर जोपासला होता. म्हणूनच तर राजर्षी शाहू महाराजांनी केवळ पाणी पुरवठ्याच्या योजनांवरती भर दिला नाही तर शेती आणि शेतकऱ्यांच्या हितासाठी विकासासाठी त्यांनी अनेक उपक्रम केलेले दिसून येतात. त्यामध्ये शेतीचे आकारमान सुयोग्य राहावे म्हणून इनामे कायद्याने अविभाज्य ठरविली, शेतीला कर्ज पुरवठा केला, शेतीत नवनवीन लागवडीचे प्रयोग केले, शेती संशोधनाला प्रोत्साहन दिले, आदर्श शेतीचे म्हणजेच मॉडेल फार्म प्रयोग राबविले, शेती शिक्षण आणि प्रशिक्षण संस्था सुरू केल्या, शेतीमध्ये वेगवेगळ्या खतांचे प्रयोग केले, सहकारी संस्था सुरू केल्या, शेतीविषयक प्रदर्शने भरवली, शेतमाल विक्रीसाठी बाजारपेठा उभारल्या, अशा प्रकारे उत्पादन वाढीसाठी पाणी पुरवठ्यापासून ते त्या उत्पादित मालाच्या विक्रीपर्यंत राजर्षी शाहूंनी शेकडो प्रकल्प राबविले आणि संस्थानातील शेतकऱ्यांना सुखी आणि समृद्ध केले, त्यांचा सर्वांगीण विकास घडवून आणला. अर्थात लोकराजा राजर्षी शाहू महाराजांच्या काळामध्ये संस्थानात 1896-97, 1899-1900, 1901-2, 1905-6 आणि 1918-19 असा 5 वेळा भीषण दुष्काळ पडला होता. या दुष्काळावर मात करण्यासाठी शाहू महाराज सतत विचार करत होते आणि ज्यावेळेला शाहू महाराजांनी युरोपचा दौरा केलेला होता या दौऱ्यात शाहू महाराजांनी तेथील देशस्थितीचे आणि समाजस्थितीचे बारकाईने निरीक्षण केले होते. युरोपातील लोकांनी निसर्गातील साधन संपत्तीचा प्रत्येक स्रोत मोठ्या कल्पकतेने आपल्या भौतिक प्रगतीसाठी वापरल्याचे राजर्षी शाहूंनी पाहिले होते. आणि मग शाहू महाराजांना असे वाटले की आपल्याकडे असे का होऊ नये, त्यातूनच त्याचे अनुकरण आपण का करू नये हा

0: विचारशाहूंच्या मनामध्ये आला आणि त्या विचारानुसार कृती करण्याचा प्रयत्न शाहू महाराजांनी केलेला आहे. त्यातूनच कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी धरणाची मुहूर्तमेढ रोवली गेली.
1: हो, आणि जलसंधारणाबद्दल आपण काय सांगाल सर?
0: शाहू महाराजांनी संस्थानातील शेतीला कायमचा पाणी पुरवठा व्हावा यासाठी जलसंधारणाच्या लहान मोठ्या अनेक योजना राबवलेल्या आपल्याला दिसून येतात. प्रामुख्याने 1906 पासून याकडे अधिक लक्ष दिलेले आहे. संस्थानात 1905-6 या कालावधीत 11,700 इतक्या विहिरी होत्या. शाहू महाराजांनी त्याकडे अधिक लक्ष दिल्यानंतर या जलसंधारणाच्या कार्यातून 1920-21 या वर्षात 12,800 इतक्या विहिरींची संख्या वाढलेली दिसून येते. जुन्या विहिरींची दुरुस्ती आणि नव्या विहिरींची खुदाई यासाठी दरबारामार्फत तगाईच्या रूपाने शेतकऱ्यांना कर्ज पुरवठा करण्यात आला. त्याचबरोबर जलसंधारणाचा विचार केला तर वडगाव, शिरोळ, रायबाग, शहापूर, रुकडी इत्यादी ठिकाणी 20 अधिक लहान मोठे तलाव बांधण्यात आले, तर भेडसगाव, कटकोळ, अतिग्रे इत्यादी ठिकाणी असणाऱ्या तलावांची दुरुस्ती करण्यात आली. सरकारी आणि खाजगी विहिरीतील गाळ काढण्यात आला. सन 1915-16 अहवालावरून असे दिसते की नद्यांपासून 39,783 एकर, विहिरींपासून 39,854 एकर आणि तलावांपासून 232 एकर असे एकूण 79,860 एकरांना पाणी पुरवठा होत होता.
1: अच्छा, म्हणजे शाहू महाराजांनी शेतकऱ्यांच्या उन्नतीसाठी किती, म्हणजे प्रत्येक गोष्टीचा किंवा घटकाचा विचार करून किती उपक्रम राबवले होते हे दिसतंय.
0: अगदी बरोबर आहे.
1: राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या कार्याचा आवाका इतका व्यापक आणि बहुआयामी आहे की त्यातील अनेक प्रेरणादायी पैलूंचा उलगडा आपण पुढील भागात सुद्धा करणार आहोत. श्रोते हो, तेव्हा दिलखुलास कार्यक्रमात पुन्हा भेटूया सकाळी ठीक 7:25. तोपर्यंत मी वृषाली पाटील आपला निरोप घेते. नमस्कार.

प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास मुंबई केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून आम्ही सहक्षेपित केला.

0: श्रोतेहो, सकाळचे 7:40 होत आहेत. प्रसारित करत आहोत ग्राहक केंद्रित कार्यक्रम म्हसवडकर सराफ.
1: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
2: या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत म्हसवडकर सराफ.

0: तुमची पारदर्शकता हाच आमचा विश्वास. म्हसवडकर सराफ, मोती चौक, सातारा.
1: नटले सजले जणू मन मोहिनी.
2: नमस्कार श्रोते हो, म्हसवडकर सराफ प्रस्तुत गुंतवणूक सोन्याची हमी भविष्याची या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. म्हसवडकर सराफचे निमिष शहा सर आपल्या बरोबर आहेत. नमस्कार निमिष सर.
3: नमस्कार.
2: मागच्या भागात अभिनेत्री वंदना गुप्ते यांचा आपण एक छान असा कार्यक्रम ऐकला आणि त्यांनी त्यांच्या आवडीच्या दागिन्यांबद्दल आपल्याला सांगितलं आणि खरंच त्यांनी जी काही नावं सांगितली ते पारंपरिक दागिने आपल्याकडे उपलब्ध आहेत ते घातल्यानंतर इतकी श्रीमंती दिसते त्याबद्दलच आज आपण बोलणार आहोत. सांगाल तुम्ही
3: जे आपले पारंपरिक दागिने आहेत त्याचा ट्रेंड आता परत वाढत चालला आहे कारण पारंपरिक पोशाख घालणे हे काही फेस्टिवल्स आणि फंक्शन्स मध्ये वाढत चाललेलं आहे.
2: बरोबर.
3: आणि ते दागिने कसे अगदी भयगच्च दिसतात त्यामुळे एक वेगळ्याच प्रकारचं सौंदर्य येतं
2: अगदी.
3: आणि आता ह्या दागिने हे नव्या रूपात परत यायला लागलेले आहेत.
2: बरोबर.
3: जे मॉडर्न दागिने आहेत त्याला तो ट्रेडिशनल टच परत यायला लागलेला आहे. ठुशी म्हणा किंवा मंगळसूत्र म्हणा असे जे काही आपले राणीहार असतील असे पारंपरिक दागिने ते अशा वेगळ्या वेगळ्या रूपात येतात आहेत जे आपण आता इमॅजिनही नाही करू शकत आणि अगदी वजनातही खूप अफोर्डेबल किंवा लाईट वेट यायला लागलेले आहे.
2: बरोबर. आणि आता मला वाटतं थोड्याच महिन्यामध्ये पुन्हा एकदा लग्न सराई सुरू होईल आणि त्यानिमित्तानं लोक आतापासून तयारी करत असतात कारण बऱ्याच मुलींची इच्छा असते की कस्टमाईज पद्धतीने स्वतःचे दागिने सुद्धा तयार करून घ्यायचे तर त्याचा आपल्याकडे काय अनुभव आहे.
3: आपण कस्टमाइज दागिने किंवा ऑर्डरनी मेक टू ऑर्डर जे म्हणतात तेही बनवून देतो आणि आता असं ट्रेंड वाढत चालले आहे की लोकांनी दागिने खरेदी करण्याच्या आधीच आपले लग्नासाठी जे कपडे घालणार आहेत जो ड्रेस घालणार आहेत लग्नाच्या दिवशी किंवा संगीताच्या दिवशी ते चूज केलेले असतात तर त्याला मॅचिंग असे दागिने किंवा त्याच्यावर जे उठून दिसतील असेही दागिने आपण सजेस्ट करू शकतो किंवा कस्टमाइज बनवू शकतो जे त्या पोशाखावर उठून दिसतील किंवा त्या पोशाखाला साजेचे असतील.
2: जसं मध्यंतरी एक कपल रिंगचा खूप ट्रेंड आलेला होता अजूनही तो चालू आहे तर मला वाटतं की या लग्नाच्या सीझन मध्ये सुद्धा अशा प्रकारे ट्विनिंग केलं जातं आणि ते दागिन्यांमध्ये सुद्धा दिसतं म्हणजे नऊवारी साडी नेसली असेल मोत्याचे दागिने असतील तर वराच्या अंगावर सुद्धा मोत्याची सर दिसते आपल्याला तर हे जे ट्विनिंग आहे हे सुद्धा आपण करून देतो का.
3: हे सुद्धा आपण करून देतो. ह्यात सगळ्यात कॉमन म्हणजे कपल रिंग किंवा आपली एंगेजमेंट रिंग ती रिंग असते त्यावर कपलची नावं किंवा एक दुसऱ्याचे नाव किंवा एक दुसऱ्याला कॉम्प्लिमेंट होईल अशा डिझाईन अशा डिझाईनच्या रिंग ही बनल्या जातात. म्हणजे अगदी काही लोकांची अशीही डिमांड असते की आम्हाला मंगळसूत्रावर नाव पाहिजे किंवा एक दुसऱ्याचे नाव पाहिजे किंवा दोघांचे नाव पाहिजेत अशा पद्धतीच्याही आपण डिझाईन्स बनवून देतो.
2: सो आधुनिक साज जो आहे तो पारंपरिक दागिन्यांवरती आपल्याला करून मिळतो आणि म्हणूनच तुम्हाला सुद्धा अशा प्रकारे कस्टमाइज दागिने करून घ्यायचे असतील पारंपरिक दागिन्यांची जडणघडण बघायची असेल तर जरूर संपर्क करा म्हसवडकर सराफ सदाशिवपेठ मोती चौक सातारा. पुन्हा भेटूयात म्हसवडकर सराफ प्रस्तुत गुंतवणूक सोन्याची हमी भविष्याची या कार्यक्रमाच्या पुढच्या भागात निमिष शहा सर यांच्यासह. तोपर्यंत नमस्कार.
3: नमस्कार.

0: आमची पारदर्शकता हाच आमचा विश्वास. म्हसपडकर सराफ, मोती चौक, सातारा.
1: नटले सजले जणू मन मोहिनी.
2: निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर.
3: ग्राहक केंद्रित कार्यक्रम आपण ऐकलात म्हसवडकर सराफ. आपण आहात आकाशवाणीच्या सातारा केंद्रासोबत 103.1 MHz. श्रोते, आता प्रसारित करत आहोत ग्राहक केंद्रित कार्यक्रम देविका बँकवेट्स.
4: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.

0: सातारा प्रत्येक कार्य कल्याण वस्तु जिथे वास्तु म्हणते।
1: नमस्कार श्रोते हो, देविका बँकवेट प्रस्तुत द प्राईड डेस्टिनेशन वेडिंग सेंटर या कार्यक्रमात मी रेणू आपल्या सगळ्यांचं स्वागत करते। श्रोते हो, लग्न सीझन असल्यानंतर कुठलं डेस्टिनेशन ठरवायचं, कुठला हॉल ठरवायचा याबद्दल सगळ्याच घरांमध्ये चर्चा होत असते आणि अर्थातच अशा लोकांचे अभिप्राय घेतले जातात की ज्यांचं आत्ताच रिसेंटली लग्न झालेलं आहे, त्यांच्या कुटुंबामध्ये लग्न झालेलं आहे। असेच एक गेस्ट आज आपल्या बरोबर आहेत, अनिल जाधव सर, त्यांच्याशी बोलूयात। नमस्कार जाधव सर।
2: हा नमस्कार।
1: तुमच्या मुलाचं लग्न देविका बँकवेट्स मध्ये झालं होतं असं आम्हाला कळलं, तर तुमचा अभिप्राय जाणून घ्यायचा आहे, देविकाच तुम्ही का निवडलं ऍज अ डेस्टिनेशन म्हणून?
2: साधारणतः 2001-2002 च्या दरम्यान एक व्यावसायिक म्हणून, बांधकाम व्यावसायिक म्हणून मी कंगराकर साहेबांशी परिचित होतो।
1: बर।
2: आणि तेव्हापासून मी त्यांच्या संपर्कात व्यावसायिक कारणांमुळे होतो। 2017 च्या दरम्यान देविकाचं उद्घाटन व्हायचा विषय होता आणि त्या संबंधित काही आर्किटेक्चरल काम मी साहेबांच्या बरोबर करत होतो। साहेबांनी ते जे वास्तू उभी केली ते आमच्या नजरेसमोर उभी राहिली आणि ते अतिशय चांगल्या प्रकारची वास्तू साहेबांनी उभी केलेला आम्ही साक्षीदार होतो।
1: अरे वा।
2: त्याबाबत साहेबांनी त्यांचे आर्किटेक्ट बेळगावचे बिर्जे सरांनी जे खूप कष्ट घेतले, बारकाव्याने ती वास्तू उभी केली हे आम्ही अनुभवलेलं होतं आणि अशा ठिकाणी आपला कुटुंबातील एखादा चांगला कार्यक्रम व्हावा अशी आमची इच्छा होती, सगळ्या कुटुंबियांची इच्छा होती।
1: अच्छा।
2: हा, माझा मुलगा एकुलता एक मुलगा हा असे याचं लग्नासाठी, त्यामुळे आम्ही तिथं देविकाचं निवड केली।
1: निवड केल्यानंतर तिथे असलेल्या सोयी सुविधा याबद्दल तुम्ही काय सांगाल, कशा पद्धतीने ते सोयीस्कर आहे सगळ्यांसाठी?
2: देविकाच्या बाबतीत बोलायचं झालं तर जर बाकीच्या बाबींचा विचार केला तर ते लोकांच्या खूप सोयीचं आहे।
1: बर।
2: गोंगाटापासून दूर आणि का शांत वातावरणात अतिशय चांगले कार्यक्रम तिथे होऊ शकतात। साहेबांनी त्या ठिकाणी केलेल्या त्या सर्व सुविधा आहेत त्या अतिशय बारकाव्याने विचार करून केलेल्या आहेत। भविष्याच्या तिथल्या होणाऱ्या कार्यक्रमांचा विचार करून त्यांनी त्याच्यावरती कष्ट घेतलेले आहेत।
1: आता सगळ्यात मोठा मुद्दा असतो पार्किंगचा, कारण येणारी सगळी लोक गाड्या घेऊन येतात, तर पार्किंग हा कार्यालयांसाठी खूप मोठा विषय आहे, त्याबद्दल तुम्ही काय सांगाल?
2: पार्किंगच्या बाबतीत आम्ही या सगळ्या गोष्टीशी मी साहेबांच्या बरोबर संपर्कात असल्यामुळं आणि कार्यरत असल्यामुळं मला हे त्या सुरुवातीपासून या गोष्टी माहीत होत्या आणि मध्यंतरीच्या काळात साहेबांनी कार्यालयालगतची जागा साधारणतः 2 एकर असावी ती जागा, ती जागा फक्त पार्किंगसाठी हे करू विकत घेऊन तिथं पार्किंगची सुविधा केलेली आहे आणि त्यामुळे कार्यक्रम अतिशय छान पद्धतीनं होत आहेत। तिथं कुठल्या ट्रॅफिक जाम होणे वगैरे अशा गोष्टी आता होत नाहीत, त्यामुळे ह्या पार्किंग सुविधा असल्यामुळे खूप मोठी सोय झालेली आहे लोकांची, कार्यक्रम तिथं जे आयोजित करता येत
1: त्याच्यासाठी।
2: हा, त्यामुळे ह्या गोष्टी अतिशय सोयीस्कर झालेल्या आहेत आणि कोणताही त्रास त्यामुळे तिथं जाणवत नाही।
1: क्या बात आहे, खूप छान वाटलं जाधव सर तुमचा हा अभिप्राय ऐकून आणि तुमच्या कुटुंबाला तुमच्या बाकीच्या सगळ्या शुभ कार्यांसाठी मनपूर्वक शुभेच्छा। तुम्ही या कार्यक्रमात सहभागी झालात त्याबद्दल धन्यवाद।
2: धन्यवाद मॅम।
1: श्रोते हो, पुन्हा भेटूयात देविका द प्राईड डेस्टिनेशन या कार्यक्रमाच्या पुढच्या भागात, तोपर्यंत नमस्कार।

0: सातारा प्रत्येक कार्य कल्याण वस्तू जिथे वास्तू म्हणते.
1: निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर.
2: देविका बँकवेट्स हा ग्राहक केंद्रित कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून. 103.1 MHz आकाशवाणीचं हे सातारा केंद्र आहे.
3: हॉटेल विद्येचं नवं माहेर घर साताऱ्याच्या छत्रपती शिवाजी कॉलेजचे BA इन हॉटेल मॅनेजमेंट अँड केटरिंग.
4: ट्रुली प्रोफेशनल सिलेबस, त्याला साजेसं किचन.

0: हाउसकीपिंग, डेमो रेस्टॉरंट, बैंकवेट, तज्ञ प्राध्यापक, स्टार रेंज से अनुभव, माफक फी, 100% नौकरी संधि,
1: होटल मैनेजमेंट एंड केटरिंग एट छत्रपति शिवाजी कॉलेज सातारा, प्रवेश शुरू,
0: संपर्क 83 29 72 94 98।
2: इन्व्हेस्टमेंट आहे छोटीशी पण तरीही खूप फायद्याची, 1-1 ग्रॅम खरेदी करता हौसही फिटते दागिन्यांची, अडीनडीला उपयोगी पडते अशी साठवण साऱ्यांची, म्हणून तर आम्ही म्हणतो गुंतवणूक सोन्याची हमी भविष्याची।
3: भसवडकर सराफ, सदाशिवपेठ, मोती चौक, सातारा।
4: श्री वर्धमान एनएक्स चा अंगठी कर्णफुले चमकी महोत्सव।
5: महोत्सवातील 101 नक्षीदार दागिन्यांच्या मजुरीवर सरसकट 40% सूट।
4: श्री वर्धमान एनएक्स चा अंगठी कर्णफुले चमकी महोत्सव, पंचमुखी गणपती समोर सातारा, आणि श्री वर्धमान ज्वेलर्स एनएक्स, सम्राट गणपती चौक, सातारा। श्री वर्धमान ज्वेलर्स एनएक्स, क्षण सोन्याचे करतात सोने क्षणांचे,
5: नियम अटी लागू।
6: आज काय सकाळी सकाळीच लगभग?
7: हो, ही काही मशीन्स रेग्युलर चेकअप आणि सर्व्हिसिंग साठी मंदा ट्रेडर्स कडे पाठवतोय।
6: गुड, आणि ते भारीच आहेत?
7: येस, बट हाऊ डू यू नो अबाउट देम?
6: कम ऑन, आमचे पण जुने सप्लायर आणि सर्व्हिस पार्टनर आहेत ते, अगदी नंबर 1 अँड ऑल ऍट 1।
8: मंदा ट्रेडर्स, डीवॉल्ट, स्टॅनली, ब्लॅक अँड डेकर, जेके, गोल्डन बुलेट अशा ब्रँड्सच्या पॉवर टूल्स, न्यूमॅटिक, बॅटरी ऑपरेटेड मशीन्स आणि वर्गोच्या वेल्डिंग मशीन्सची खात्रीशीर वक्तशीर दुरुस्ती, सर्व्हिसिंग आणि मेंटेनन्स।
9: मंदार ट्रेडर्स .com 30 वर्षीय इंडस्ट्रियल सप्लायर आणि सर्व्हिस पार्टनर, अगदी नंबर 1 आणि ऑल ऍट 1, H39 जुनी MIDC सातारा, 98 22 801 804।
10: आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या सातारा केंद्राचे कार्यक्रम। श्रोतेहो, आता आनंद घेणार आहोत सुगम संगीताचा। सुरुवातीला ऐकूया राणी वर्मा यांच्या आवाजातील शांताराम नांदगावकर यांचं गीत, संगीत दिले अशोक पत्की यांनी।

सुगम संगीताच्या कार्यक्रमात आता ऐकणार आहोत वंदना विटणकर यांची गीतरचना ज्योत्स्ना हरडीकर यांच्या आवाजात. संगीत आहे अनिल मोहिले यांचं.

सुगम संगीत आपण ऐकलं आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून 103.1 MHz आकाशवाणीचं हे सातारा केंद्र आहे. सकाळचे 8 वाजतात. आता समाचार प्रभात दिल्ली केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करत आहोत.

0: 103.1 MHz आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आपण आहात आकाशवाणीच्या सातारा केंद्रासोबत. सकाळचे 8:15 वाजलेत. आता प्रसारित करत आहोत ग्राहक केंद्रित कार्यक्रम ओळख बाजारपेठेची.
1: हॅलो हॅलो हॅलो, मी आहे अमेझिंग आदिती आणि तुम्ही ऐकत आहात
2: ओळख बाजारपेठेची. इथं भरपूर काही नवे नवे नवे नवे.
1: फ्रेंड्स, अनेक वर्ष स्वतःचा फ्लॅट घेण्याचं स्वप्न उराशी बाळगल्यानंतर जेव्हा आपण स्वतःचा फ्लॅट बुक करतो त्यानंतर होणारा आनंद वेगळाच असतो, नाही का? अनेक वर्ष केलेली मेहनत, बचत आणि संयम

0: या सगळ्याचं चीज झाल्यासारखं वाटतं. आता हे घर आपलं आहे ही जाणीव मनाला विलक्षण समाधान आणि सुरक्षिततेची भावना देते. आता माझ्या बोलण्यावरून तुम्हाला अंदाज आलाच असेल, तरी पण मी सांगते, मी नुकतंच सातारच्या न्यू विकासनगर मधल्या 64 अवेन्यू मध्ये फ्लॅट बघायला गेले होते. 64 अवेन्यूच्या श्री अवधूत जाधव सरांकडून मला बरीच माहिती मिळाली आणि आज ती मी तुमच्यासोबत शेअर करणारे. नमस्कार सर.
1: नमस्कार
0: सर. 64 अवेन्यू मध्ये 5वी शेवटची विंग तयार होतीये असं मी ऐकलं होतं.
1: होय, अगदी खरं ऐकलं तुम्ही. आपल्या 4ही विंगच्या यशानंतर आपण 5व्या शेवटच्या विंगचं काम सुरू करून अगदी ते 30% पूर्ण पण केलं आहे. हा प्रोजेक्ट टोटल 2 एकरामध्ये रेसिडेन्शियल प्लस कमर्शियल असा आहे. प्रत्येकी 7 मजली असे 322 फ्लॅटची स्कीम आहे आणि कमर्शियल सांगायचं तर यामध्ये 14 शॉप पण आहेत. 4ही विंग मधले 95% फ्लॅट सोल्ड आउट सुद्धा केले आहेत. सध्या 5व्या विंग मध्ये एकूण 70 फ्लॅट उपलब्ध आहेत. त्यामध्ये 1BHK, 2BHK आणि 1BHK विथ टेरेस फ्लॅट असे पर्याय ग्राहकांसमोर ठेवले आहेत.
0: ग्रेट सर, इथल्या कन्स्ट्रक्शन क्वालिटी बद्दल काय सांगाल?
1: विसावा ग्रुप साठी कन्स्ट्रक्शन क्वालिटी हा सर्वात महत्वाचा आणि तडजोड न करता जपला जाणारा घटक आहे. आपल्याकडे बांधकामासाठी वापरल्या जाणाऱ्या सर्वच वस्तू नामांकित कंपनीच्या असतात, जसं की विनय कंपनीचे इलेक्ट्रिक फिटिंग, ओटीस कंपनीची लिफ्ट, ऍस्ट्रल कंपनीचे प्लंबिंग मटेरियल वापरले जाते. स्ट्रक्चर मजबूत, टिकाऊ आणि सुरक्षित कसे राहील यावर विशेष भर दिला जातो. स्वप्नातलं घर आणि आवाक्यातला दर या ब्रीद वाक्याप्रमाणे परवडणाऱ्या किमतीत घर उपलब्ध करून देत प्रत्येकाच्या स्वतःच्या घराचं स्वप्न साकार करण्यासाठी विसावा ग्रुप कटिबद्ध आहे.
0: फॅन्टॅस्टिक सर, या प्रोजेक्ट मध्ये कोणकोणत्या सुविधा उपलब्ध करून दिल्या जातात?
1: हा प्रोजेक्ट सर्व आधुनिक अमेनिटीज ने परिपूर्ण आहे. 24 तास पाण्याची सुविधा, गेटेड सिक्युरिटी यांसारख्या मूलभूत सोयी तर उपलब्ध आहेतच. त्याचबरोबर सोलर सिस्टीम, CCTV कॅमेरा विथ Wi-Fi अटॅचमेंट यासारखी अत्याधुनिक सुविधा देखील ग्राहकांना दिली जात आहे. 24 तास वापरासाठी असणाऱ्या पाण्याला आपण फिल्ट्रेशन सिस्टीम बसवली आहे. संपूर्ण प्रकल्पातील कॉमन लाईट सिस्टीम ऑटोमॅटिक असणार आहे. या प्रकल्पात एकूण 2 एकरपैकी 8 गुंठे जागा खास राखीव ठेवण्यात आली आहे. भरपूर मोकळी जागा उपलब्ध असल्यामुळे सर्व मुले एकत्र खेळायला जरी आली तरी कुठलीही गर्दी जाणवणार नाही. त्याचबरोबर ओपन जिमची सुविधा पण आपण ग्राहकांना देतोय. आणि हो, सगळ्यात महत्वाचं आहे, छोटेकानी समारंभासाठी प्रशस्त ओपन स्पेसची सुविधा आपण उपलब्ध करून दिलेली आहे.
0: सही.
1: हा प्रकल्प सातारा शहराच्या न्यू विकासनगर भागात वसलेला आहे. तिथून शाळा, कॉलेज, दवाखाना, मंडई आणि बँका या सुविधा अगदी जवळ आहेत. या वास्तू प्रकल्पापासून सातारा पंढरपूर रोड केवळ 900 मीटर अंतरावर तर बॉम्बे रेस्टॉरंट पासून 2 किलोमीटर अंतरावर आहे. याशिवाय लवकरच सुरू होणारे नवीन शासकीय मेडिकल कॉलेज या ठिकाणाहून चालत जाता येईल इतक्याच जवळ आहे. त्यामुळे कुटुंबासहित निवांत सुरक्षित जीवन जगण्यासाठी तर ही जागा आदर्श आहेच, पण वेगाने होत असलेल्या परिसराचा विकास पाहता भविष्यातील गुंतवणुकीच्या दृष्टीने हा प्रकल्प उत्तम व भरघोस रिटर्न देणारा ठरणार आहे.
0: बरोबर आहे सर, अगदी खरं बोललात सर. मला आता निघायला हवं, मी बाबांना घेऊन साइट विजिटला परत नक्की येईन. मला तुमचा नंबर मिळेल?
1: नक्कीच, घ्या ना. 72-94-94-64-64.
0: 72-94-94-64-64.
1: करेक्ट. शेवटची 5वी विंग सुरू आवाक्यातल्या दाराची.
0: हो हो हो सर, थँक्यू सो मच. सो फ्रेंड्स, तुम्हालाही सुसज्ज इमारत, प्रशस्त फ्लॅट, दर्जेदार बांधकाम आणि सर्व सोयींनी युक्त असं स्वतःच्या घराचं स्वप्न साकारायचं असेल तर आजच सातारच्या न्यू विकासनगर मधील 64 अवेन्यू मध्ये अवश्य भेट द्या. आणि हो, बाजारपेठेतील अशीच नवनवीन माहिती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा ओळख बाजारपेठेची आपल्या आवडत्या सातारा आकाशवाणीवर. आपल्या व्यवसायाची ओळख करून द्या ओळख बाजारपेठेची मध्ये. संपर्क वर्ड अँड इमेज सोल्युशन सातारा. फोन 960-432-13-40.
2: ग्राहक केंद्रित कार्यक्रम आपण ऐकलात ओळख बाजारपेठेची. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून.

0: सहकार भूषण धन्वंतरी नागरी सहकारी पतसंस्था सातारा
1: देत आहे 18 महिने मुदतीची
0: 9% व्याज दराची समृद्धी ठेव योजना
1: आणि कमी दिवसात जास्त व्याज देणारी
0: 15 दिवसांची 6% व्याज दराची कॉल डिपॉझिट योजना.
1: संपर्क 84082993 धन्वंतरी नागरी सहकारी पतसंस्था सातारा.
0: नियम आणि अटी लागू.
2: मुलांची काळजी वाटते
3: balamankare.com.
2: लहान मुलांचं मन ओल्या मातीसारखं,
3: ते समजून घेतलं तर त्यांच्या व्यक्तिमत्वाला आकार देता येतो.
2: बालमन, आम्ही मुलांचं मन जाणतो.
3: बालमन संवादानं त्यांच्या विचारांना दिशा देतो.
2: अभ्यासाकडे दुर्लक्ष, हट्टीपणा,
3: वाईट सवयी, उद्धट वर्तन
2: अशा लहान मुलांच्या अवघड वाटणाऱ्या समस्या काउन्सिलिंगने सहज सोडवता येतात.
3: सर्व वयातल्या मुलामुलींच्या काउन्सिलिंग साठी बालमन.
4: आमचा फोन नंबर आहे 77981 981 22 पुणे.

नमस्कार श्रोते हो, आपण आमचे विविधरंगी कार्यक्रम नेहमीच ऐकत असता. ज्ञान, माहिती आणि मनोरंजन या त्रिसूत्रीद्वारे बहुजन हिताय बहुजन सुखाय हे ब्रीदवाक्य जपणारी तुमची आमची आकाशवाणी. श्रोते हो, तुमचा विश्वास, तुमचं प्रेम आणि तुमच्या प्रतिक्रिया यामुळेच सतत काहीतरी नवीन आणि सकस श्रोत्यांना देण्याचा आमचा नेहमीच प्रयत्न असतो. मग आमचे असे कार्यक्रम तुम्हाला कसे वाटतात? तुम्हाला आवडतात का? आपल्याला आवडलेल्या आणि आपल्याला न आवडलेल्या कार्यक्रमांविषयी आम्हाला जरूर कळवा आमच्या या ईमेलवर. आमचा ईमेल आहे satarakisan@gmail.com. श्रोते हो, आपल्या सूचना स्वागतार्ह आहेत. तुमच्या प्रतिक्रियांमुळेच नवीन कार्यक्रम करण्याचा उत्साह आणि बळ आम्हाला मिळतं. आमचा ईमेल लिहून घ्या, satarakisan. स्पेलिंग आहे SATARAKISAN@gmail.com. तेव्हा आपल्या ईमेलची, आपल्या प्रतिक्रियांची आम्ही वाट पाहतोय.

0: 103.1 मेगाहर्ट्झवर आकाशवाणीचं हे सातारा केंद्र आहे. श्रोत्या आता प्रसारित करत आहोत ग्राहक केंद्रित कार्यक्रम महाजन हॉस्पिटल.
1: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
2: नमस्कार श्रोते हो, महाजन हॉस्पिटल प्रस्तुत सर्व आरोग्य सेवांसाठी विश्वासाचं ठिकाण महाजन हॉस्पिटल या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. महाजन हॉस्पिटलचे ऑर्थोपेडिक तज्ज्ञ डॉक्टर अभिषेक महाजन सर आपल्या बरोबर आहेत. नमस्कार सर.
3: नमस्कार श्रोते हो.
2: आपण मागच्या वेळेस बोललो होतो की आपल्याकडे मॉड्युलर ओटी किंवा लॅमिनार ओटी आहे, तर श्रोत्यांचा प्रश्न आलेला आहे आपल्याकडे की मॉड्युलर ओटी किंवा आता जी आपण नवीन सर्व सोयी सुविधांनी युक्त अशी ओटी म्हणजेच ऑपरेशन थिएटर केलेलं आहे ते नेमकं काय आहे, साध्या ओटीमध्ये आणि यामध्ये काय फरक असतो?
3: येस, तर आता जुन्या ओटी बऱ्याच लोकांना माहिती असेल की त्याला ट्रेडिशनल एसी जो असतो, विंडो एसी असेल किंवा स्प्लिट एसी असेल तो लावलेला असतो. मोठी ओटी असेल तर दोन किंवा तीन देखील लावला जातो. एक किंवा दीड टनचा एसी असतो जो आपल्या घरात असतो. आणि नवीन आजकाल जे आलेलं आहे ते म्हणजे लॅमिनार एअरफ्लो ओटी. तर हे दोन्ही जे ओटीज आहेत, एक म्हणजे लॅमिनार किंवा मॉड्युलर ओटी आणि दुसरी कन्व्हेन्शनल ओटी, याच्यामध्ये फरक चार पॉईंटनं मी सांगू इच्छितो. पहिलं म्हणजे एअरफ्लो पॅटर्न, म्हणजे एसीतनं जी हवा बाहेर फेकली जाते त्याचं ओरिएंटेशन. लॅमिनार मध्ये फिक्स्ड डिरेक्शन मधनं ओटी हवा येते, फिक्स पद्धतीनं बाहेर जाते. म्हणजे एअर स्ट्रीम जे असतं ते आपल्याला गॅरंटीड ह्यानी माहिती असतं की ते कशा प्रकारे येणार आहे, किती स्पीडने येणार आहे किंवा हवाची व्हॉल्यूम किती आहे येणार, ते आपल्याला माहिती असतं. जे की कन्व्हेन्शनल मध्ये जसं की नॉर्मल एसी आपण सांगू शकत नाही एक्झॅक्टली किती येईल. आणि प्लस त्याचे सेटिंग देखील आपल्याकडे मॉड्युलर ओटीचे जास्त असतात की किती आपल्याला प्रेशरनं पाहिजे, किती टेम्परेचर अगदी

0: ह्याच्यामध्ये आपण सेट करू शकतो, तर तो एक फायदा आहे. दुसरं फिल्टरेशन, म्हणजे आता जे हवा आत येते ती किती रित्यानं फिल्टर केली जाते. आता जे मॉड्युलर ओटी जे काही लॅमिनर जे आहेत त्याला हेपा फिल्टर असतात, हाय एफिशियन्सी पार्टिक्युलेट एअर फिल्टर, ज्याच्यामध्ये 99.97% एवढी एफिशियन्सी असते, ज्यामुळे अगदी मायक्रो ऑर्गॅनिझम किंवा जीवाणू जे छोटे असतात जे इन्फेक्शन होतं ते पूर्णपणे एलिमिनेट केले जातात. डस्ट पार्टिकल जे असतात ते देखील ऑलमोस्ट पूर्णपणे निघून जातात. जे की कन्व्हेन्शनल ह्याच्यामध्ये एवढं कंट्रोल आपल्याला राहत नाही एअर चेंजेस मध्ये किंवा फिल्ट्रेशन मध्ये.
1: ओके श्रोते हो, महाजन हॉस्पिटल मध्ये आता ऑर्थो केअर, स्किन केअर बरोबरच पॅथॉलॉजी लॅब, मॉड्युलर ओटी, आयसीयू, इनडोअर फॅसिलिटीज अशा सर्व आरोग्य सेवा उपलब्ध. तेव्हा या सर्व आरोग्य सेवांचा लाभ घेण्यासाठी जरूर संपर्क करू शकता महाजन हॉस्पिटल, पारसनीस कॉलनी, जगदंब चौक, मुनार्क हॉटेल जवळ सातारा इथे. संपर्क 90 75 023 025, 90 75 023 025, 9075 023 025. डॉक्टर अभिषेक महाजन सर, जसं आता तुम्ही सांगितलं की ही मॉड्युलर ओटी किंवा लॅमिनार ओटी आपल्याकडे आता टेक्नॉलॉजीनी सुसज्ज आहे, याचा रुग्णांना काय फायदा होतो?
0: जसं आपण बोललो की एअर फिल्ट्रेशन किंवा एअर फ्लोचं आपल्याला गॅरंटीड माहिती आहे कसं हवा येणार आहे किंवा किती प्रमाणात येणार
1: आहे,
0: त्यामुळे स्टरिलिटी किंवा निर्जंतुक जे आपलं वातावरण ओटी मध्ये लागतं ते आपल्याला जास्त प्रकारात लॅमिनार ओटी मध्ये मिळतं, जे की कन्व्हेन्शनल मध्ये एवढं पॉसिबल नाहीये. त्यामुळे जिथं आपल्याला स्टरिलिटी जास्त लागते, जसं की मेजर सर्जरीज, सांधेरोपण असेल, मणक्याचं ऑपरेशन असेल, मेंदूचं ऑपरेशन असेल, पॉलिट्रॉमा म्हणजे जे बरेच ऑपरेशन एकत्र करायचे असतील, अशा याला ज्याला स्टरिलिटी जास्त लागते तिकडे मॉड्युलर ओटी कधीही पेशंटच्या दृष्टीनं बेनिफिशियल राहतं, कारण की इन्फेक्शन रेट हा खूप कमी राहतो, प्लस एअर फ्लो चांगला असल्यामुळे जे स्टाफ ऑपरेट करते त्यांचं कम्फर्ट देखील हा कन्व्हेन्शनल पेक्षा बेटर राहतो. जसं की प्रत्येकाला माहिती असेल एसी ऑन केला आपण रूम मध्ये की गार सगळीकडे एकदम होत नाही, काही कॉर्नर मध्ये आधी गार होतं नंतर लांब ठिकाणी गार होतं तसं होत नाही, त्यामुळे स्टाफ कम्फर्ट हा बेटर राहतो, त्यामुळे ऑपरेशन किंवा प्रोसिजर करताना देखील ते त्यांना इझी जातं.
1: ओके.
0: आणि पेशंटची रिकव्हरी ही लवकर होते की आपलं टेम्परेचर आपण कंट्रोल करू शकतो.
1: बरोबर.
0: पेशंटला समजा गार जास्त पाहिजे असेल आपण टेम्परेचर ऍडजस्ट करू शकतो, रिकव्हरी किंवा भुलीतनं बाहेर येताना आपण गरम करू शकतो. पेशंट रिकव्हरी आणि इन्फेक्शन रेट हे दोन्ही फेवरेबल असतात.
1: म्हणूनच श्रोते हो, महाजन हॉस्पिटलमध्ये आता सुसज्ज अशा लॅमिनार आणि मॉड्युलर ऑपरेशन थिएटर सुद्धा उपलब्ध आहेत. स्किन केअर, ऑर्थो केअर बरोबरच पॅथॉलॉजी लॅब, मॉड्युलर ओटी, आयसीयू, इनडोअर फॅसिलिटीज अशा सर्व आरोग्य सेवा एकाच छताखाली म्हणजेच महाजन हॉस्पिटल इथे उपलब्ध. या सेवांचा लाभ घेण्यासाठी जरूर संपर्क करा महाजन हॉस्पिटल, पारसनीस कॉलनी, जगदंब चौक, मुनार्क हॉटेल जवळ सातारा. संपर्क 90 75 023 025, 90 75 023 025, 9075 023 025. पुन्हा भेटूयात महाजन हॉस्पिटल प्रस्तुत सर्व आरोग्य सेवांसाठी विश्वासाचं ठिकाण महाजन हॉस्पिटल या कार्यक्रमात डॉक्टर अभिषेक महाजन यांच्यासह. तोपर्यंत नमस्कार.
0: नमस्कार श्रोते.
2: ग्राहक केंद्रित कार्यक्रम आपण ऐकलात महाजन हॉस्पिटल आकाशवाणीचं हे सातारा केंद्र आहे. सकाळचे 8:30 होत आहेत. आता मराठीतून बातम्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करत आहोत.

0: आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच. आकाशवाणी पुणे, सकाळचे ठीक 8:30 वाजले आहेत. ऐकूया राष्ट्रीय मराठी बातमीपत्र.
1: आकाशवाणी, प्राची गावस्कर आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी सेशेल्सच्या राष्ट्रीय दिनाच्या सुवर्ण महोत्सवी सोहळ्याला उपस्थित राहणार. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडून नशामुक्त भारतासाठी सविस्तर कृती आराखडा सादर. सहकारी तत्वावर आधारित देशातल्या पहिल्या टॅक्सी सेवेचा म्हणजेच भारत टॅक्सीचा आज गांधीनगर इथं केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांच्या हस्ते प्रारंभ. कल्पकम इथं हायड्रोजन निर्मिती प्रकल्पाचं उद्घाटन. आणि व्हेनेझुएलामध्ये झालेल्या 2 शक्तिशाली भूकंपातील मृतांची संख्या 920 भारताकडून मदतीसाठी बचाव पथक आणि साहित्य रवाना. आता सविस्तर बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी सेशेल्सच्या राष्ट्रीय दिनाच्या सुवर्ण महोत्सवी सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहण्यासाठी 3 दिवसांच्या अधिकृत दौऱ्यावर आज सकाळी रवाना होत आहेत. पंतप्रधानांनी यापूर्वी 2015 सेशेल्सला भेट दिली होती. या सोहळ्यात भारतीय संरक्षण दलाचं 1 पथक आणि नौदलाची 2 जहाजही सहभागी होणार असल्याचं परराष्ट्र मंत्रालयानं एका निवेदनात म्हटलं आहे. या दौऱ्यादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी सेशेल्सचे राष्ट्राध्यक्ष डॉ पॅट्रिक हार्मनी यांच्याशी द्विपक्षीय सहकार्याच्या विविध मुद्द्यांवर चर्चा करतील. भारताला 2029 नशामुक्त करण्याचं उद्दिष्ट साध्य करण्यासाठीचा सविस्तर कृती आराखडा काल केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मांडला. ते काल नवी दिल्लीत नॉर्को समन्वय केंद्राच्या 10व्या बैठकीला संबोधित करत होते. विविध संबंधित घटकांशी सखोल चर्चा करून तयार केलेल्या अंमली पदार्थ नियंत्रण दृष्टिकोन दस्तावेज 2026-2029 अनावरणही त्यांनी यावेळी केलं. अंमली पदार्थांचा विळखा हा राष्ट्रीय सुरक्षा, सामाजिक स्थैर्य, आर्थिक हितसंबंध आणि तरुण पिढी तसंच देशाच्या भविष्यासाठी धोकादायक असल्याचं शहा यांनी यावेळी नमूद केलं. गेल्या 12 वर्षात 1,18,00,000 किलोग्रॅम अंमली पदार्थ जप्त करण्यात आले आहेत. ही आकडेवारी अंमली पदार्थांच्या तस्करीविरुद्ध सरकारची मोहीम सातत्यानं प्रगती करत असल्याचं दर्शवत आहे असं शहा यावेळी म्हणाले. अंमली पदार्थांच्या व्यसनाचं आव्हान साऱ्या जगाला भेडसावत असून या समस्येविरुद्ध एकत्रित लढा देण्याचं आवाहन त्यांनी यावेळी केलं. गृहमंत्र्यांनी या बैठकीत अंमली पदार्थ विल्हेवाट 15 या उपक्रमाचा आरंभही केला. या अंतर्गत जप्त केलेल्या 2,09,500 किलोग्रॅमहून अधिक अंमली पदार्थांची विल्हेवाट लावण्यात येणार आहे. सहकारी तत्वावर आधारित देशातल्या पहिल्या टॅक्सी सेवेचा म्हणजेच भारत टॅक्सीचा प्रारंभ आज गुजरातमध्ये गांधीनगर इथं केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा यांच्या हस्ते होणार आहे. अमित शहा गुजरातच्या 3 दिवसांच्या दौऱ्यावर असून विविध कार्यक्रमांना हजर राहणार आहेत. अमूल, इफको आणि नाबार्ड यासारख्या 8 प्रमुख सहकारी संस्थांच्या सहकार्यानं ही शून्य दलाली तत्वावर चालणारी टॅक्सी सेवा विकसित करण्यात आली आहे. गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये प्राथमिक तत्वावर तिची सुरुवात करण्यात आली होती. आतापर्यंत या प्लॅटफॉर्मवर केवळ गुजरातमध्येच 1,50,000 अधिक चालक आणि 7,00,000 ग्राहकांची नोंदणी झाली आहे. दररोज 3,500 अधिक फेऱ्या पूर्ण केल्या जात आहेत. आता ही सेवा अहमदाबाद, सुरत आणि वडोदरासह 14 प्रमुख शहरांमध्ये सुरू करण्यात येणार असून 1 महिन्याच्या आत संपूर्ण राज्यात विस्तारित करण्याचं उद्दिष्ट आहे. जगातल्या पहिल्या कॉपर क्लोरीन थर्मोकेमिकल प्रक्रियेवर आधारित हायड्रोजन निर्मिती प्रकल्पाचं उद्घाटन काल कल्पकम इथं भारताच्या अणुऊर्जा विभागाचे सचिव अजित कुमार मोहंती यांच्या हस्ते झालं. कल्पकम इथल्या इंदिरा गांधी सेंटर फॉर अॅटॉमिक रिसर्चमध्ये हा प्रकल्प उभारण्यात आला आहे. मुंबईतल्या भाभा अणुऊर्जा संशोधन केंद्रानं स्वदेशी तंत्रज्ञानानं विकसित केलेल्या कॉपर क्लोरीन थर्मोकेमिकल प्रक्रियेद्वारे अणुऊर्जेचा वापर करून हायड्रोजन निर्मितीची पडताळणी करण्यासाठी हा प्रकल्प एक तंत्रज्ञान प्रात्यक्षिक म्हणून उभारण्यात आला आहे. अणुप्रक्रिया उष्णतेचा हायड्रोजन निर्मितीशी केलेला यशस्वी मेळ ही महत्वपूर्ण तांत्रिक प्रगती असून

यामुळे प्रगत अणू रिएक्टर्सचा वापर करून मोठ्या प्रमाणावर कार्बन मुक्त हायड्रोजन निर्मितीचा आशादायक मार्ग खुला झाला आहे असं यावेळी मोहंती यांनी नमूद केलं. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. व्हेनेझुएलामध्ये दोन शक्तिशाली भूकंपातील मृतांची संख्या 920 वर पोहोचली आहे तर यात सुमारे 3300 लोक जखमी झाले आहेत. बचाव कार्य युद्ध पातळीवर सुरू असून व्हेनेझुएलाचे हंगामी राष्ट्राध्यक्ष डेल्सी रॉड्रिग्ज यांनी आणीबाणी जाहीर केली आहे. दरम्यान व्हेनेझुएला मदत करण्यासाठी भारतानं ऑपरेशन अमिस्ताची घोषणा केली आहे. या मोहिमेअंतर्गत भारतीय वायुसेनेची 2 CC-17 विमानं काल व्हेनेझुएलाकडे रवाना झाली. यात 41 सदस्यांचं बचाव पथक आणि 35 टनांहून अधिक मदत साहित्य, औषधं आणि वैद्यकीय उपकरणांचा समावेश आहे. मृतांच्या कुटुंबियांप्रती भारतानं शोक व्यक्त केला असून व्हेनेझुएला सरकारच्या आणि जनतेच्या पाठीशी भारत खंबीरपणे उभा असल्याचं म्हटलं आहे. भारत आणि ब्रिटन यांच्यातल्या सर्वसमावेशक आर्थिक आणि व्यापार करारामुळे दोन्ही देशातील संबंध एका महत्वपूर्ण टप्प्याकडे वाटचाल करत असल्याचं केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी म्हटलं आहे. लंडनमध्ये आयोजित व्यावसायिक अधिवेशनात ते काल बोलत होते. या व्यापार करारामुळे विकासाची नवी क्षितिजं खुली होत असून दोन्ही देशांमधील उद्योगांना परस्पर सहकार्य अधिक दृढ करण्याचं, नाविन्यपूर्ण उपक्रमांना गती देण्याचं आणि अधिक गुंतवणूक करण्याचं आवाहन त्यांनी यावेळी केलं. होर्मुझच्या सामुद्रधुनीमध्ये काल एका मालवाहू जहाजावर इराणनं केलेल्या ड्रोन हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून अमेरिकेनंही इराणवर हल्ले केले आहेत. व्हाईट हाऊसमध्ये पत्रकारांशी बोलताना अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणनं युद्धविराम कराराचं उल्लंघन केल्यास त्याचे काय परिणाम होतील हे लवकरच समजेल असं म्हटल्यानंतर काही वेळातच हे हल्ले झाले. दरम्यान दोन्ही देशांमध्ये वाद कमी करणारं शिष्टमंडळ स्थापन करण्याचा निर्णय अमेरिका आणि इराणनं घेतला असून यात इराणच्या रिव्होल्युशनरी गार्ड आणि अमेरिकेच्या लष्कराच्या सेंट्रल कमांड या पथकातले अधिकारी असतील अशी माहिती अमेरिकेचे उपाध्यक्ष जेडी व्हान्स यांनी दिली आहे. नवी दिल्ली इथं उद्यापासून 2 दिवसीय राष्ट्रीय ग्रामीण विकास परिषदेचं आयोजन करण्यात आलं आहे. ग्रामीण विकास मंत्री शिवराजसिंह चौहान यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या परिषदेत सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांचे ग्रामीण विकास मंत्री, वरिष्ठ सरकारी अधिकारी आणि तज्ज्ञ सहभागी होणार आहेत. यात सर्वसमावेशक ग्रामीण विकासावर चर्चा, प्रमुख योजनांचा आढावा आणि ग्रामीण भारताच्या विकासाचा भविष्यातील आराखडा तयार करण्यावर भर देण्यात येणार आहे. फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेत गट 1 मध्ये काल झालेल्या सामन्यात फ्रान्सनं नॉर्वेचा 4-1 असा पराभव केला तर याच गटात सेनेगलनं इराकचा 5-0 असा पराभव केला. दरम्यान इक्वाडोर, आयव्हरी कोस्ट, नेदरलँड आणि तुर्की यांनी या स्पर्धेत आपापले सामने जिंकले आहेत. आयर्लंडमध्ये बेलफास्ट इथं काल झालेल्या पुरुषांच्या T20 क्रिकेट सामन्यात आयर्लंडनं भारताचा 34 धावांनी पराभव केला. आयर्लंडचा भारतावर कोणत्याही प्रकारच्या क्रिकेटमध्ये हा पहिलाच विजय आहे. प्रथम फलंदाजी करताना आयर्लंडनं निर्धारित 20 षटकात 9 बाद 182 धावा केल्या तर भारताचा डाव 18 षटकं आणि 5 चेंडूत 148 धावांमध्ये आटोपला. 28 धावात 3 बळी घेणारा मॅथ्यू हॉलॉर्ड सामनावीर ठरला. या मालिकेतला दुसरा आणि अंतिम सामना उद्या खेळला जाणार आहे. लंडन इथं काल झालेल्या FIH पुरुष प्रो लीग हॉकी सामन्यात भारतानं पाकिस्तानचा 7-1 असा धुव्वा उडवला. पाकिस्तानला सुरुवातीला आघाडी मिळाल्यानंतर भारतानं 7 वेगवेगळ्या खेळाडूंच्या गोलसह शानदार पुनरागमन केलं. आता उद्या भारताचा सामना इंग्लंडशी होणार आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी सेशेल्सच्या राष्ट्रीय दिनाच्या सुवर्णमहोत्सवी सोहळ्याला उपस्थित राहणार. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याकडून नशामुक्त भारतासाठी सविस्तर कृती आराखडा सादर. सहकारी तत्वावर आधारित देशातल्या पहिल्या टॅक्सी सेवेचा म्हणजेच भारत टॅक्सीचा आज गांधीनगर इथं केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांच्या हस्ते प्रारंभ. कल्पकम इथं हायड्रोजन निर्मिती प्रकल्पाचं उद्घाटन. आणि व्हेनेझुएलामध्ये झालेल्या 2 शक्तिशाली भूकंपातील मृतांची संख्या 920 वर भारताकडून

0: मदतीसाठी बचाव पथक आणि साहित्य रवाना. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: एकशे तीन अंश एक मेगाहर्ट्झवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍपवर आकाशवाणीचं हे सातारा केंद्र आहे. सकाळचे 8:40 झाली आहेत. प्रसारित करत आहोत मराठी चित्रपट संगीत.

सुरुवातीचं गीत आराम हराम आहे ह्या चित्रपटातलं. ग. दि. माडगुळकर यांचं स्वर आशा भोसले यांचा. संगीत दिलंय सुधीर फडके यांनी.

0: धानेज मेगा इंजिनिअरिंग क्लासेस सातारा.
1: डिप्लोमाच्या सुरुवातीपासूनच अभ्यास पक्का.
0: मदतीला आहे धाने दोस्त सच्चा.
1: धानेज मेगा इंजिनिअरिंग क्लासेस सातारा.
2: व्हिडिओ लाईक करण्यासाठी पैसे मिळतील. सो इजी.
3: फसला.
4: अनोळखी लिंक्स वर क्लिक करू नका. RBI सांगते,
5: जाणकार बना, सतर्क रहा.
6: 10वी झाली, ऍडमिशनची चिंता आहे का?
7: काळजी करू नका. तुमच्या उज्ज्वल भविष्यासाठी निवडा पश्चिम महाराष्ट्रातील नामांकित विज्ञान महाविद्यालय
6: यशवंतराव चव्हाण इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स सातारा.
7: 11वी विज्ञान प्रवेशासाठी अजूनही सुवर्ण संधी उपलब्ध आहे.
6: तिसरा कॅप राऊंड सुरू असून चौथा कॅप राऊंड 26 जून 2026 पासून सुरू होत आहे.
7: तुमचा कॅप फॉर्म आणि प्रवेश प्रक्रिया पूर्णपणे मोफत भरून देऊन संपूर्ण मार्गदर्शन आणि सहकार्य केले जाईल.
6: मुलींसाठी 11वी प्रवेशाची विशेष प्रवेश फेरी उपलब्ध.

0: विशेष म्हणजे साताऱ्यात प्रथमच 11वीच्या विद्यार्थ्यांसाठी AI डेटा फंडामेंटल्स विषयाच्या विशेष मार्गदर्शन बॅचेस.
1: म्हणूनच आजच भेट द्या YCIS सातारा.
0: YCIS विज्ञान शिक्षणातील विश्वास, गुणवत्ता आणि यशाची परंपरा.
1: प्रवेशासाठी आजच संपर्क करा 9404369436 किंवा 9403777142.
2: मराठी चित्रपट गीतांचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून. कार्यक्रमात आता ऐकणार आहोत सापळा या चित्रपटातील उमाकांत काणेकर यांची गीतरचना. स्वर आहे उषा मंगेशकर यांचा.

मराठी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात आता ऐकणार आहोत खरा वारसदार या चित्रपटातील सुधीर मोघे यांचं गीत, सुरेश वाडकर आणि अनुराधा पौडवाल यांच्या आवाजात, संगीत दिले अरुण पौडवाल यांनी.

खरा वारसदार या चित्रपटातलं गीत आताच आपण ऐकलं. या गीताबरोबरच मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आता समाप्त करत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून.

0: 103.1 मेगाहर्ट्झवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍपवर आपण आहात आकाशवाणीच्या सातारा केंद्रासोबत. श्रोत्याहो, सकाळचे 8:55 झाली आहेत. आता ऐकणार आहोत शिवराज्याभिषेक गीत.
1: सादर करत आहोत सांस्कृतिक कार्य विभाग महाराष्ट्र शासन प्रस्तुत शिवराज्याभिषेक गीत.
2: प्रेरणा ॲडव्होकेट आशिष शेलार, मंत्री सांस्कृतिक कार्य विभाग. मार्गदर्शन डॉक्टर किरण कुलकर्णी, सचिव सांस्कृतिक कार्य विभाग.
1: स्टुडिओ स्वरगंधर्व सुधीर फडके स्टुडिओ, पु ल देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी, प्रभादेवी मुंबई.

0: श्रोते हो, आताच आपण शिवराज्याभिषेक गीत ऐकलं. या गीताचे प्रायोजक होते सांस्कृतिक कार्य विभाग महाराष्ट्र शासन.
1: शिवराज्याभिषेक गीत आताच आपण ऐकलं. आकाशवाणीचं हे सातारा केंद्र आहे.

103.1 मेगाहर्ट्झवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍपवर आपण ट्यून केलंय आकाशवाणीचं सातारा केंद्र. श्रोत्यावर सकाळचे 9 वाजलेत. प्रसारित करत आहोत हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम.

सुरुवातीचं गीत अनाडी या चित्रपटातले शैलेंद्र यांचं, स्वर आहे मुकेश यांचं आणि या गीताला संगीत दिले शंकर जयकिशन यांनी.

हिंदी चित्रपट संगीताचा आनंद आपण घेत आहात आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून. कार्यक्रमातलं यानंतरचं गीत वो कोण थी या चित्रपटातलं, स्वर लता मंगेशकर यांचा, राजा मेहंदी अली खान यांच्या गीताला संगीत आहे मदन मोहन यांचं.

0: वारणा श्रीखंड चीज पनीर वारणाची दर्जेदार उत्पादने सर्वत्र उपलब्ध.
1: 12वीचा रिझल्ट लागलाय आणि दर्जेदार शिक्षणासाठी निवडा साताऱ्यातील यशवंतराव चव्हाण इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स.
2: नॅक ग्रेड अॅक्रेडिशन मध्ये A++ मानांकन प्राप्त. BSc आणि MSc प्रवेश प्रक्रिया सुरू.
1: फिजिक्स, केमिस्ट्री, बॉटनी, झॉलॉजी, मॅथमॅटिक्स, मायक्रोबायोलॉजी, इलेक्ट्रॉनिक्स आणि फिशरी, तसेच कॉम्प्युटर सायन्स, डेटा सायन्स, AI, अॅनिमेशन सायन्स, स्टॅटिस्टिक्स, बायोटेक्नॉलॉजी यांसारखे असंख्य कोर्सेस.
2: वायफाय कॅम्पस, अनुभवी प्राध्यापक आणि उज्ज्वल करिअरची हमी.
1: आजच प्रवेश निश्चित करा. ycis.ac.in. कॉन्टॅक्ट 9552505030 किंवा 9421874256.
3: रिमझिम बरसती पाऊस धारा, इंद्रधनुचा दिसे अनोखा नजारा.
4: अशा सुखद पावसाळ्याची तुमची तयारी आजच करा. रंगबिरंगी छत्र्या, लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्व साईजचे रेनकोट, रेनसूट आणि टोप्यांची भरपूर व्हरायटी फक्त म्हसवडकर ड्रेसेस मध्ये.
3: म्हसवडकर ड्रेसेस सातारा, जशी पर्सनॅलिटी तशी व्हरायटी.
5: ठाणेस मेगा इंजिनिअरिंग क्लासेस सातारा.
6: डिप्लोमाच्या सुरुवातीपासूनच अभ्यास पक्का.
5: मदतीला आहे ढाणे दोस्त सच्चा.
6: ढाणेस मेगा इंजिनिअरिंग क्लासेस सातारा.

0: ट्विन फ्युएल मध्ये
1: म्हणजे सीएनजी आणि पेट्रोल वर चालणारा
0: 1218 किलो पेलोड
1: 400+ किलोमीटरची रेंज
0: सीएनजी प्लस पेट्रोल अशा ट्विन फ्युएल सुविधे
1: 5 वर्ष किंवा 2,00,000 किलोमीटर वॉरंटी
0: एक्सचेंज सुविधा आणि 100% कर्ज उपलब्ध.
1: खरेदीसाठी संपर्क गजानन ऑटोमोबाईल्स प्रायव्हेट लिमिटेड
0: सातारा कराड फलटण वडूज शिरवळ दहिवडी नवा रस्ता पाटण.
1: संपर्क 810-83-33-480
0: 8108333480.
2: सांधेदुखीने त्रस्त आहात का? आता आली एक नवी क्रांती.
1: साताऱ्यात वेदांत हेल्थ केअर सेंटर घेऊन आलंय रोबोटिक जॉईंट रिप्लेसमेंट सर्जरी.
2: अधिक अचूक, अधिक सुरक्षित,
1: कमी वेदना, जलद रिकव्हरी,
2: रोजच्या आयुष्यात लवकर परत.
1: आधुनिक तंत्रज्ञान आणि तज्ज्ञ डॉक्टर्स आपल्या आरोग्यासाठी.
2: वेदांत हेल्थ केअर सेंटर, वेअर केअर कम्स फर्स्ट.
1: आजच संपर्क करा वेदांत हेल्थ केअर सेंटर 95185-68-006.
3: हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून. कार्यक्रमातलं यानंतरचं गीत ऐकणार आहोत लता मंगेशकर आणि मोहम्मद रफी यांच्या आवाजातलं इज्जत या चित्रपटातलं. साहिर लुधियानवी यांचं गीत आहे आणि या गीताला संगीतबद्ध केलंय लक्ष्मीकांत प्यारेलाल यांनी.

0: वारणा श्रीखंड चीज पनीर वारणाची दर्जेदार उत्पादने सर्वत्र उपलब्ध.
1: अशोक लेलँडचा दोस्त आता ट्विन फ्युएल मध्ये
2: म्हणजेच CNG आणि पेट्रोल वर चालणारा
1: 1218 किलो पेलोड
2: 400+ किलोमीटरची रेंज
1: CNG प्लस पेट्रोल अशा ट्विन फ्युएल सुविधे
2: 5 वर्ष किंवा 2 लाख किलोमीटर वॉरंटी
1: एक्सचेंज सुविधा आणि 100% कर्ज उपलब्ध.
2: खरेदीसाठी संपर्क गजानन ऑटोमोबाईल्स प्रायव्हेट लिमिटेड
1: सातारा कराड फलटण वडूज शिरवळ दहिवडी नवा रस्ता पाटण.
2: संपर्क 810-83-33-480
1: 8108333480.

0: इन्व्हेस्टमेंट आहे छोटीशी पण तरीही खूप फायद्याची. एक एक ग्रॅम खरेदी करता हौसही फिटते दागिन्यांची, अडीनडीला उपयोगी पडते अशी साठवण साऱ्यांची. म्हणून तर आम्ही म्हणतो, गुंतवणूक सोन्याची, हमी भविष्याची.
1: भसवडकर सराफ, सदाशिव पेठ, मोती चौक, सातारा.

0: अशी सोनुली बबुडी तुमच्याही घरात येतील, काळजी करू नका.
1: योग्य मार्गदर्शन आणि उपचारांसाठी संपर्क करा डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटरला, मुक्काम पोस्ट शिरवळ, तालुका खंडाळा, जिल्हा सातारा इथं.
0: संपर्क डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटर 866-91-676-72.
2: तुम्हालाही करायची आहे फर्निचरची खरेदी?
3: मग विजिट करा प्लॅनेट फर्निचर.
2: भरपूर ऑफर्स आणि प्रीमियम क्वालिटीच्या फर्निचरची भरपूर व्हरायटी.
3: प्लॅनेट फर्निचर गेल्या 18 वर्षांपासून सातारकरांच्या सेवेत.
2: प्लॅनेट फर्निचर, ओल्ड MIDC सातारा.
4: 12वीचा रिझल्ट लागलाय आणि दर्जेदार शिक्षणासाठी निवडा साताऱ्यातील यशवंतराव चव्हाण इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स.
5: नॅक ग्रेड अक्रेडिशन मध्ये A++ मानांकन प्राप्त. BSc आणि MSc प्रवेश प्रक्रिया सुरू.
4: फिजिक्स, केमिस्ट्री, बॉटनी, झॉलॉजी, मॅथमॅटिक्स, मायक्रोबायोलॉजी, इलेक्ट्रॉनिक्स आणि फिशरी, तसेच कॉम्प्युटर सायन्स, डेटा सायन्स, AI, अॅनिमेशन सायन्स, स्टॅटिस्टिक्स, बायोटेक्नॉलॉजी यांसारखे असंख्य कोर्सेस.
5: वायफाय कॅम्पस, अनुभवी प्राध्यापक आणि उज्ज्वल करिअरची हमी.
4: आजच प्रवेश निश्चित करा. ycis.ac.in. कॉन्टॅक्ट 9552504530 किंवा 9421874256.
6: रिमझिम बरसती पाऊस धारा, इंद्रधनुचा दिसे अनोखा नजारा.
7: अशा सुखद पावसाळ्याची तुमची तयारी आजच करा. रंगबिरंगी छत्र्या, लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्व साईजचे रेनकोट, रेनसूट आणि टोप्यांची भरपूर व्हरायटी फक्त म्हसवडकर ड्रेसेस मध्ये.
6: म्हसवडकर ड्रेसेस सातारा, जशी पर्सनॅलिटी तशी व्हरायटी. 1983 पासूनची उज्ज्वल परंपरा जपणारे रयत शिक्षण संस्थेचे कर्मवीर भाऊराव पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग सातारा आता ऑटोनॉमस झालंय.
8: नॅक आणि MBA मानांकित KBP मध्ये इंजिनिअरिंगच्या विविध शाखा, दर्जेदार शिक्षणामुळे प्लेसमेंटच्या अनेक संधी, सुरक्षित सुसज्ज कॅम्पस.
6: ऑटोनॉमस कर्मवीर भाऊराव पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग सातारा.

0: करा. संपर्क 9665784.
1: मोतीबिंदूच्या अचूक शस्त्रक्रियेसाठी अजून अक्युरेट असलेली इमेज गाइडेड सर्जरी आता प्रथमच साताऱ्यात.
2: अल्कॉन या जगप्रसिद्ध अमेरिकन कंपनीच्या एर्गोस बायोमीटर सर्जरी प्लॅनर
1: आणि व्हेरियंट डिजिटल मार्कर या अत्याधुनिक प्रणालीचा वापर केल्यामुळे मोतीबिंदूची शस्त्रक्रिया यशस्वी होतेच.
2: शिवाय सर्जरी प्लॅनर मुळे चष्म्याशिवाय उत्तम दिसू शकते.
1: सौजन्य नेत्र संजीवनी डॉक्टर बोकिल नेत्र रुग्णालय सातारा.
3: हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात आता ऐकणार आहोत लता मंगेशकर यांच्या आवाजातील आनंद बक्षी यांचं गीत. संगीत आहे लक्ष्मीकांत प्यारेलाल यांचं आणि चित्रपट मेहबूब की मेहंदी.

हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात श्रोते हो आता शेवटी ऐकणार आहोत अखी ओके झरोके से या चित्रपटातील हेमलता यांच्या आवाजातील गीत. गीत आणि संगीत आहे रवींद्र जैन यांचं.

FM बँड 103.1 मेगाहर्ट्झवर आकाशवाणीचं हे सातारा केंद्र आहे. सकाळचे 9:30 वाजलेत. प्रसारित करत आहोत सुगम संगीताचा कार्यक्रम. सुरुवातीला ऐकणार आहोत मोहम्मद रफी यांच्या आवाजातील वंदना विटणकर यांची गीतरचना. संगीत आहे श्रीकांत ठाकरे यांचं.

सुगम संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून. कार्यक्रमातलं यानंतरचं गीत मंगेश पाडगावकर यांचं, पंडित जितेंद्र अभिषेकी यांच्या आवाजात. संगीत आहे पु ल देशपांडे यांचं.

हेमंत कुमार यांच्या आवाजातील वंदना विटणकर यांचं गीत आत्ताच आपण ऐकलं. संगीत होतं प्रदीप विलास यांचं. सुगम संगीत आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून. कार्यक्रमात आता ऐकणार आहोत अरुण दाते यांच्या आवाजातील शंकर वैद्य यांची गीतरचना. संगीत आहे

सुगम संगीताच्या कार्यक्रमात यानंतर ऐकणार आहोत सुरेश वाडकर यांच्या आवाजातील यशवंत देवी यांचं गीत. संगीत आहे प्रभाकर जोगी यांचं.

0: 103.1 मेगाहर्ट्ज वर आकाशवाणीचं हे सातारा केंद्र आहे.
1: अहो अहो, काय हे एवढे कसले बॉक्स घेऊन आलात?
2: सांगतो सांगतो. अगं जावई बापू येत आहेत, उद्या त्यांना जायचंय कॉन्फरन्सला. तिथे अनेक कंपन्यांचे सीईओ येणार आहेत, त्यांच्यासाठी मिठाई हवी आहे.
1: मग राज पुरोहितची काजू कतली आणायची ना. तुम्ही तिथे इतकी वर्ष काम करताय, त्यांची क्वालिटी माहिती आहे आपल्याला. अहो कोकणातले स्पेशल काजू आणि अस्सल चांदीचा वर्ख. मला विचारायचं तरी एकदा, किती ती गाई मिठाई आणायची?
2: जरा बॉक्स बघ तरी.
1: अगं बाई, राजपुरोहितचीच काजू कतली आहे हो. पॅकिंग बदललंय वाटत. काय छान बॉक्स आहेत ना, आधी नाही का सांगायचं?
2: तू बोलू दिलंस तर ना, किती ती घाई बोलायची.
3: आनंदाचे छोटे क्षण गोड करण्यासाठी, कौटुंबिक सोहळ्यांसाठी किंवा कॉर्पोरेट गिफ्ट साठी पारंपरिक मिठाई घेऊया. राजपुरोहितची काजू कतली देऊया.
2: राजपुरोहित, मिठाई ही गोडच असली पाहिजे.
3: आमच्या शाखा राजपथ कन्या शाळेसमोर,
2: पोवई नाका IDBI बँकेसमोर,
3: विसावा नाका पंजाब नॅशनल बँके शेजारी
2: आणि कदम बाग सदर बाजार सातारा येथे.
3: गर्भाशयातील अंधारात कधी येईल चांदण, कधी मिळेल मला आईपणाचं लेणं.
4: इवल्या इवल्या पावलांचं घर भर बागडणं, त्याचं हसणं रडणं बोबड बोबड बोलणं,
5: या दोन जीवांचं आता हे एकच मागणं. हो देना पूर्ण आमचं बाळाचं स्वप्न.
4: आई बाबा होणं हा एक अतिशय सुंदर अनुभव, तुम्ही तो अनुभवू शकता. योग्य मार्गदर्शन आणि उपचारांसाठी आजच संपर्क करा डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटर, मुक्काम पोस्ट शिरवड, तालुका खंडाळा, जिल्हा सातारा. संपर्क 866-91-676-72.

0: वारणा श्रीखंड, चीज, पनीर, वारणाची दर्जेदार उत्पादने सर्वत्र उपलब्ध।
1: मुलांची काळजी वाटते
2: balamankare.com।
1: लहान मुलांचं मन ओल्या मातीसारखं,
2: ते समजून घेतलं तर त्यांच्या व्यक्तिमत्वाला आकार देता येतो।
1: बालमन, आम्ही मुलांचं मन जाणतो।
2: बालमन संवादानं त्यांच्या विचारांना दिशा देतो।
1: अभ्यासाकडे दुर्लक्ष, हट्टीपणा,
2: वाईट सवयी, उद्धट वर्तन,
1: अशा लहान मुलांच्या अवघड वाटणाऱ्या समस्या काउन्सिलिंगने सहज सोडवता येतात।
2: सर्व वयातल्या मुलामुलींच्या काउन्सिलिंग साठी बालमन।
3: आमचा फोन नंबर आहे 77981 982 22, पुणे।

0: राजपुरोहित, आमच्या शाखा राजपथ कन्या शाळेसमोर, पवई नाका IDBI बँकेसमोर, विसावा नाका पंजाब नॅशनल बँके शेजारी आणि कदमबाग सदर बाजार सातारा। राजपुरोहित, साताऱ्याची गोड परंपरा। राजपुरोहित।
1: ठाणेस मेगा इंजिनिअरिंग क्लासेस सातारा।
2: डिप्लोमाच्या सुरुवातीपासूनच अभ्यास पक्का।
1: मदतीला आहे ढाणे दोस्त सच्चा।
2: ठाणेस मेगा इंजिनिअरिंग क्लासेस सातारा।
3: आकाशवाणीचं हे सातारा केंद्र आहे 103.1 MHz आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍपवर। श्रोत्याहो, सकाळचे 10 वाजलेत। प्रसारित करत आहोत ग्राहक केंद्रित कार्यक्रम डॉक्टर महाजन स्किन केअर।
4: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत। रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही।
0: नमस्कार श्रोतेहो, महाजन स्किन केअर प्रस्तुत जपूया त्वचेचे आणि केसांचे आरोग्य या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत। महाजन स्किन केअरचे डॉक्टर सुरेश महाजन सर आपल्या बरोबर आहेत। नमस्कार सर।
5: नमस्कार।
0: कार्यक्रमाला सुरुवात करणार आहोतच, पण तत्पूर्वी आपल्या एका पेशंटनी इथे ट्रीटमेंट घेतलेली आहे आणि

0: त्याबद्दलचा अभिप्राय आपल्याला सांगितलेला आहे, तर तो ऐकूयात आणि मग कार्यक्रमाला सुरुवात करूयात.
1: माझे नाव सुषमा आहे, मी 28 वर्षांची आहे. मागच्या 2-3 वर्षांपासून माझ्या चेहऱ्यावर केसांची वाढ होऊ लागली आणि ती वाढतच चालली. सुरुवातीला मी ब्लिचिंग, प्लकिंग, वॅक्सिंग वगैरे केले, पण केस वाढतच चालले होते. मला अगदी नैराश्य यायची वेळ झाली होती. मला माझ्या मैत्रिणीने डॉक्टर महाजन स्किन केअरचा पत्ता दिला व मी डॉक्टर आदित्य सुरेश महाजन यांना कन्सल्ट केले. त्यांनी माझ्या काही तपासण्या केल्या व मला लेझर उपचार घेण्यास सांगितले. महिन्यातून एकदा याप्रमाणे 10 महिने उपचार घेण्यास सांगितले. माझ्या 6 सेटिंग झाल्या आहेत व माझ्या चेहऱ्यावर 80% केस नाहीसे झाले आहेत. त्यामुळे मला खूप छान वाटत आहे. पूर्ण ट्रीटमेंट नंतर माझा चेहरा सुंदर दिसेल याची मला खात्री वाटते आहे. धन्यवाद सर.
0: डॉक्टर सुरेश महाजन सर, या केस बद्दल तुमच्याशी बोलायचं आहेच आहे, पण तत्पूर्वी श्रोतेहो, केस, त्वचा, सौंदर्य समस्या या संदर्भात तुमच्याही मनात काही प्रश्न असतील किंवा या संदर्भात योग्य मार्गदर्शन हवे असेल तर संपर्क करू शकता डॉक्टर सुरेश महाजन आणि डॉक्टर आदित्य महाजन यांच्या महाजन स्किन केअरला. महाजन हॉस्पिटल, पारसनेस कॉलनी, जगदंब चौक, मोनार्क हॉटेल जवळ, सातारा येथे. संपर्क 9658960960, 9658960960, 9658960960. डॉक्टर, या पेशंटचा आपण अभिप्राय ऐकलेला आहे. चेहऱ्यावरती अनावश्यक केसांची वाढ झाल्यानंतर कुठल्याही मुलीच्या स्त्रीच्या बाबतीमध्ये अशा भावना येऊ शकतात, त्या त्यांनी सांगितलेल्या आहेत. तर तुम्ही काय सांगाल, कशा पद्धतीने त्यांना ट्रीटमेंट दिली गेली आणि आता आज त्या इतक्या छान स्वतःचा चेहरा लोकांना दाखवू शकतात?
2: हिर्सुटिझम म्हणजे चेहऱ्यावरती येणारे अनावश्यक केस, त्याचं प्रमाण बऱ्याच प्रमाणात वाढलेलं आहे. आणि या मायाकडे ज्यावेळेस आले त्यावेळेला त्या बऱ्याच अशा डिप्रेस्ड अशा वाटत होत्या, कारण त्यांना ते केस मॅन्युअली काढून शेव्हिंग म्हणा किंवा वॅक्सिंग करून कंटाळा आला होता. आणि मग त्या ज्या वेळेला त्यांना मी समजावून सांगितलं, आधी काउन्सिलिंग केलं आणि त्यांना सांगितलं यावरती एकमेव उपाय म्हणजे लेझर. आपल्याकडे जे डायोड नावाचं लेझर आहे, ट्रिपल वेव्हलेंग्थ आहे ते, तर त्यांनी कुठल्याही प्रकारचे केस असतील तर ते जाऊ शकतात. तर त्यांना मी सांगितले की महिन्यातून एकदा असं तुम्हाला 8 ते 10 वेळा लेझर करावं लागेल. कारण काय होतं की एकदा लेझर केलं की ते केस पूर्णपणे मूळ नष्ट होतं.
0: बरोबर.
2: पण दुर्दैवानं काय होतं की ते मूळ जे आहे ते पुन्हा रिजनरेट होतं.
0: अच्छा.
2: आणि पुन्हा केस निर्माण होतो. तर असं दर महिन्याला करत गेलं की ते केसाचे मूळ ते असे निकृष्ट होत जातात, केसांची वाढ कमी कमी होत जाते, केसांची जाडी कमी होते, रंग कमी होतो आणि 8 ते 10 महिन्यानंतर ते केसाचं मूळ जे आहे ते पूर्णपणे नष्ट होतं आणि पुन्हा ते उगवत नाही. त्यामुळे कायमस्वरूपी आपल्याला या अनावश्यक केसापासून सुटका मिळू शकते. त्यांना ज्यावेळेस त्यांना ते खरंच बरं वाटलं आणि त्यांनी ट्रीटमेंट चालू केली आणि घेतल्यानंतर एक साधारणपणे 4-5 महिन्यानंतर त्यांना खूप फरक जाणवला. म्हणजे काही काही केस यायचे सुद्धा बंद झाले आणि जे येत होते ते अगदी असे निकृष्ट आणि लाईट कलरचे असे होते. त्यामुळे त्यांना खूप बरं वाटलं आणि आणखीन त्यांना एक 3-4 सेटिंग तरी करावी लागतील ज्यायोगे त्यांना पूर्णपणे केसापासून मुक्ती मिळेल.
0: नक्कीच. या खरं तर लेझरच्या बद्दल बऱ्याच जणांच्या मनामध्ये खूप गैरसमज असतात आणि असं वाटतं की ते एकदा केलं की त्याच्यानंतर परत परत सारखं करावं लागतं आणि नाही केलं तर केस राठ येतात, खूप जाड येतात आणि सुटका मिळत नाही.
2: अगदी सेफ असा उपचार आहे, त्याच्यापासून कुठलाही दुष्परिणाम नाहीये, कुठलाही डोळ्यावरती किंवा कशावरतीही परिणाम होत नाहीये, उलट त्याचे चांगले इफेक्ट मात्र खूप दिसतात.
0: बरोबर. चेहरा काळवणं हाही त्याच्या मागचा एक गैरसमज आहे, तर
2: तसंही काही होत नाही, उलट चेहऱ्याला चांगला ग्लो येतो.
0: क्या बात आहे. आणि त्याची उदाहरण आपल्या समोर आहे, आजच आपण त्याबद्दलचा एक अभिप्राय ऐकलेला आहे. नक्कीच, असेच अजूनही अभिप्राय आपण ऐकणार आहोत आणि त्याचीही माहिती किंवा त्या ट्रीटमेंटचीही माहिती आपण जाणून घेणार आहोत, पण पुढच्या भागात. नंतर श्रोते हो, केस, त्वचा, सौंदर्य समस्या या संदर्भात तुम्हालाही काही प्रश्न असतील किंवा यावर योग्य मार्गदर्शन हवे असेल तर संपर्क करू शकता डॉक्टर सुरेश महाजन आणि डॉक्टर आदित्य महाजन यांच्या महाजन स्किन केअरला. महाजन हॉस्पिटल, पारसनेस कॉलनी, जगदंब चौक, मोनार्क हॉटेल जवळ, सातारा येथे. संपर्क 9658960960, 9658960960, 9658960960. पुन्हा भेटूयात. महाजन स्किन केअर प्रस्तुत जपूया त्वचेचे आणि केसांचे आरोग्य या कार्यक्रमात डॉक्टर सुरेश महाजन यांच्यासह. तोपर्यंत नमस्कार.
2: नमस्कार.
3: निर्मिती संकल्पना मेसर्स बाळ एम जोगळेकर.
4: ग्राहक केंद्रित कार्यक्रम आताच आपण ऐकलात डॉक्टर महाजन स्किन केअर. आपण आहात आकाशवाणीच्या सातारा केंद्रासोबत. यानंतर ऐकणार आहोत ग्राहक केंद्रित कार्यक्रम आरोग्याची गुरुकिल्ली आयुर्वेद.
3: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
0: नमस्कार श्रोते हो.

0: ओंकार आयुर्वेद प्रस्तुत आरोग्याची गुरुकिल्ली आयुर्वेद या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. श्रोते हो, ओंकार आयुर्वेदचे वैद्य सत्यन गुजर सर आपल्या बरोबर आहेत. नमस्कार सर.
1: नमस्कार.
0: आतापर्यंत आरोग्याची गुरुकिल्ली आयुर्वेद या कार्यक्रमात अनेक आजारांवर त्याच्यावरच्या उपचारांवर आपल्याला मार्गदर्शन सरांनी केलेलं आहे आणि ओंकार आयुर्वेदचं हे रौप्य महोत्सवी वर्ष आहे. या निमित्तानं पुणे आणि मुंबई बरोबरच महाराष्ट्राच्या प्रमुख शहरांमध्ये सुद्धा ओंकार आयुर्वेदच्या शाखा सुरू झालेल्या आहेत. आता आपल्या भागामध्येही म्हणजेच कराड इथे ओंकार आयुर्वेदची शाखा सुरू झालेली आहे दर महिन्याच्या दुसऱ्या रविवारी. ओंकार आयुर्वेदच्या तज्ज्ञ डॉक्टर

0: 2023 सर, रुमॅटिड अर्थरायटिस या विकाराबद्दल आपण बोलत होतो आणि तुम्ही माहिती सांगितली त्याची, पण मग हा आजार आयुर्वेदिक उपचारांनी पूर्णपणे बरा होऊ शकतो का याबद्दलही सांगा ना.
1: जसं आपण मागील एपिसोडमध्ये बघितलं की रुमॅटॉइड आर्थरायटिसचे पेशंट हे खूप मोठ्या प्रमाणात दिसत असतात. बऱ्याच वेळेला सांधे दुखतायत म्हणून पेशंट सांधे दुखी म्हणून तात्पुरते औषधं घेत राहतो, पण त्याचं निदान वेगवेगळं असतं. बऱ्याच जणांना संधिवात असतो, काही जणांना तापानंतर सांधे दुखी सुरू असते, तर काहींना रुमॅटॉइड आर्थरायटिस यासारख्या ऑटोइम्युन डिसीजमुळे होत असते. आपण रुमॅटॉइड आर्थरायटिसमध्ये काय लक्षणं दिसतात हे मागच्या वेळेला बघितलं की याच्यामध्ये दुखावा खूप जास्त असतो, आखंड हा प्रकार असतो, सांधे सुजणं, हातांचे बोटं सुजणं, स्टिफनेस या गोष्टी वाढलेल्या असतात. बऱ्याच वेळेला पेशंट येतो तो आधी ऑलरेडी खूप महिने खूप वर्ष ट्रीटमेंट घेत असतो की दुखतोय आम्ही स्टिरॉइड्स घेतोय, पेन किलर्स घेतोय, तात्पुरती व्याधी प्रत्येक औषधे घेतोय की ज्याच्यामुळे बरं वाटतंय पण पुन्हा त्रास वाढतोय. त्यामुळे बऱ्याच वेळेला काही काही पेशंट असे असतात की 10-10, 20-20 वर्ष ट्रीटमेंट घेत आहेत पण अजून त्रास कमी नाहीये. काही काहींच्या हातापायांची बोटं पण वाकडी झालेली असतात, काहींना 4 पावलं चालता येत नाही अशी परिस्थिती असते, काही पूर्ण बेड रिडन झालेले असतात. ह्या आजारामध्ये ह्या आजाराची तीव्रता ही किती जास्त प्रमाणात वाढू शकते आणि दुखावा किंवा एक प्रकारची इमोबिलिटी आहे ना, सांध्यांमध्ये दुखावाच असतो असं नाही, त्यांच्या क्रिया सुद्धा कमी होऊ शकतात. त्यामुळे आजारामध्ये जितक्या लवकर पेशंट ट्रीटमेंटसाठी येईल तितकी गोष्ट खूप महत्वाची असते. जसं आपण मागच्या वेळेला बघितलं की आयुर्वेदानुसार ह्याला वात रक्त असं म्हणलं जातं, हा रक्तातला वात आहे. नको असणारे टॉक्सिन्स रक्तातून सांध्यांच्या मध्ये जाऊन अडकून राहत आहेत, त्याच्यामुळे वाताच्या गतीला अडथळा निर्माण होतोय, त्याच्यामुळे सांध्यांना सूज आहे आणि दुखावा आहे. हे रूट कॉज ट्रीट होण्यासाठी वात रक्त म्हणून ट्रीटमेंट होणं गरजेचं आहे. हे टॉक्सिन्स कसे तयार होणार नाहीत ते बघणं गरजेचं आहे. रक्तातले टॉक्सिन्स वॉश आउट केले पाहिजे. सांध्यांपर्यंत जे नको असणारे विषारी पदार्थ पोहोचले आहेत ते कसे बाहेर पडतील ते बघणं गरजेचं आहे, तर तो आजार पूर्णतः बरा होऊ शकतो. त्यामुळे वात रक्त असं निदान करून ज्या वेळेला तुम्ही रुमॅटॉइड आर्थरायटिसवर ट्रीटमेंट करता त्यावेळेला तुम्हाला फक्त वेदना शामक औषधं किंवा स्टिरॉइडची आवश्यकता पडत नाही, मग तो आजार पूर्णतः बरा होऊ शकतो. नाहीतर पेशंट वर्षानुवर्ष ते घेतोय पण कॉम्प्लिकेशन व्हायचे ते होतातच आणि आजार तर बरा होत नाही अशी परिस्थिती येते. तर असं होऊ नये असं पेशंटला वाटत असेल तर तुम्हाला त्रास किंवा कोणतेही सांधे दुखी असू देत, कोणताही आजार असू देत, त्यावेळेला फक्त तात्पुरती लाक्षणिक चिकित्सा न करता तो आजार बरा होण्यासाठी आयुर्वेदिक उपचारांकडे जितके तुम्ही लवकर वळताल तितके त्याचे रिझल्ट चांगले मिळतात.
0: अगदी.
1: वातरक्तामध्ये वातशमन चिकित्सा, रक्तप्रसादन चिकित्सा या ट्रीटमेंट बरोबर पंचकर्माचा पण उपयोग खूप चांगले मिळतात. आयुर्वेदामध्ये बस्ती ही वातरक्तामध्ये अर्धी चिकित्सा सांगितलेली आहे. त्यामुळे रुग्णाच्या प्रकृतीनुसार आजारानुसार बस्ती हे वापरले जातात. जसे पोटातल्या औषधांमध्ये लाखो प्रकार आहेत तसं बस्तीमध्ये काय औषधं वापरायची हे पण रुग्णानुसार डिफर होत असतं. सो वातरक्ताच्या पेशंटमध्ये बस्तीचे रिझल्ट हे अगदी संजीवनी सारखे चांगले दिसतात. म्हणजे खरंच ह्याच्यातून पेशंट लवकर बाहेर पडू शकतो का, अशी परिस्थितीतली असलेले पेशंट तुमच्या 2-3 बस्तीच्या ट्रीटमेंट झाल्यानंतर त्यांच्यामध्ये ड्रॅमॅटिक रिझल्ट तुम्हाला दिसायला सुरू होत असतात. रुमॅटॉइड आर्थरायटिस सारखा ज्या वेळेला आजार असेल किंवा वेगवेगळे ऑटोइम्युन डिसीजेस असतील त्यावेळेला तिथे तुम्ही आयुर्वेदिक उपचार लगेच सुरू करणे ही गोष्ट ही प्राधान्याने खूप महत्वाची ठरते.
0: अगदी खरंय. खूप छान माहिती दिली सर तुम्ही. अजूनही या आजाराबद्दल आपल्याला जाणून घ्यायचंय पण पुढच्या भागात, पण तोपर्यंत श्रोते हो, आता आपल्या भागामध्येही म्हणजेच कराड इथे ओंकार आयुर्वेदची शाखा सुरू झालेली आहे. दर महिन्याच्या 2 रविवारी ओंकार आयुर्वेदच्या तज्ज्ञ डॉक्टरांना भेटण्यासाठी आमचा पत्ता केअर ऑफ पटेल क्लिनिक, मोहोळकर हॉस्पिटल जवळ, बुधवार पेठ, कराड. आणि संपर्क 83-90-90-20-23, 83-90-90-20-23, 83-90-90-20-23. पुन्हा भेटूयात. ओंकार आयुर्वेद प्रस्तुत आरोग्याची गुरुकिल्ली आयुर्वेद या कार्यक्रमात वैद्य सत्यन गुजर यांच्यासह. तोपर्यंत नमस्कार.
1: नमस्कार.
2: निर्मिती संकल्पना मेसर्स बाळ एम जोगळेकर.
3: आरोग्याची गुरुकिल्ली आयुर्वेद हा ग्राहक केंद्रित कार्यक्रम आताच आपण ऐकलात आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून. श्रोते हो, यानंतर ऐकणार आहोत ग्राहक केंद्रित कार्यक्रम डॉक्टर देशपांडे आय हॉस्पिटल.
2: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
4: टीचर, मला माझ्या आई बाबांना बघायचंय.
5: मला सुद्धा. आणि मला स्वतःला पण बघायचंय. मी कसा दिसतो ते बघायचंय.
4: मला रंग बघायचे, फुलं बघायची आहेत, समुद्र बघायचाय आणि आकाश पण बघायचंय. टीचर, मला तुम्हाला बघायचंय, आपली शाळा बघायची.
5: मला ना जे पुस्तक मी रोज हाताने वाचतो ते डोळ्याने वाचायचंय.
4: ज्या डोळ्यांनी आपण बघू शकतो ते डोळे कसे दिसतात हे बघायचंय मला.
0: ही उत्तर होती माझ्या अंधशाळेतल्या मुलांची. जेव्हा मी त्यांना विचारलं की तुम्हाला 5 मिनिटांसाठी दृष्टी मिळाली तर

0: बघायला आवडेल. आणि बघा, आपल्याला हे सगळं सहज दिसतंय तर आपण त्याच आपल्या डोळ्यांचं काय महत्व जपलंय? तुम्हीच विचार करा आणि अशा अमूल्य डोळ्यांची तपासणी आजच करा. देशपांडे आय हॉस्पिटल, कोथरूड, पिरंगुट आणि देहू. संपर्क 89 29 31 41 42, 8929304142. देशपांडे आय हॉस्पिटल, असेल दृष्टी तर दिसेल सृष्टी. नमस्कार श्रोते हो, देशपांडे आय हॉस्पिटल प्रस्तुत एक नजर डोळ्यांकडे या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत. आपल्या बरोबर आहेत देशपांडे आय हॉस्पिटलचे ऑप्थॅल्मॉलॉजिस्ट डॉक्टर आनंद देशपांडे सर. नमस्कार सर.
1: नमस्कार.
0: आपण जेव्हा लहान मुलांच्या डोळ्यांबद्दल बोलत होतो तेव्हा तुम्ही अजून एक टर्म वापरली होती, आळशी डोळा, लेझी आय. म्हणजे नेमकं काय? हे फक्त एक लक्षण आहे का हा सुद्धा स्वतः एक आजार आहे? याबद्दल आज सांगा.
1: करेक्ट. तर अम्ब्लॉयपिया म्हणजे लेझी आय किंवा तो डोळा आळशी झालेला असतो. मग तो आळशी का होतो, कशामुळे होतो, तर त्याला एक खूप सारे वेगळे वेगळे रिझन्स असतात. आम्ही डे टू डे प्रॅक्टिस मध्ये असे पेशंट बघतो की एक डोळा तिरळा होतोय म्हणून तो वयाच्या 15व्या 16व्या 17व्या वर्षी येतो आणि तो म्हणतो की एकच डोळा माझा थोडासा तिरळा होतोय, मला सगळं व्यवस्थित दिसतं. याला आमच्या भाषेमध्ये अनायसोमेट्रोपिया म्हणतो. म्हणजे काय? तर एका डोळ्याला खूप जास्त नंबर असतो आणि दुसरा डोळा परफेक्टली नॉर्मल असतो. तर तो माणूस एका डोळ्याने सगळं लाईफ आपलं व्यवस्थित, शाळा, कॉलेज, ट्युशन, गाडी चालवणे, कुठलंही कुठेही अडत नाही आणि अचानकपणे एक डोळा बंद केला जातो आणि तेव्हा सडनली लक्षात येतं की अरे आपल्या दुसऱ्या डोळ्याने तो काहीच दिसत नाही आणि कसं काय झालं. तर मी पण सगळ्या श्रोत्यांना सांगेल की युजली त्यांनी एक डोळा बंद करून बघायला हवं की आपल्याला दोन्ही डोळ्यांनी समांतर दिसतं ना.
0: बरोबर.
1: आणि नसेल दिसत तर एकदा डोळ्यांच्या डॉक्टरांकडे जाऊन आपण चेक करायला हवं.
0: अगदी.
1: कारण की हा लेझी आहे ते खूप लोकांना जाणून येतं. तो खूप नंबर जास्त असल्यामुळे त्या डोळ्यांमधनं सिग्नल्स हे मेंदूकडे बिलकुल पोचत नाहीत.
0: ओके.
1: आणि ते पोचत नसल्यामुळे मेंदू म्हणतो की अरे बाबा तुला दिसत नाहीये का, तुला ह्याला दिसतं उजव्या डोळ्याला, तुला का नाही दिसत आहे. आणि मग तो म्हणतो की हा बिलकुल डोळा कामाचा नाही आणि तो ऑटोमॅटिकली आळशी होत जातो. म्हणून त्याला लेझी आय सिंड्रोम म्हणतात.
0: याबद्दल अजूनही जाणून घेऊयात पण त्याआधी श्रोते हो, डोळ्यांच्या विविध आजारांवरील अत्याधुनिक उपचारांसाठी देशपांडे आय हॉस्पिटल, एकाच छताखाली डोळ्यांचे सर्व उपचार ते सुद्धा रोबोटिक प्रणालीने. देशपांडे आय हॉस्पिटल, कोथरूड, पिरंगुट आणि देहू इथे. संपर्क 89 29 30 41 42, 89 29 30 41 42, 8929304142. डॉक्टर आनंद सर, मग या लेझी आय वरती ट्रीटमेंट उपलब्ध आहे का आणि हा सुद्धा नॉर्मल डोळा होऊ शकतो का?
1: येस. मग त्याला वेगळी वेगळी ट्रीटमेंट आहे आणि ती जर तुम्ही घेतली तर तो लेझी आय तुम्हाला ऍक्टिव्ह करता येतो. अम्ब्लॉयपिया हा सुद्धा करेक्टेबल डिसीज आहे. त्याला तुम्हाला पॅचिंग वगैरे प्रकार असतात. म्हणजे काय करतो, फॉर एक्झाम्पल तुम्हाला सांगायचं तर जो चांगला डोळा आहे त्याला आम्ही बंद करतो आणि मग जो लेझी आय त्याला ऍक्टिव्ह करण्यासाठी किंवा खेळायला जाताना एक डोळा बंद करून पाठवणे, ह्या वेगळ्या वेगळ्या गोष्टी आहेत. पण त्याला जर ऍक्टिव्ह करायचा प्रयत्न केला तर तो ऑटोमॅटिकली सिग्नल्स घ्यायला चालू करतो आणि तो पूर्णतः ऍक्टिव्ह होतो.
0: बर. श्रोते हो, डोळ्यांच्या विविध आजारांवरील अत्याधुनिक उपचारांसाठी देशपांडे आय हॉस्पिटल, एकाच छताखाली डोळ्यांचे सर्व उपचार ते सुद्धा रोबोटिक प्रणालीने. देशपांडे आय हॉस्पिटल, कोथरूड, पिरंगुट आणि देहू इथे. संपर्क 89 29 30 41 42, 89 29 30 41 42, 8929304142. पुन्हा भेटूयात देशपांडे आय हॉस्पिटल प्रस्तुत एक नजर डोळ्यांकडे या कार्यक्रमात डॉक्टर आनंद देशपांडे यांच्यासह. तोपर्यंत नमस्कार.
1: नमस्कार.
2: डॉक्टर देशपांडे आय हॉस्पिटल हा ग्राहक केंद्रित कार्यक्रम आताच आपण ऐकलात आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून. 103.1 MHz वर आकाशवाणीचं हे सातारा केंद्र आहे. आता प्रसारित करत आहोत ग्राहक केंद्रित कार्यक्रम ऍडव्हान्स आयुर्वेद.
3: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
0: नमस्कार श्रोते हो, ऍडव्हान्स आयुर्वेद प्रस्तुत औषधमुक्त जीवन या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत. ऍडव्हान्स आयुर्वेदाचे मधुमेह सल्लागार डॉक्टर विद्याधर गिरी आपल्या बरोबर आहेत. नमस्कार डॉक्टर गिरी.
4: नमस्कार.
0: आजकाल आपण बघतो की फॅटी लिव्हर खूप कॉमन झालंय. म्हणजे अनेक जण जेव्हा पण सोनोग्राफी करतात तेव्हा त्यांच्या रिपोर्ट्समध्ये फर्स्ट ग्रेड, सेकंड ग्रेड फॅटी लिव्हर आहे असं सांगितलं जातं आणि त्याच्याकडे फारसं कोणी सिरियसली

0: बघत नाही. तर खरंच फॅटी लिव्हर हे सिरियसली बघण्यासारखं आहे का? मुळात फॅटी लिव्हर म्हणजे काय, ते कशामुळे होतं आणि त्यामुळे काही कॉम्प्लिकेशन होऊ शकतात का, याबद्दल आज बोलूयात.
1: कसं आहे की बऱ्याच जणांना लिव्हर नक्की काय काम करतं हेच माहित नाही. म्हणजे फक्त दारू पिणेवाले का लिव्हर खराब होत आहे एवढंच आपल्याला माहिती आहे, बरोबर की नाही. म्हणजे आता दारू पिल्यानंतर लिव्हर का खराब होतं हा पण महत्वाचा पार्ट आहे, बरोबर की नाही. म्हणजे तुम्ही कुठलीही गोष्ट घेतली तर ती पहिल्यांदी जाणार आहे लिव्हरकडे. म्हणजे तुम्ही काही खाल्लं, ते पचलं, केमिकलमध्ये कन्वर्ट झालं की ते केमिकल जाणार आहे तुमच्या लिव्हरकडे. आणि लिव्हर विचार करणार आहे की तुमच्या शरीरासाठी हे योग्य आहे का नाहीये. आणि मग ते योग्य असेल तर तू शरीरात पुढे पाठवणार, नसेल तर तू त्याला काय करणार, डिस्ट्रॉय करणार आहे. तर आता कसं आहे माहिती आहे ना की जसं म्हणजे म्हणतो ना की दारू खराब आहे तसंच दवा पण खराब आहे, कारण तेही एक केमिकलच आहे. कुठलंही म्हणजे म्हणतो ना केमिकल म्हणजे जे मेडिसिन आपण म्हणतो म्हणजे ए टू झेड कुठलंही मेडिसिन, म्हणजे साधं म्हणजे म्हणतो ना की ताप कमी करायचं असेल तरी सुद्धा कुठलंही मेडिसिन, हे शरीर विषच मानतं कारण त्या केमिकलची शरीराला ओळखच नाहीये. मग त्यामुळे ते केमिकल जेव्हा तुमच्या म्हणजे लिव्हरकडे जातं, बरोबर की नाही, तर ते लिव्हर त्याला पहिल्यांदा डिस्ट्रॉय करायला प्रयत्न करतं, त्याला फर्स्ट पास मेकॅनिझम असं म्हणतात, बरोबर. आणि मग आपण सायन्स एवढं पुढे गेले की आपण त्याच्या डबल म्हणजे पॉवरचं औषध तयार करतो, अर्ध केमिकल डिस्ट्रॉय होतं, अर्ध केमिकल बॉडीमध्ये जातं आणि आपल्याला परिणाम दिसतो त्याचा. पण त्याच्यामुळे होतं कसं माहित आहे ना की आजकाल आपण बघितले, पूर्वी औषध खाण्याचं प्रमाण नव्हतं पण आजकाल औषधं खाण्याचं प्रमाण सुद्धा प्रचंड वाढले. मग ते डायबिटीस असेल, बीपी असेल, आर्थरायटिस असेल, प्रत्येकाला ना कुठला तरी आजार असून तो औषधं खात असतो आणि याच्यामुळे सुद्धा लिव्हर मधली हीट वाढत असते आणि हीट वाढली की त्याला मेंटेन करण्यासाठी चरबी वाढते.
0: श्रोते हो, डायबिटीस, हार्ट, किडनी, कॅन्सर, संधिवात, मणक्याचे आजार, वाताचे, पित्ताचे, पोटाचे विकार या आजारांवर ऍडव्हान्स आयुर्वेदाचे वैद्यकीय शिबिर शनिवार दिनांक 27 जून रोजी कोल्हापूरमध्ये आणि मंगळवार दिनांक 30 जून रोजी सातारा आणि कराडमध्ये. या शिबिरात सर्व आजारांवर नाडी परीक्षण करून शुद्ध आयुर्वेदिक उपचार केले जातील. लक्षात ठेवा, शनिवार दिनांक 27 जून रोजी कोल्हापूरमध्ये, मंगळवार दिनांक 30 जून रोजी सातारा आणि कराडमध्ये. संपर्क 84 84 06 10 25, 84 84 06 10 25, 8484 06 1025.
1: जसं आपण म्हणलं ना की म्हणजे दारू आहे, दवा आहे, बरोबर ना, त्याबरोबर आपण अन्नामध्ये पण एवढे केमिकल घेतोय, ते केमिकल डिस्ट्रॉय करण्याचं काम शेवटी लिव्हरच करायचंय आणि मग ही चरबी वाढत जाते. पण आता होतं कसं की एखाद्याला काही आजार असेल तर औषधं तर बंद करता येणार नाही, मग त्यामुळे आता त्याला करणार काय, आणि मग ते ग्रेड 1 ग्रेड 2 ग्रेड 3 आणि मग चरबीचं प्रमाण वाढत गेलं की मग हळूहळू काय होतात, लिव्हरच्या सेलला प्रेशर यायला लागेल आणि मग जर का लिव्हरच्या सेलला जर का अति प्रेशर यायला लागलं तर ते फायब्रोसिस मध्ये कन्वर्ट होतात, म्हणजे ते डेड व्हायला लागतात आणि मग त्याच्यातून लिव्हर सिरोसिस म्हणजे लिव्हर कॅन्सर सारख्या प्रकाराकडे आपण जातो, बरोबर की नाही. आणि त्यामुळे आजकाल लिव्हर ट्रान्सप्लांटच्या केसेस पण वाढत चाललेल्या आहेत. तर त्यामुळे म्हणजे कसं आहे माहिती आहे ना की जर का आपल्याला हे फॅटी लिव्हर असतानाच हे रिव्हर्स करायला पाहिजे, कारण आता प्रॉब्लेमॅटिक पार्ट आहे असं आहे की म्हणजे मॉडर्नच्या हिशोबाने जर का विचार करायला गेलं तर काहीच गोष्टी बंद करता येणार नाही, ना औषधं बंद करता येणार, ना आता तुमचं लाईफस्टाईल आहे तर तसंच राहणार, त्याला कोण काय करणार, बरोबर ना. म्हणून मग जर का आपण बघायचं गेलं तर आमचा जो काही टॅगलाईन आहे औषधमुक्त जीवन ही याच्यासाठीच आहे, म्हणजे तुम्हाला कुठलाही आजार असू दे त्याच्यामध्ये तुम्हाला औषधमुक्त जीवन नक्कीच साध्य करता येतं. आणि अनेक आयुर्वेदिकांमध्ये औषध आहेत की जी तुमच्या लिव्हरची ताकद वाढवू शकतात, लिव्हरचं क्लिन्सिंग करू शकतात, लिव्हरला नॉर्मल ठेवू शकतात, लिव्हरचं फॅट सुद्धा कमी करू शकतात. म्हणजे सायमल्टेनियसली तुम्ही लिव्हरची म्हणजे पॉवर वाढवत गेलं, शरीरामध्ये जाणारं केमिकल जर का कंट्रोल केलं तर नक्कीच आपल्याला फॅटी लिव्हरच्या लेवललाच ते थांबवता येतं, नाही तर मग लिव्हर सिरोसिस आणि मग या सगळ्या गोष्टींना फेस करावं लागतं, मग लिव्हर ट्रान्सप्लांट वगैरे प्रकार आहेत. आणि ज्या शरीरामध्ये तुम्ही म्हणजे म्हणतो ना ओरिजिनल दिलेले लिव्हर टिकत नाही, तिथे ट्रान्सप्लांट केलेलं लिव्हर काय टिकणार आहे, हाही एक विचार करण्याचा भाग आहे. तर त्यामुळे या सगळ्या गोष्टी जर का रिव्हर्स करायच्या असतील तर आयुर्वेदाला पर्याय नाहीये.
0: श्रोते हो, डायबिटीस, हार्ट, किडनी, कॅन्सर, संधिवात, मणक्याचे आजार, वाताचे, पित्ताचे, पोटाचे विकार या आजारांवर ऍडव्हान्स आयुर्वेदाचे वैद्यकीय शिबिर शनिवार दिनांक 27 जून रोजी कोल्हापूरमध्ये आणि मंगळवार दिनांक 30 जून रोजी सातारा आणि कराडमध्ये. या शिबिरात सर्व आजारांवर नाडी परीक्षण करून शुद्ध आयुर्वेदिक उपचार केले जातील. लक्षात ठेवा, शनिवार दिनांक 27 जून रोजी कोल्हापूरमध्ये, मंगळवार दिनांक 30 जून रोजी सातारा आणि कराडमध्ये. संपर्क 84 84 06 10 25, 84 84 06 10 25, 8484 06 1025. पुन्हा भेटूयात ऍडव्हान्स आयुर्वेद प्रस्तुत औषधमुक्त जीवन या कार्यक्रमात डॉक्टर विद्याधर गिरी यांच्यासह. तोपर्यंत नमस्कार.
1: नमस्कार.
2: ऍडव्हान्स आयुर्वेद हा ग्राहक केंद्रित कार्यक्रम आताच आपण ऐकलात. आकाशवाणीचं हे सातारा केंद्र आहे, 103.1 MHz. श्रोते आता प्रसारित करत आहोत आणखी एक ग्राहक केंद्रित कार्यक्रम, पूना गाडगीळ आणि सन्स.
3: या कार्यक्रमातील विचार हे तज्ञांचे वैयक्तिक विचार असून रेडिओ चॅनल याच्याशी सहमत असेलच असं नाही.
4: दागिना सोन्याचा असो वा हिऱ्यांचा, दागिना म्हणजे फक्त पूना गाडगीळ आणि सन्स. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत.

0: पूना गाडगे आणि सन्स, राजपथ रोड, सातारा आणि फलटण.
1: सण समारंभासाठी असो वा लग्न सराईसाठी असो, सोने खरेदी म्हणजे पूना गाडगे आणि सन्स. दागिने सोन्याचे असो वा मोत्यांचे, दागिने हिऱ्यांचे असो वा प्लॅटिनमचे, दागिने खरेदी म्हणजे पूना गाडगे आणि सन्स. इथे दागिने खरेदी म्हणजे आनंदाचा अनुभव, भरपूर व्हरायटी आणि सस्मित सेवा. पूना गाडगे आणि सन्स, दागिना महाराष्ट्राचा 1832 पासून.
0: श्रोते हो, सोन्याचे देखणे हार, अगदी वेगळ्या धाटणीचे नव्या डिझाईनचे हार, ही नावं ऐकली तरी स्त्रीमन हरखून जातं. आणि मग आम्ही महिला लक्ष्मी हार, बकुळ हार अशा सुंदर आणि मनात भरणाऱ्या सोन्याच्या हारांविषयी बोलताना अगदी भान हरपून जातो. तर या लक्ष्मी हार आणि बकुळ हार यांची रचना कशी असते, त्याचं फिनिशिंग कसं असतं, त्याचं पॉलिशिंग कसं असतं, या सगळ्यांची माहिती आपल्याला देण्यासाठी आपण आमंत्रित केलंय पूना गाडगे आणि सन्स या सराफी कंपनीचे संचालक श्रीयुत अमित मोडकसर यांना. मोडकसर, नमस्कार.
2: नमस्कार. जसे माळा आपण बघितल्या पारंपरिक तीन चार प्रकारच्या होत्या, तसे हारही वेगवेगळ्या प्रकारचे असतात, पण त्यातले अनेक प्रकारचे हार आहेत, पण हे चार हार खूप पॉप्युलर आहेत. त्यातला लक्ष्मी हार जर बघायचा झाला तर शेवटी लक्ष्मी म्हणजे एक ग्रेसफुल आपली दैवत आहे, त्याच्यामध्ये टिकले असतात. आपण जर जुना तांब्याचा एक पैसा जो असायचा गोल, तो जर डोळ्यासमोर आणला तर ती ज्या आकाराची टिकली होईल त्या आकाराच्या टिकल्या असतात, आणि त्याच्या मधोमध लक्ष्मीची प्रतिमा त्याच्यामध्ये एम्बॉस केलेली असते, आणि त्या वावकड्या म्हणतात त्याला, म्हणजे ओव्हल टाईपच्या अशा कड्या असतात की ज्याच्यामध्ये ते गुंफलेल्या असतात. आता अशा ज्या टिकल्या असतात, साधारणपणे एक टिकली 500 ते 600 मिलीग्रॅमची होते, आणि अशा अनेक टिकल्या एकत्र करून ते हार बनवले जातात. साधारणपणे एका बाजूला 12-15 टिकल्या, दुसऱ्या बाजूला 12-15 टिकल्या. लक्ष्मी हाराला आणखीन ग्रेसफुल बनवण्याकरता त्याला पदक पण बनवलं जातं, आणि मग ते पदक साधारणपणे आपलं रुपयाचं नाणं जे असतं त्या नाण्याच्या आकाराचं पदक असतं, त्याच्यावरती लक्ष्मी एम्बॉस केलेली असते. त्याला मागे मानेकडे लांबी वाढवायची कमी करायची असेल तर चेन लावते. साधारणपणे आपण वजनात जर विचार करायचा झाला तर 18 ते 20 इंचाचं जर हे करायचं झालं सगळ्यात मिळून, तर 18 ते 20 ग्रॅम पर्यंत हा पदका सकट हार होऊ शकतो.
0: एक पदरी,
2: कारण की लक्ष्मी हार जनरली एक पदरी केला होतो, आता आधुनिक काळामध्ये हौसेनुसार तो 4-15 पण करतात, पण परंपरागत एक पदरी असतो. हलक्या वजनाचं म्हणजे वजनानी हलकं, परत क्वालिटीने नव्हे, वजनानी हलका दागिन्याचे प्रकार निघाले. तो कोईमतूर साईडला म्हणजे साऊथ इंडियामध्ये हेच हार याच साधारणपणे आकारमानाचे 8 ते 10 ग्रॅम मध्ये पण बनवले जातात, कारण आधुनिक प्रोडक्शन सिस्टीम आहे त्याच्यामध्ये, आणि ते 1-2-3 पदराचे असतात. आपण म्हणलात तसं 22 कॅरेट मध्ये बनतात, 14 ते 16% मजुरी असते. तर 20 ग्रॅमचं करायचं झालं तर साधारणपणे 3.5 लाख रुपये ते 4 लाख रुपयाच्या दरम्यान मजुरी आणि जीएसटी सकट त्याची किंमत होऊ शकते एक पदरी हारची. जेवढे पदर वाढवणार त्या प्रमाणात वाढणार, पण जर कोईमतुरी तोच घेतला 10 ग्रॅमचा तर तो साधारणपणे 2 लाख ते 2 लाख 10 हजारापर्यंत मजुरी आणि जीएसटी सकट आपल्याला पडू शकतो. लक्ष्मी हारही चांगलं जर ग्लॉस फिनिशचं पॉलिश केलं, त्याच्यामध्ये 2 प्रकारची पॉलिश केली जातात, म्हणजे प्रतिमेला एक पॉलिश केलं जातं आणि खालच्या टिकलीला वेगळं पॉलिश केलं जातं, आणि त्याला एक वेगळा उठावदार पण आणला. बकुळ हाराला तास आणि रवा वगैरे भरपूर असतो, त्यामुळे तो स्पार्कल होतो. म्हणजे आपण बकुळीचं जे फूल बघतो ते जर बघितलं तर त्याची सरफेस जो आहे, खालचं देठाची बाजू सोडून द्या, तर तो सरफेस आहे त्या आकाराच्या टिकले असतात त्या, आणि त्या खूप सुंदर पॉलिश केलेल्या असतात, त्यामुळे ते चमचम करतात, चमकतात. साधारणपणे 30 ग्रॅम मध्ये एक पदरी बकुळ हार होतो, कारण त्याला जरा थिकनेस असतो, ते पातळ नाही बनवू शकत, थिकनेस असतो, तर त्यामुळे तो 30 ग्रॅम मध्ये एक पदरी 24 इंचापर्यंत बनतो. त्याला सुद्धा कधी कधी पेंडंट लावलं जातं बकुळ हाराला, मग ते साधारण 4-5 ग्रॅमचं पेंडंट जर आपण ऍड केलं तर साधारणपणे 35 ते 40 ग्रॅम पर्यंत त्याचं वजन जाईल. लांबी वाढवायला आपण मानेवर त्याला चेन लावू शकतो. लाईट वेट मध्ये मी जसं मगाशी लक्ष्मी हाराचं सांगितलं कोईमतुरी लाईट वेट येतं, तसं त्याच्यामध्ये लाईट वेटही येतात जे 14-15 ग्रॅम बनतात, म्हणजे ऑलमोस्ट निम्म्या वजनामध्ये बनतात.
0: मोडक सर, आज आमच्या श्रोत्यांना लक्ष्मी हार आणि बकुळ हार म्हणजे नक्की काय, त्याचं स्वरूप, सौंदर्य, वजन या सगळ्यांची माहिती आपण दिलीत, त्याबद्दल मी आपले आभार मानते. धन्यवाद.
2: धन्यवाद.
0: दागिना सोन्याचा असो वा हिऱ्यांचा, दागिना म्हणजे फक्त पूना गाडगे आणि सन्स. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पूना गाडगे आणि सन्स, राजपथ रोड, सातारा आणि फलटण.
3: ग्राहक केंद्रित कार्यक्रम आपण ऐकलात पूना गाडगे आणि सन्स. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून.

आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या सातारा केंद्राचे कार्यक्रम 103.1 मेगाहर्ट्झवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर.

तुमच्या घराघरात आणि मनामनात रुजलेली आकाशवाणी, आकाशवाणीवरून जाहिरात करा, आपल्या व्यवसायाची माहिती घराघरात पोहोचवा। व्यवसाय कुठलाही असो, लहान असो वा मोठा, आकाशवाणीवरून जाहिरात करा, हमखास नफा कमवा। आकाशवाणीचे दर अगदी मफक परवडणारे। अधिक माहितीसाठी आमच्या जाहिरात विभागाशी संपर्क करा। आमचा दूरध्वनी क्रमांक 021-62-25-0046। दूरध्वनी क्रमांक पुन्हा एकदा 021-62-25-0046।

FM बँड 103.1 MHz वर आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या सातारा केंद्राचे कार्यक्रम. सकाळचे 10:30 वाजलेत. ऐकणार आहोत लोकगीतं. सुरुवातीला ऐकूया विठ्ठल शिंदे यांच्या आवाजातील लोकगीतं.

0: दहावी झाली. ऍडमिशनची चिंता आहे का?
1: काळजी करू नका. तुमच्या उज्ज्वल भविष्यासाठी निवडा पश्चिम महाराष्ट्रातील नामांकित विज्ञान महाविद्यालय
0: यशवंतराव चव्हाण इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स सातारा.
1: 11वी विज्ञान प्रवेशासाठी अजूनही सुवर्ण संधी उपलब्ध आहे.
0: तिसरा कॅप राऊंड सुरू असून चौथा कॅप राऊंड 26 जून 2026 पासून सुरू होत आहे.
2: तुमचा कॅप फॉर्म आणि प्रवेश प्रक्रिया पूर्णपणे मोफत भरून देऊन संपूर्ण मार्गदर्शन आणि सहकार्य केले जाईल.
0: मुलींसाठी 11वी प्रवेशाची विशेष प्रवेश फेरी उपलब्ध.
1: आणि विशेष म्हणजे साताऱ्यात प्रथमच 11वीच्या विद्यार्थ्यांसाठी AI डेटा फंडामेंटल्स विषयाच्या विशेष मार्गदर्शन बॅचेस.
0: म्हणूनच आजच भेट द्या YCIS सातारा.
1: YCIS विज्ञान शिक्षणातील विश्वास, गुणवत्ता आणि यशाची परंपरा.
0: प्रवेशासाठी आजच संपर्क करा 9404369436 किंवा 9403777142.
3: डॉक्टर रेवलेस डायबेटिक फूड क्लब, पायाच्या मधुमेही व्याधींची तज्ज्ञ चिकित्सा, सिव्हिल हॉस्पिटल समोर, सातारा 9021-2845-4570.
4: बेतलेजर कधीची वाशी DCC उभी आहे पाठीशी. सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या बचत खातेदारांना 2 लाखाचे मोफत अपघात विमा संरक्षण.
5: अर्थात खातेदाराचा अपघाती मृत्यू किंवा अपंगत्व आल्यास 2 लाख रुपये मिळणार. सदर विमाला प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजने अंतर्गत.
4: तेव्हा लगेचच नजीकच्या सातारा DCC शाखेत समक्ष जाऊन केवळ सुविधा फॉर्म भरून द्या बस. बाकी वार्षिक प्रीमियम सातारा DCC बँक भरेल.
5: सातारा DCC च्या बचत खातेदारांना 2 लाखाचे मोफत अपघात विमा संरक्षण. सदर सुविधा नव्याने बचत खाते काढणाऱ्यांनाही लागू.
6: बागडे बंधू सराव, सातारा रोड, जिल्हा सातारा. फोन 91-68-227-325.
7: बागडे बंधू सराव, नाते विश्वासाचे पिढ्यांपिढ्यांचे.
8: साताऱ्यात घर स्वप्नवत दर 99 Avenue.
9: 1 BHK 17.25 लाख, 2 BHK 24.20 लाख, सर्व खर्चांसहित पार्किंग सह.
8: 99 Avenue, विकास नगर, सातारा. 97-92-99-99. 97-92-99-99.
10: व्हिडिओ लाईक करण्यासाठी पैसे मिळतील. सो इझी.
11: फसला.
12: अनोळखी लिंक्स वर क्लिक करू नका. RBI सांगते,
11: जाणकार बना, सतर्क रहा.
13: श्री वर्धमान NX चा अंगठी कर्णफुले चमकी महोत्सव.
14: महोत्सवातील 101 नक्षीदार दागिन्यांच्या मजुरीवर सरसकट 40% सूट.
13: श्री वर्धमान NX चा अंगठी कर्णफुले चमकी महोत्सव, पंचमुखी गणपती समोर, सातारा. आणि श्री वर्धमान ज्वेलर्स NX, सम्राट गणपती चौक, सातारा. श्री वर्धमान ज्वेलर्स NX, क्षण सोन्याचे, करतात सोने क्षणांचे.
14: नियम व अटी लागू.
15: डिप्लोमाला नापास झालात?
16: अपयश आलं की जग संपलं असं थोडंच आहे.
15: ही तर संधी आहे नव्यानं न कळलेल्या गोष्टी समजावून घेण्याची आणि यशाला कवेत घेण्याची.
16: इंजिनिअरिंग अवघड वाटतंय म्हणून सोडण्यापूर्वी एक वेळ डहाणेस मेघा इंजिनिअरिंग क्लासला भेट देऊन डहाणे सरांचा सल्ला अवश्य घ्या.
15: तोही मोफत.
16: संपर्क 98-220-71-571.
17: लोकगीतांचा आनंद आपण घेत आहात आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून. कार्यक्रमात यानंतर ऐकणार आहोत बाळकराम वरळीकर आणि सहकारी यांच्या आवाजातील लोकगीत.

0: आज काय सकाळी सकाळीच लगभग?
1: हो, ही काही मशीन्स रेग्युलर चेकअप आणि सर्व्हिसिंग साठी मंदा ट्रेडर्स कडे पाठवतोय.
0: गुड. आणि ते भारीच आहेत?
1: येस, बट हाऊ डू यू नो अबाउट देम?
0: कम ऑन, आमचे पण जुने सप्लायर आणि सर्व्हिस पार्टनर आहेत ते, अगदी नंबर वन अँड ऑल ऍट वन.
2: मंदार ट्रेडर्स, डीवॉल्ट, स्टॅनली, ब्लॅक अँड डेकर, जेके, गोल्डन बुलेट अशा ब्रँड्सच्या पॉवर टूल्स, न्यूमॅटिक, बॅटरी ऑपरेटेड मशीन्स आणि वर्गोच्या वेल्डिंग मशीन्सची खात्रीशीर वक्तशीर दुरुस्ती, सर्व्हिसिंग आणि मेंटेनन्स.
3: मंदार ट्रेडर्स .com 30 वर्षीय इंडस्ट्रियल सप्लायर आणि सर्व्हिस पार्टनर, अगदी नंबर वन आणि ऑल ऍट वन. H39 जुनी MIDC सातारा, 98-22-801-804.
4: 12वीचा रिझल्ट लागलाय. अरे, दर्जेदार शिक्षणासाठी निवडा साताऱ्यातील यशवंतराव चव्हाण इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स.
5: नॅक ग्रेड अक्रेडिशन मध्ये A++ मानांकन प्राप्त, BSc आणि MSc प्रवेश प्रक्रिया सुरू.
4: फिजिक्स, केमिस्ट्री, बॉटनी, झॉलॉजी, मॅथमॅटिक्स, मायक्रोबायोलॉजी, इलेक्ट्रॉनिक्स आणि फिशरी, तसेच कॉम्प्युटर सायन्स, डेटा सायन्स, AI, अॅनिमेशन सायन्स, स्टॅटिस्टिक्स, बायोटेक्नॉलॉजी यांसारखे असंख्य कोर्सेस.
5: वायफाय कॅम्पस, अनुभवी प्राध्यापक आणि उज्ज्वल करिअरची हमी.
4: आजच प्रवेश निश्चित करा. ycis.ac.in. कॉन्टॅक्ट 9552504530 किंवा 9421874256.

0: वारणा श्रीखंड, चीज, पनीर, वारणाची दर्जेदार उत्पादने सर्वत्र उपलब्ध.
1: हॉटेल विद्येचं नवं माहेर घर साताऱ्याच्या छत्रपती शिवाजी कॉलेजचे BA इन हॉटेल मॅनेजमेंट अँड केटरिंग.
2: ट्रुली प्रोफेशनल सिलेबस, त्याला साजेसं किचन, हाऊसकीपिंग, डेमो रेस्टॉरंट, बँक्वेट, तज्ञ प्राध्यापक, स्टार रेंजचे अनुभव, माफक फी, 100% नोकरी संधी.
1: हॉटेल मॅनेजमेंट अँड केटरिंग ऍट छत्रपती शिवाजी कॉलेज सातारा. प्रवेश सुरू.
2: संपर्क 83 29 72 94 98.
3: सांधेदुखीने त्रस्त आहात का? आता आली एक नवी क्रांती.
4: साताऱ्यात वेदांत हेल्थ केअर सेंटर घेऊन आलंय रोबोटिक जॉईंट रिप्लेसमेंट सर्जरी.
3: अधिक अचूक, अधिक सुरक्षित,
4: कमी वेदना, जलद रिकव्हरी,
3: रोजच्या आयुष्यात लवकर परत.
4: आधुनिक तंत्रज्ञान आणि तज्ज्ञ डॉक्टर्स आपल्या आरोग्यासाठी.
3: वेदांत हेल्थ केअर सेंटर, व्हेअर केअर कम्स फर्स्ट.
4: आजच संपर्क करा वेदांत हेल्थ केअर सेंटर 95 185 68 006.
5: इन्व्हेस्टमेंट आहे छोटीशी पण तरीही खूप फायद्याची. 1-1 ग्रॅम खरेदी करता हौसही फिटते दागिन्यांची, अडीनडीला उपयोगी पडते अशी साठवण साऱ्यांची. म्हणून तर आम्ही म्हणतो, गुंतवणूक सोन्याची, हमी भविष्याची.
6: भसवडकर सराफ, सदाशिव पेठ, मोती चौक, सातारा.
7: लोकगीतांचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून. कार्यक्रमातलं यानंतरचं गीत श्रावण यशवंते यांच्या आवाजातलं, वामन कर्डक यांचं. संगीत आहे मधुकर पाठक यांचं.

0: 12वीचा रिझल्ट लागलाय आणि दर्जेदार शिक्षणासाठी निवडा साताऱ्यातील यशवंतराव चव्हाण इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स.
1: नॅक ग्रेड अॅक्रेडिशन मध्ये A++ मानांकन प्राप्त, BSc आणि MSc प्रवेश प्रक्रिया सुरू.
0: फिजिक्स, केमिस्ट्री, बॉटनी, झॉलॉजी, मॅथमॅटिक्स, मायक्रोबायोलॉजी, इलेक्ट्रॉनिक्स आणि फिशरी, तसेच कॉम्प्युटर सायन्स, डेटा सायन्स, AI, अॅनिमेशन सायन्स, स्टॅटिस्टिक्स, बायोटेक्नॉलॉजी यांसारखे असंख्य कोर्सेस,
1: वायफाय कॅम्पस, अनुभवी प्राध्यापक आणि उज्ज्वल करिअरची हमी.
0: आजच प्रवेश निश्चित करा. ycis.ac.in कॉन्टॅक्ट 9552504530 किंवा 9421874256.

0: अशी सोनुली बबुडी तुमच्याही घरात येतील, काळजी करू नका.
1: योग्य मार्गदर्शन आणि उपचारांसाठी संपर्क करा डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटरला, मुक्काम पोस्ट शिरवळ, तालुका खंडाळा, जिल्हा सातारा इथं.
0: संपर्क डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटर 8661976772.
2: तुम्हालाही करायची आहे फर्निचरची खरेदी?
3: मग विजिट करा प्लॅनेट फर्निचर.
2: भरपूर ऑफर्स आणि प्रीमियम क्वालिटीच्या फर्निचरची भरपूर व्हरायटी.
3: प्लॅनेट फर्निचर गेल्या 18 वर्षांपासून सातारकरांच्या सेवेत.
2: प्लॅनेट फर्निचर, ओल्ड MIDC सातारा.
4: सहकार भूषण धन्वंतरी नागरी सहकारी पतसंस्था सातारा
5: देत आहे 18 महिने मुदतीची
4: 9% व्याज दराची समृद्धी ठेव योजना
5: आणि कमी दिवसात जास्त व्याज देणारी
4: 15 दिवसांची 6% व्याज दराची कॉल डिपॉझिट योजना.
5: संपर्क 84082993 94. धन्वंतरी नागरी सहकारी पतसंस्था सातारा.
4: नियम आणि अटी लागू.
6: मुलांची काळजी वाटते?
7: balamankare.com.
6: लहान मुलांचं मन ओल्या मातीसारखं,
7: ते समजून घेतलं तर त्यांच्या व्यक्तिमत्वाला आकार देता येतो.
6: बालमन, आम्ही मुलांचं मन जाणतो.
7: बालमन संवादानं त्यांच्या विचारांना दिशा देतो.
6: अभ्यासाकडे दुर्लक्ष, हट्टीपणा,
7: वाईट सवयी, उद्धट वर्तन,
6: अशा लहान मुलांच्या अवघड वाटणाऱ्या समस्या काउन्सिलिंगने सहज सोडवता येतात.
7: सर्व वयातल्या मुलामुलींच्या काउन्सिलिंग साठी बालमन.
8: आमचा फोन नंबर आहे 77981981822, पुणे.
9: श्री गणेश नागरी पतसंस्था वाई, गृह कर्ज, वाहन कर्ज आणि सोने तारण कर्ज तेही सुलभ प्रक्रियेत. आमच्या आकर्षक ठेव योजना आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी 0.5% अतिरिक्त व्याज दर देखील. गेली अनेक वर्ष सातत्याने अ वर्ग मानांकन असणारी, दरवर्षी खातेदारांना लाभांश देणारी श्री गणेश नागरी सहकारी पतसंस्था, गणपती आळी, भाजी मंडई वाई. श्री गणेश नागरी पतसंस्था, जिथे तुमच्या स्वप्नांना मिळतो आर्थिक आधार.
10: लोकगीत आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून.

0: काय चांगलं चुंगलं करण्यासारखी नव्हती भाई. बाई साहेबांना भरीन म्हटलं बांगड्या, बाई साहेबांना भरीन म्हटलं बांगड्या, पण कासाराच्या मोडल्या टांगड्या. मी काय बांगड्या भरण्या जोगी नव्हती भाई.
1: बाईचा बाल्या, बाईचा बाल्या,
0: गाडग्यात बघा की लोटक्यात बघा.

0: सारखी लोटक्यात बघा
1: काय करू बायाचा बाई साहेबाला
0: बाई साहेबांना घ्यावं म्हटलं लुगड बाई साहेबांना घ्यावं म्हटलं लुगड पण कोष्ट्याच दुकान नव्हतं उघड मी काय लुगड घेण्याजोगी नव्हती वाई
1: बाई साहेबाला
0: गाडग्यात बघा किलवाट्यात बघा

0: फणी मी काय वेणी घालण्या जोगी नव्हती वय बायचा वाल्या तबायचा वाल्या
1: गाडी लोटक्यात तू बाबा
0: बायचा वाल्या बाईसाहेबांना घ्यावं म्हटलं डोरलं बाईसाहेबांना घ्यावं म्हटलं डोरलं पण सोनाराच डोकं फिरलं मी काय डोरलं घेण्या जोगी नव्हती वय बाईचा वाल्या तबायचा वाल्या
1: गाडक्यात तू बाबा लोटक्यात तू बाबा
0: बायचा रुपया तबायचा वाल्या बाईसाहेबाच्या पोराला करीन म्हटलं बाळा

शाहीर पुंडलिक फरांदे आणि सहकारी यांच्या आवाजातील लोकगीत आत्ताच आपण ऐकलं. लोकगीतांचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून. कार्यक्रमातलं शेवटचं गीत पांडुरंग आगवणे आणि सहकारी यांच्या आवाजातलं बुधाजी कोळी यांचं. या गीताला संगीत वीर धवल करंगुटकर यांचं.

103.1 मेगाहर्ट्झवर आकाशवाणीचं हे सातारा केंद्र आहे. श्रोते हो, सकाळचे 11 वाजलेत. ऐकणार आहोत नाट्यसंगीत. सुरुवातीला ऐकूया अलकनंदा वाडेकर यांच्या आवाजातील अमृतसिद्धी या नाटकातील पदरचना.

0: गर्भाशयातील अंधारात कधी येईल चांदण, कधी मिळेल मला आईपणाचं लेणं.
1: इवल्या इवल्या पावलांचं घरभर बागडणं, त्याचं हसणं रडणं बोबडं बोबडं बोलणं,
0: या दोन जीवांचं आता हे एकच मागणं.
1: होऊ दे ना पूर्ण
0: आमचं बाळाचं स्वप्न.
1: आई बाबा होणं हा एक अतिशय सुंदर अनुभव, तुम्हीही तो अनुभवू शकता. योग्य मार्गदर्शन आणि उपचारांसाठी आजच संपर्क करा डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटर, मुक्काम पोस्ट शिरवड, तालुका खंडाळा, जिल्हा सातारा. संपर्क 866-91-676-72.
2: रिमझिम बरसती पाऊस धारा, इंद्रधनुचा दिसे अनोखा नजारा.
3: अशा सुखद पावसाळ्याची तुमची तयारी आजच करा. रंगबिरंगी छत्र्या, लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्व साईजचे रेनकोट, रेनसूट आणि टोप्यांची भरपूर व्हरायटी फक्त म्हसवडकर ड्रेसेस मध्ये.
2: म्हसवडकर ड्रेसेस सातारा, जशी पर्सनॅलिटी तशी व्हरायटी.
4: मोतीबिंदूच्या अचूक शस्त्रक्रियेसाठी अजून अॅक्युरेट असलेली इमेज गाइडेड सर्जरी आता प्रथमच साताऱ्यात.
5: अल्कॉन या जगप्रसिद्ध अमेरिकन कंपनीच्या एर्गोस बायोमीटर सर्जरी प्लॅनर
4: आणि व्हेरियंट डिजिटल मार्कर या अत्याधुनिक प्रणालीचा वापर केल्यामुळे मोतीबिंदूची शस्त्रक्रिया यशस्वी होतेच.
5: शिवाय सर्जरी प्लॅनर मुळे चष्म्याशिवाय उत्तम दिसू शकते.
4: सौजन्य नेत्र संजीवनी, डॉक्टर बोकिल नेत्र रुग्णालय, सातारा.
6: मुलांची काळजी वाटते,
7: बालमन केअर डॉट कॉम.
6: लहान मुलांचं मन ओल्या मातीसारखं,
7: ते समजून घेतलं तर त्यांच्या व्यक्तिमत्वाला आकार देता येतो.
6: बालमन, आम्ही मुलांचं मन जाणतो.
7: बालमन संवादानं त्यांच्या विचारांना दिशा देतो.
6: अभ्यासाकडे दुर्लक्ष, हट्टीपणा,
7: वाईट सवयी, उद्धट वर्तन,
6: अशा लहान मुलांच्या अवघड वाटणाऱ्या समस्या काउन्सिलिंगने सहज सोडवता येतात.
7: सर्व वयातल्या मुला मुलींच्या काउन्सिलिंग साठी बालमन.
2: आमचा फोन नंबर आहे 77-981-982 पुणे. 1983 पासूनची उज्ज्वल परंपरा जपणारे रयत शिक्षण संस्थेचे कर्मवीर भाऊराव पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग सातारा आता ऑटोनॉमस झालंय.
8: नॅक आणि MBA मानांकित KBP मध्ये इंजिनिअरिंगच्या विविध शाखा, दर्जेदार शिक्षणामुळे प्लेसमेंटच्या अनेक संधी, सुरक्षित सुसज्ज कॅम्पस.
2: ऑटोनॉमस कर्मवीर भाऊराव पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग सातारा. संपर्क 966-578-84-04.
9: अहो अहो, काय हे एवढे कसले बॉक्स घेऊन आलात?
10: सांगतो अगं, जावई बापू येत आहेत, उद्या त्यांना जायचंय कॉन्फरन्सला. तिथे अनेक कंपन्यांचे CEO येणार आहेत, त्यांच्यासाठी मिठाई हवी आहे.
9: मग राज पुरोहितची काजू कतली आणायची ना. तुम्ही तिथे इतकी वर्ष काम करताय, त्यांची क्वालिटी माहिती आपल्याला. अहो, कोकणातले स्पेशल काजू आणि अस्सल चांदीचा वर्क. मला विचारायचं तरी एकदा, किती ती घाई मिठाई आणायची?
10: जरा बॉक्स बघ तरी.
9: अगं बाई, राजपुरोहितचीच काजू कतली आहे हो. पॅकिंग बदललंय वाटत, काय छान बॉक्स आहेत ना. आधी नाही का सांगायचं?
10: तू बोलू दिलंस तर ना, किती ती घाई बोलायची.
5: आनंदाचे छोटे क्षण गोड करण्यासाठी, कौटुंबिक सोहळ्यांसाठी किंवा कॉर्पोरेट गिफ्ट साठी पारंपरिक मिठाई घेऊया, राजपुरोहितची काजू कतली देऊया.
10: राजपुरोहित, मिठाई ही गोडच असली पाहिजे.
5: आमच्या शाखा राजपथ कन्या शाळेसमोर,
10: पोवई नाका IDBI बँकेसमोर,
5: विसावा नाका पंजाब नॅशनल बँके शेजारी
10: आणि कदम बाग सदर बाजार सातारा येथे.
11: नाट्यसंगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून. कार्यक्रमात यानंतर ऐकणार आहोत आशा निराशा या नाटकातील अप्पासाहेब टिपणीस यांची पदरचना. गात आहेत कुमार गंधर्व.

0: सहकार भूषण धन्वंतरी नागरी सहकारी पतसंस्था सातारा
1: देत आहे 18 महिने मुदतीची
0: 9% व्याज दराची समृद्धी ठेव योजना
1: आणि कमी दिवसात जास्त व्याज देणारी
0: 15 दिवसांची 6% व्याज दराची कॉल डिपॉझिट योजना.
1: संपर्क 84082993 94. धन्वंतरी नागरी सहकारी पतसंस्था सातारा.
0: नियम आणि अटी लागू.
2: डॉक्टर रेवलेस डायबेटिक फूड क्लब, पायाच्या मधुमेही व्याधींची तज्ज्ञ चिकित्सा. सिव्हिल हॉस्पिटल समोर, सातारा. 90 21 28 45 70.
3: बेतलेजर कधीची वाशी डीसीसी उभी आहे पाठीशी. सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या बचत खातेदारांना 2 लाखाचे मोफत अपघात विमा संरक्षण.
2: अर्थात खातेदाराचा अपघाती मृत्यू किंवा अपंगत्व आल्यास 2 लाख रुपये मिळणार. सदर विमाला प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजने अंतर्गत.
3: तेव्हा लगेचच नजीकच्या सातारा डीसीसी शाखेत समक्ष जाऊन केवळ सुविधा फॉर्म भरून द्या बस. बाकी वार्षिक प्रीमियम सातारा डीसीसी बँक भरेल.
2: सातारा डीसीसीच्या बचत खातेदारांना 2 लाखाचे मोफत अपघात विमा संरक्षण. सदर सुविधा नव्याने बचत खाते काढणाऱ्यांनाही लागू.
4: बागडे बंधू सराव, सातारा रोड, जिल्हा सातारा. फोन 91 68 227 325.
2: बागडे बंधू सराव, नाते विश्वासाचे पिढ्यांपिढ्यांचे. साताऱ्यात घर स्वप्नवत दर 99 Avenue.
4: 1 BHK 17.25 लाख, 2 BHK 24.20 लाख, सर्व खर्चांसहित पार्किंग सह.
2: 99 Avenue, विकास नगर, सातारा. 97972999. 97972999.

0: हॉटेल विद्येचं नवं माहेर घर साताऱ्याच्या छत्रपती शिवाजी कॉलेजचे BA इन हॉटेल मॅनेजमेंट अँड केटरिंग
1: ट्रुली प्रोफेशनल सिलेबस त्याला साजेसं किचन हाऊसकीपिंग डेमो रेस्टॉरंट बँक्वेट तज्ञ प्राध्यापक स्टार रेंजचे अनुभव माफक फी 100% नोकरी संधी
0: हॉटेल मॅनेजमेंट अँड केटरिंग ऍट छत्रपती शिवाजी कॉलेज सातारा प्रवेश सुरू
1: संपर्क 83 29 72 94 98
2: मुलांची काळजी वाटते
3: बालमन केअर .com
2: लहान मुलांचं मन ओल्या माती सारखं
3: ते समजून घेतलं तर त्यांच्या व्यक्तिमत्वाला आकार देता येतो
2: बालमन आम्ही मुलांचं मन जाणतो
3: बालमन संवादानं त्यांच्या विचारांना दिशा देतो
2: अभ्यासाकडे दुर्लक्ष हट्टीपणा
3: वाईट सवयी उद्धट वर्तन
2: अशा लहान मुलांच्या अवघड वाटणाऱ्या समस्या काउन्सिलिंगने सहज सोडवता येतात
3: सर्व वयातल्या मुला मुलींच्या काउन्सिलिंग साठी बालमन
4: आमचा फोन नंबर आहे 77981 981 22 पुणे
5: श्री गणेश नागरी पतसंस्था वाई गृह कर्ज वाहन कर्ज आणि सोने तारण कर्ज तेही सुलभ प्रक्रियेत आमच्या आकर्षक ठेव योजना आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी 0.5% अतिरिक्त व्याजदर देखील गेली अनेक वर्ष सातत्याने अ वर्ग मानांकन असणारी दरवर्षी खातेदारांना लाभांश देणारी श्री गणेश नागरी सहकारी पतसंस्था गणपती आळी भाजी मंडई वाई श्री गणेश नागरी पतसंस्था जिथे तुमच्या स्वप्नांना मिळतो आर्थिक आधार

0: राज पुरोहित, आमच्या शाखा राजपथ कन्या शाळेसमोर, पवई नाका IDBI बँकेसमोर, विसावा नाका पंजाब नॅशनल बँके शेजारी आणि कदमबाग सदर बाजार सातारा। राज पुरोहित, साताऱ्याची गोड परंपरा। राज पुरोहित।
1: श्री वर्धमान NX अंगठी कर्णफुले चमकी महोत्सव।
2: महोत्सवातील 101 नक्षीदार दागिन्यांच्या मजुरीवर सरसकट 40% सूट।
1: श्री वर्धमान NX अंगठी कर्णफुले चमकी महोत्सव, पंचमुखी गणपती समोर सातारा, आणि श्री वर्धमान ज्वेलर्स NX सम्राट गणपती चौक सातारा। श्री वर्धमान ज्वेलर्स NX, क्षण सोन्याचे करतात सोने क्षणांचे।
2: नियम अटी लागू।
3: आज काय सकाळी सकाळीच लगभग?
4: हो, ही काही मशीन्स रेग्युलर चेकअप आणि सर्व्हिसिंग साठी मंदा ट्रेडर्स कडे पाठवतोय।
3: गुड, आणि ते भारीच आहेत?
4: येस, बट हाऊ डू यू नो अबाउट देम?
3: कम ऑन, आमचे पण जुने सप्लायर आणि सर्व्हिस पार्टनर आहेत ते, अगदी नंबर 1 अँड ऑल ऍट 1।
5: मंदार ट्रेडर्स, डीवॉल्ट, स्टॅनले, ब्लॅक अँड डेकर, JK, गोल्डन बुलेट अशा ब्रँड्सच्या पॉवर टूल्स, न्यूमॅटिक, बॅटरी ऑपरेटेड मशीन्स आणि वर्गोच्या वेल्डिंग मशीन्सची खात्रीशीर वक्तशीर दुरुस्ती, सर्व्हिसिंग आणि मेंटेनन्स।
2: मंदार ट्रेडर्स .com 30 वर्षीय इंडस्ट्रियल सप्लायर आणि सर्व्हिस पार्टनर, अगदी नंबर 1 आणि ऑल ऍट 1। H39 जुनी MIDC सातारा, 9822-801-804।
6: 10th झाली, ऍडमिशनची चिंता आहे का?
7: काळजी करू नका, तुमच्या उज्ज्वल भविष्यासाठी निवडा पश्चिम महाराष्ट्रातील नामांकित विज्ञान महाविद्यालय
6: यशवंतराव चव्हाण इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स सातारा।
7: 11th विज्ञान प्रवेशासाठी अजूनही सुवर्ण संधी उपलब्ध आहे।
6: 3rd कॅप राऊंड सुरू असून 4th कॅप राऊंड 26 जून 2026 पासून सुरू होत आहे।
7: तुमचा कॅप फॉर्म आणि प्रवेश प्रक्रिया पूर्णपणे मोफत।

0: देऊन संपूर्ण मार्गदर्शन आणि सहकार्य केले जाईल.
1: मुलींसाठी 11वी प्रवेशाची विशेष प्रवेश फेरी उपलब्ध.
0: आणि विशेष म्हणजे साताऱ्यात प्रथमच 11वीच्या विद्यार्थ्यांसाठी AI डेटा फंडामेंटल्स विषयाच्या विशेष मार्गदर्शन बॅचेस.
1: म्हणूनच आजच भेट द्या YCIS सातारा.
0: YCIS विज्ञान शिक्षणातील विश्वास, गुणवत्ता आणि यशाची परंपरा.
1: प्रवेशासाठी आजच संपर्क करा 9404369436 किंवा 9403777142.
2: रिमझिम बरसती पाऊस धारा, इंद्रधनुचा दिसे अनोखा नजारा.
3: अशा सुखद पावसाळ्याची तुमची तयारी आजच करा. रंगबिरंगी छत्र्या, लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्व साईजचे रेनकोट, रेनसूट आणि टोप्यांची भरपूर व्हरायटी फक्त म्हसवडकर ड्रेसेस मध्ये.
2: म्हसवडकर ड्रेसेस सातारा, जशी पर्सनॅलिटी तशी व्हरायटी.
4: डिप्लोमाला नापास झालात,
5: अपयश आलं की जग संपलं असं थोडंच आहे.
4: ही तर संधी आहे नव्यानं न कळलेल्या गोष्टी समजावून घेण्याची आणि यशाला कवेत घेण्याची.
5: इंजिनिअरिंग अवघड वाटतंय म्हणून सोडण्यापूर्वी एक वेळ ढाणेस मेघा इंजिनिअरिंग क्लासला भेट देऊन ढाणे सरांचा सल्ला अवश्य घ्या,
4: तोही मोफत.
5: संपर्क 98220-71571.
6: श्रोतेहो, नाट्य संगीताच्या कार्यक्रमातलं याआधीचं गीत आपण ऐकलं होतं, भेटता प्रिया या नाटकातलं कीर्ती शिलेदार यांच्या आवाजातलं. नाट्यसंगीताच्या कार्यक्रमात आता शेवटी ऐकणार आहोत कट्यार काळजात घुसली या नाटकातील जितेंद्र अभिषेकी यांच्या आवाजातील पदरचना. पुरुषोत्तम दारव्हेकर यांच्या गीताला संगीत पंडित जितेंद्र अभिषेकी यांचंच.

श्रोते हो, आजच्या एकही कलाकार कार्यक्रमात आनंद घेणार आहोत अशा गीतांचा, ज्या गीतांनी 60-70 दशकात अक्षरशः धुमाकूळ घातला, पण आजही ती गाणी ऐकली की पाय आपोआपच थिरकायला लागतात. आजची तरुण पिढी सुद्धा या गीतांच्या तालावर ताल धरते. अशी गाणी म्हणजे विविध प्रयोग करून बनलेलं पंचमदांचं संगीत. श्रोते हो, आज 27 जून, पंचमदा अर्थात आर.डी. बर्मन, राहुल देव बर्मन यांचा जन्मदिन. श्रोते हो, पंचमदांनी भारतीय संगीताला एक मॉडर्न टच दिला. चला तर मग त्यांना विनम्र अभिवादन करून आजच्या एकही कलाकार कार्यक्रमात आनंद घेऊया पंचमदांच्या जादुई संगीताचा.

वो आ गया।

रसिक हो, 27 जून 1939 रोजी कोलकाता येथे जन्मलेल्या राहुल देव बर्मन यांना संगीत शास्त्रज्ञ म्हटलं जातं. आर डी बर्मन यांना संगीताचा वारसा त्यांचे वडील सचिन देव बर्मन अर्थात एस डी बर्मन यांच्याकडून मिळाला. आर डी बर्मन यांना लहानपणापासूनच संगीताची आवड होती. 9व्या वर्षीच त्यांनी ए मेरी टोपी पलट क्या हे गीत तयार केलं. या गीताचा वापर एस डी बर्मन यांनी पुढे फंटूश या चित्रपटात केला.

आर डी बर्मन यांना त्यांच्या करिअरमध्ये पहिला ब्रेक मिळाला तो 1959 राज चित्रपटातून. त्यानंतर मेहमूद यांच्या छोटे नवाब या चित्रपटात त्यांना संधी मिळाली, पण खरी ओळख त्यांना मिळाली ती तिसरी मंजिल या चित्रपटातून. या चित्रपटाचं संगीत रसिक श्रोत्यांना आवडलं आणि पंचमदांनी कधीच मागे वळून पाहिलं नाही.

कोणतंही गाणं तयार करण्यात पंचमदा अक्षरशः मग्न होऊन जायचे. गाण्यांमध्ये संगीतामध्ये नवनवीन प्रयोग करून रसिकांपर्यंत एक वेगळाच नजराणा घेऊन यायचे. भारतीय चित्रपटसृष्टीत पाश्चात्य संगीताचं फ्युजन निर्माण करणाऱ्या आर डी बर्मन यांना ओळखलं जातं. काळाच्या पुढे जाऊन संगीत तयार करणारा अवलिया म्हणजे आर डी बर्मन अर्थात पंचमदा.

श्रोत्याहो, ज्यांनी भारतीय संगीताचा चेहरामोराच बदलला ते संगीतकार म्हणजे पंचमदा. त्या काळात पाश्चात्य संगीत आणि भारतीय वाद्य यांचा सुंदर मिलाफ करणाऱ्या पंचमदा

त्यांच्या संगीताची एक वेगळीच धून होती. तंत्रज्ञान प्रगत नसलं तरी त्यांनी संगीतात नेहमीच आश्चर्यकारक असे प्रयोग केले. नवनवीन कल्पनांनी युक्त आणि प्रयोगशील, त्यामुळेच उत्सुकता वाढवणारं संगीत कुणाचं असेल तर ते आर डी बर्मन यांचं.

पंचमदांच्या नाविन्यपूर्ण संगीतानं अनेक रूप धारण केली. उदाहरणार्थ खुशबू चित्रपटातील ओ माझी रे गीतासाठी त्यांनी वेगवेगळ्या बाटल्यांमध्ये फुंकर मारून संगीत तयार केलं. चुराली आहे या गीतात किणकिणणाऱ्या ध्वनी प्रभावासाठी त्यांनी कप बशींचा वापर केला. शोले चित्रपटातील महबूबा गीताच्या सुरुवातीला बाटल्यांमध्ये फुंकर मारून संगीत तयार केलं. ऐकूया.

रसिकहो, 1970 दशकात आर डी बर्मन यांनी हिंदी सिनेमात क्रांती घडवून आणली. त्यांच्याकडच्या ठेक्याने आणि अनवट मोहमयी वाटातून फिरवून आणणाऱ्या संगीत रचनांनी एक अख्खी पिढी मोहवून टाकली. आर डी बर्मन यांनी आपल्या कारकिर्दीत जवळजवळ 300 जास्त चित्रपटांना संगीत दिलंय. हिंदी व्यतिरिक्त बंगाली, तेलुगू, तामिळ, मराठी अशा चित्रपटांचा यात समावेश आहे. पंचमदांनी प्रामुख्यानं हिंदी चित्रपटांसाठी काम केलं असलं तरी त्यांनी मराठी चित्रपट सुखी संसाराची 12 सूत्रे या चित्रपटालाही संगीत दिलंय. ऐकूया ही झलक.

0: बोल ना रे।
1: रसिक हो, पंचमदांनी भारतीय संगीतात रॉक अँड रोल, जेज आणि वेस्टर्न म्युझिकचा ट्रेंड आणला आणि त्यांचा असा काही मिलाफ केला की इतिहासच घडला. पंचमदा फक्त वेस्टर्न म्युझिकच नाही तर शास्त्रीय संगीतातही तितकेच पटाईत होते. त्याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे अमर प्रेम चित्रपटातील गाणी. तर ऐकूया हे मखमली गीत.

0: अरे आनंद बाबू,
1: आइए आइए आनंद बाबू, आप और इस मंदिर में मुझे पहचाना नहीं।
2: नवनवीन कल्पनांनी युक्त, प्रयोगशील आणि उत्सुकता वाढवणारं संगीत म्हणजे पंचमदांचं संगीत। त्यांचं संगीत कल्पनांनी ओतप्रोत भरलेलं होतं, ज्यातून उत्कृष्ट संगीत रचना साकारल्या। त्यांच्या संगीतातील उत्स्फूर्तता आणि लोकांच्या मनाला भिडण्याची क्षमता यामुळे 60च्या दशकापासून हिंदी चित्रपट संगीतात एक अनोखा उत्साह आणि चैतन्य आलं। स्वतःची वेगळी अशी शैली निर्माण करत कोणत्याही गीतातील आणि प्रसंगातील भावना त्यांनी प्रभावीपणे व्यक्त केल्या।

श्रोते हो, जाता जाता पंचमदांच्या कारकिर्दीतील त्यांचा शेवटचा चित्रपट म्हणजे 1942 ए लव्ह स्टोरी, ज्याचं संगीत आजही प्रेमाची व्याख्या सांगून जातं. पंचमदांनी संगीताचे जे रंग विखुरले ते कधीच फिके न पडणारे.

श्रोते हो, आजच्या एकही कलाकार या कार्यक्रमाचा वेळ कसा गेला हे कळलंच नाही. पंचमदांच्या आठवणी, गाणी या आपल्या मनात कायम राहतील यात शंकाच नाही.

आजच्या एकही कलाकार या कार्यक्रमात आरडी बर्मन अर्थात पंचमदा यांच्या सुमधूर संगीताचा आनंद आपण घेतलात. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून 103.1 MHz आकाशवाणी FM प्रसारण सेवेचं हे सातारा केंद्र आहे. दुपारचे 12 वाजतात. आता वनिता मंडळ हा कार्यक्रम आणि त्यानंतर संध्याकाळी 5:30 वाजेपर्यंत विविध भारती प्रसारण सेवेचे विविध रंगी कार्यक्रम मुंबई केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करणार आहोत.

प्यासा सावन या चित्रपटातलं गीत आपण ऐकलं. मैत्रिणींनो, या गीतातलं वर्णन ज्यांना अचूक शोभतं अशा एका पती पत्नीला आज आपण भेटणार आहोत. आपण नेहमी म्हणतो की संसार हा फक्त दोन व्यक्तींचा सहवास नसतो, तर तो सुखदुःखात एकमेकांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहण्याचा प्रवास असतो. आयुष्यात काही असे प्रसंग येतात जेव्हा नात्याची खरी परीक्षा होते. अशावेळी काही जण परिस्थितीसमोर हतबल होतात, तर काही प्रेम, विश्वास आणि धैर्याच्या बळावर संकटावर मात करतात. मैत्रिणींनो, सत्यवान सावित्रीची कथा आपल्याला माहितीये. आपल्या पतीच्या प्राणासाठी यमराजालाही नमवणारी सावित्री म्हणजे नात्यातलं समर्पण, प्रेम, हुशारी, जिद्द याचं प्रतीक आहे. आज काळ बदलला, वैज्ञानिक प्रगती झाली, पण आपल्या माणसांसाठी काहीही करण्याची भावना मात्र तितकीच जिवंत आहे. आजच्या कार्यक्रमात आपण एका दाम्पत्याला भेटणार आहोत. गंभीर आजाराचा सामना करत असताना एका पतीला नवजीवन

स्वप्नाची गरज होती. त्यावेळी त्याच्या पत्नीनं एक मोठा आणि धाडसी निर्णय घेतला. स्वतःच्या लिव्हरचा, यकृताचा 65% भाग दान करून त्यांनी आपल्या पतीला नवजीवन दिलं. आर्थिक विवंचना होत्या, पोटच्या मुलांची काळजी होती, स्वतःच्या जीवाचीही भीती होती. पण वैद्यकीय क्षेत्रावरचा विश्वास, नात्यातील श्रद्धा, तसंच जगण्याची आणि पतीला जगवण्याचीही उमेद, या सगळ्याचा हा प्रवास आहे. अवघ्या एका दिवसांनी येणाऱ्या वटपौर्णिमेच्या

0: वैद्यकीय क्षेत्रावरचा विश्वास, नात्यातील श्रद्धा, तसंच जगण्याची आणि पतीला जगवण्याचीही उमेद, या सगळ्याचा हा प्रवास आहे. अवघ्या एका दिवसांनी येणाऱ्या वटपौर्णिमेच्या निमित्तानं एका पत्नीच्या धैर्याची आणि त्यामुळं पतीला नव्यानं मिळालेल्या आयुष्याची ही कहाणी ऐकूया. आपल्या मनोगतातून अवयवदान म्हणजे जीवनदान ते किती महत्वाचं आहे हे सांगणारं हे जोडपं. भेटूया लातूरच्या राजकुमार साळवे आणि उज्ज्वला साळवे यांना. ऐकूया त्यांची वरदा हसबनीस यांनी घेतलेली मुलाखत. ती होती म्हणून
1: नमस्कार दादा.
2: नमस्कार, मी राजकुमार साळवे लातूर मधून बोलतोय.
1: काय झालं होतं नेमकं तुम्हाला, काय होता आजार?
2: म्हणजे लिव्हर सिरोसिसचा आजार होता. तर पिण्याची तर सवय होतीच मला, पण अशा कोरोना काळामध्ये जे आमच्या बंधूचं मृत्यू झाला कोरोनामुळे, त्यामुळे पूर्ण जबाबदारी कुटुंबाची माझ्यावर आल्यामुळे मी खचलो थोडा मानसिकरित्या. आणि त्याच्यानंतर माझ्या ड्रिंकचं प्रमाण पिण्याचं थोडस वाढल्याच्या नंतर मला असं झालं की नंतर अन्न पाणी पण पचन होणं झालं. त्यानंतर बायकोने आणि घरच्या नातेवाईकांनी डॉक्टरकडे घेऊन गेलो. तिथं झाला इलाज. त्याच्यानंतर मला बरं झालं असं वाटल्यामुळं मी परत एक वेळेस अजून दारू पिणं चालू केलं. मग दारू पिणं चालू केल्याच्या नंतर ते आजार जास्तच झाला. परत डॉक्टरनी म्हणले आता इलाज होऊ शकत नाही, जास्तीत जास्त 10 ते 15 दिवस वाचते, तुम्ही घरी घेऊन जावा. हिला ज्या वेळेस हिला काही सुधारलंच नाही का, तर घरात सगळ्यात मोठं म्हणलं तर मीच होतो का, तर दोन्ही बंधू वारले होते, वडील वारलेले आणि एकत्रित कुटुंब होत. मग हिनंच थोडस मन घट्ट केलं आणि नातेवाईकाशी त्यांच्याशी विचारपूस चालू केली तिथेच दवाखान्यातच असताना. आमचे भागातले नगरसेवक आहेत, त्यांनी म्हणले आमच्या मित्राचं असं असं हैदराबादला झालेलं आहे लिव्हर ट्रान्सप्लांट वगैरे, ट्रान्सप्लांटची गरज पडणार नाही पण इलाज होईल बघा.
1: पण पहिल्यांदा तुम्हाला हा लिव्हर ट्रान्सप्लांटचा जो पर्याय असा होऊ शकतो किंवा हा इलाज करावा लागेल आता, हे तुम्हाला कुणी सांगितलं आणि कधी सांगितलं?
2: हैदराबादला डॉक्टरांनी सांगितलं. म्हणजे इथून निघायची तयारी झाली, पण हे 2-3 वर्षात आर्थिक परिस्थिती खूप बिकट झाली होती. इकडून तिकडून मदत करून हिनं थोडे दागिने विकले. इथून हैदराबादला पोहोचलो, 8-15 दिवस तिथं इलाज चालला. त्या 8-15 दिवसामध्ये 15 ते 16 लाख तिथं खर्च झाले. मग आता लोकांनी केलेली मदत आणि हे जे काही दागिने हे सर्व काही पैसे आमचे संपलेले होते. डॉक्टरांनी परत त्याच्यात काय म्हणले की आता इलाज होऊ शकत नाही, तुम्हाला लिव्हर ट्रान्सप्लांट शिवाय पर्याय नाही, 30 ते 35 लाख खर्च येईल. हेच एवढा खर्च लोकांनी दिलेले दागिने विकून सगळं केलं होतं. मग आता परत लिव्हर ट्रान्सप्लांट कुणाचं द्यायचं लिव्हर, त्या गोष्टी पुढे आल्या. तिथं माझा एक मित्र होता रवी लांबचे, म्हणजे मी बेशुद्ध अवस्थेत असल्यासारखा होतो. मी हिलाच त्या मित्राने फोन करून सांगितलं रवी लांबचे म्हणून की केम हॉस्पिटलला मुंबईला शासकीय आहे गव्हर्नमेंट, मी तिथं केलेलं तुम्हाला कमी ह्याच्यामध्ये आणि शासकीय मदत पण भेटेल, तुम्ही तिथं बघा ट्राय करा. हिनं पण निर्णय घेतली केमला जाण्याचा. मग सगळ्यांनी मिळून आमचे जे भाता भाची होते, माझा पुत्या होता, म्हणजे लहान लहान पण आता मोठं तर कुणी
1: नव्हतं,
2: यांनीच निर्णय घेतले आणि हिनंच पुढाकार घेतली. ठीक आहे म्हणजे जाऊ म्हणले, तिथून केम हॉस्पिटलला आलो.
1: म्हणजे हैदराबादला तुमचा इलाज झाला आणि त्यानंतर तुम्ही केईमला गेलात, पण हैदराबादच्या डॉक्टरने जेव्हा सांगितलं की आता तुम्हाला म्हणजे लिव्हर ट्रान्सप्लांट शिवाय दुसरा कुठलाही पर्यायच नाहीये, तर त्यानंतर डोनर शोधणं हे जे काही गोष्टी आहेत, कुणाचं यकृत मिळू शकतं किंवा काही,
2: मिसेसनं काय म्हणले, मी नवऱ्यासोबत जे 4 दिवस सुखाचे घालवले त्याच्या आता वाईट प्रसंगी मी कसं काही नाही म्हणू, मला कुणाच्याच लिव्हरची गरज नाही किंवा कुणाची शोधायची नाही, तुम्ही माझ्या टेस्ट घ्या आणि माझच लिव्हर घ्या.
1: हैदराबादच्या डॉक्टरनाच त्यांनी सांगितलं की बर,
2: तिथं जे खर्च सांगितले त्या खर्चमुळे तिथं करणं तर शक्यच नव्हते. तिथून आम्ही केमला गेल्याच्या नंतर मग तिथल्या डॉक्टरांनी पण हिला विचारलं की कोण आहे डॉनर. मग हिना म्हणजे मीच आहे. म्हणजे तुम्ही जर डोनर आहात तर आता जर नवऱ्याचं ऑपरेशन, तुमचं पण ऑपरेशन, मग तुम्हाला बघणार कोण, तुमचे तर सगळे लहान लहान लेकर आहेत, तुम्हाला बघणार कोण. तर हिना

0: जसं तसं पण डोनर बघणं होत नाही आणि बाकी तर लहान लहान आहेत त्यांचे कुणाचे देऊन मग हिनं म्हणजे मी स्वतःच देणार आहे. शेवटपर्यंत हिनं माझं डायपर चेंज करणं मला खाऊ पिऊ घालणं हिनं स्वतःच केली आणि हिनं स्वतःच निर्णय घेतले. मग डॉक्टरांनी ज्यावेळेस ऑपरेशन होतं त्यावेळेस हिला स्क्रीन वरती लिव्हर दाखवलं की 65% तुमचं लिव्हर एवढं कट होणार आहे आणि तुमच्या जीवाला धोका होईल. तर हिनं म्हणजे ठीक आहे काय हरकत नाही मी द्यायला तयार आहे. ज्या दिवशी ऑपरेशन होत त्या दिवशी सकाळी माझ्याकडे आली 5 वाजता आणि येऊन माझं डायपर वगैरे चेंज केली मला बोलली माझं ऑपरेशन आहे म्हणली आणि थोड्या वेळानंतर तुम्हाला पण घेऊन जाते.
1: हा म्हणजे तेव्हा तुम्ही शुद्धीवर होतात.
0: हा शुद्धीवर होतो म्हणजे कळत होत पण जास्त समोर जे माणूस येईल का त्याच्याशी काय बोलायचं काय बोलायचं एवढंच कळत होत.
1: तुम्हाला ही कल्पना होती का की आता लिव्हर ट्रान्सप्लांटेशनचं आपलं ऑपरेशन होणार आहे किंवा डोनर आता शोधावे लागतील किंवा मिळालाय किंवा जी काही परिस्थिती आजूबाजूला तुमच्या सुरू होती त्याची काही कल्पना होती तुम्हाला तेव्हा?
0: हो आणि ज्यावेळेस लिव्हर ट्रान्सप्लांट करणार आहे ही ज्यावेळेस डॉक्टरांनी सांगितली त्यावेळेस ही न स्वतःहून मला हातात हात धरून म्हणली होती की मी शेवटपर्यंत तुम्हाला लिव्हर ट्रान्सप्लांट साठी मीच डोनर म्हणून राहणार पुनर्ची बघायची पण काही गरज नाही मी आहे तुमच्या पाठीशी.
1: मला तुम्हाला म्हणजे
0: आता पण सांगता वेळेस डोळ्यात पाणी येत आहे आणि त्यावेळेस पण आलं नशिबानं भेटते त्या अशा जोडी. ज्या दिवशी ऑपरेशन होतं त्या दिवशी सकाळी माझ्याकडे आली 5 वाजता मला धीर देऊन परत गेली आणि सर्वांना उठवली चला माझं ऑपरेशन आहे.
1: म्हणजे हॉस्पिटलमध्ये जे वॉर्ड मध्ये लोक होते त्यांना नातेवाईक वगैरे
0: नातेवाईक जे होते पाची पुतण्या आणि मुलगा मोठं तर कोणीच नव्हतं हेच होते. मी यांना उठवलं 9 हिला ऑपरेशन थिएटरला घेऊन गेले परत हिचं 8-10 घंटे माझं 16-17 घंटे ऑपरेशन चाललं. ते ऑपरेशन सक्सेस झालं हिचा जीव धोक्यात आला हिचं परत पाणी पण पिणं हिला आवड झालं पाणी पिऊ लागलं की ते परत बॅक मारू लागलं उलट्या होऊ लागल्या. मग डॉक्टरांनी म्हणले परत हिचं डबल ऑपरेशन करावं लागेल हिची नाजूक परिस्थिती झाली आणि परत हिचं डबल ऑपरेशन झालं आम्ही दोघं पण वाचून आलो सुखरूप. झाला खर्च ते देण्यासाठी राहतं घर पण विकावं लागलं पण काही वाटत नाही आजच्या कंडिशनला आम्ही दोघं नवरा बायको आणि लेकर दोघं पण सुखाचे तर आम्ही दोघं एकमेकाला खंबीर साथ देत आतापर्यंत चलत आले. मुलगा आता जॉब करू लागलाय त्याच्या 8-10 हजार मेडिसिन टेस्ट ही सगळं काही भागवत चालू लागलाय गाडा असा संसाराचा.
1: त्यांना जेव्हा पहिल्यांदा ऑपरेशनला नेलं तेव्हा तुम्ही पण ऑपरेशन थिएटर मध्येच असाल होय की नाही म्हणजे काही जी पूर्व तयारी आहे ती जी काही सुरू होती तर तेव्हा कशी धाकधूक तर असणारच आहे मनामध्ये पण तेव्हा पण काय विचार सुरू होते तुमच्या मनात की काय होईल यानंतर कशी परिस्थिती उद्भवणार आहे तिच्या जीवाचं काय होईल माझं काय होईल मुलांकडे कोण बघेल हे सगळे विचार तर आलेच असतील ना.
0: आले होते मी तेवढा सक्षम नव्हतो फक्त एवढंच कळत होते की मला ऑपरेशनला घेऊन जाणार आहे तिला पण घेऊन जाणार आहे पॉझिटिव्ह होतो मी कधी पण की आम्ही दोघं पण सुखरूप राहू मला वाटत होत. शेवटपर्यंत मला एवढा धीर होता की आपण कधी कुणाचं वाईट केलं नाही. आता आल्या परिस्थिती आपल्या हातूनच झालंय आपण पिलो नसतो तर झालं नसतं चूक झाली आहे मोठी चूक झाली आहे आयुष्यातली तर एवढं रिव्हर्स येणं सगळं काही बाकी विचार लेकरा बाळाचा तर येणार
1: बरोबर.
0: आणि जे टीम होती का केम हॉस्पिटलची अंकिता मॅडम डॉक्टरला अंकिता मॅडम तर फॅमिली मेंबर सारख्या एवढं धीर द्यायला दोघाला पण तिची बहीणच असल्यासारखं त्या माझ्या बेडपाशीच बसून त्या तर त्यांना पण आम्हा दोघांचा जीवाला एवढा हे वाटू लागला कोण डोनर तयार होत नाही नातेवाईकातलं रक्तातलं देखील तयार होत नाही बायको तयार झाल्या आणि हसत खेळत तिनं सगळ्या टेस्ट दिवसभर तिच्या पायाला फोड आले होते इकडून तिकडे फिरत तिकडून इकडे फिरत इकडची टेस्ट झाली की तिकडं तेवढ्या टेस्ट करून तिनं म्हणजे कुठेच खचली नाही तिनं तीच फिरत गेली सगळीकडे इकडच्या टेस्ट करून घेतले का म्हणले की हो मॅडम तिकडे टेस्ट केल्या म्हणजे एवढं सगळं काही तिनं पार पाडली मी नशिबवान आहे अशी बायको भेटणं
1: म्हणजे खूप गंभीरपणे त्या सगळ्या परिस्थितीला सामोऱ्या गेल्या.
0: तिला आता सांगता येणार नाही तेवढं पण मला जाणवतंय की तिने काय परिस्थितीला तोंड
1: आपल्यासाठी आपली पत्नी इतका मोठा त्याग करते हे समजल्यावर कुठल्या भावना आल्या काय वाटलं तुम्हाला तेव्हा?
0: सतीनं जे सत्यवानाला वाचवलंय ते तर फक्त कहाणीमध्ये ऐकून आहे पण प्रत्यक्षात जर बघितलं असेल तर मी माझ्या बायकोला बघितलं म्हणलं माझा जीव वाचून आणलं ती खरे सतीश आहे म्हणून पोस्ट टाकली होती मी. ऐकण्यात होत की सत्यवानाला सती सावित्रीने यमापासून वाचून आणलं होतं पण साक्षात मी

0: ती पहिली माझ्या अर्धांगिनीच्या रूपात. होय, अर्धांगिनी, कारण तिच अर्धांगी म्हणजे 65% लिवर मला देऊन स्वतःचा जीव धोक्यात टाकून मला वाचवून घेणाऱ्या माझ्या सौभाग्यवतीस हार्दिक शुभेच्छा. बायको अशी पोस्ट होती.
1: म्हणजे त्यांच्याविषयी तुम्हाला जी काही कृतज्ञता वाटते ती तुम्ही अशी व्यक्त केली. तुमच्या दोघांमधलं ना तर या सगळ्या प्रसंगानंतर आणखीन मजबूत झालं असं वाटतं का? म्हणजे तुमचा या नात्याकडे बघायचा दृष्टिकोन सुद्धा बदलला असेल ना? म्हणजे एक नवरा बायकोचं हा टिपिकल नातं तर असतंच, त्यामध्ये म्हणजे प्रेम असतं, विश्वास असतो, पण या सगळ्या प्रसंगानंतर दोघंही ज्या कठीण परिस्थितीला सामोरे गेलात त्याच्यानंतर एक नातं तुमचं मजबूत झालं असं वाटतं?
0: खूप मजबूत. आता असं झालंय की माझं मला जाणवते, मला जरी हार्ट झालं तर तिच्या डोळ्यात पाणी आल्यासारखं माझं मला जाणवते. हा, तिच्याविषयी माझ्या मनामध्ये मरेपर्यंत ती वेगळा एक आदर राहील.
1: आदर राहील, आदरयुक्त प्रेम राहील.
0: हा, प्रेम तर अगोदर पण होत, मरेपर्यंत राहील.
1: कुठला क्षण कठीण होता या सगळ्यामध्ये प्रवासात?
0: आता भावनेच्या भरात तर तिनं निर्णय घेतला होता लिव्हर देण्याचा, पण जर आम्ही दोघांच पण काय झालं तर लेकरांना कोण बघणार? का तर परिवारापैकी मोठ्या म्हणलं तर पुरुष पैकी आणि मोठ्यापैकी मीच होतो, नंतर कोण यांना बघणार? हे मोठा प्रसंग होता ना. आता शेवटी हा जो खर्च झाला याच्यातून जी काय आता आम्ही सध्याची जी आहे कंडिशन ही थोडी कठीण आहे, पण होय आज ना उद्या मी जरा खंबीरपणे थांबत आजारातून या जरा शारीरिक दृष्ट्या जर अजून सुदृढ झालो तर कुठल्या तरी काम धंदा चालू केला तर.
1: किती वर्ष झाली या गोष्टीला ऑपरेशन वगैरे होऊन?
0: 1.5 वर्ष झाले बघा ना, सप्टेंबर मध्ये झालेलं 2005.
1: मग आता काय काम करता तुम्ही, कसं आहे तुमच्या कामाचं स्वरूप?
0: असं जास्त वेळ जर बसलो मी तर पायावर वगैरे सुजित अगोदर करत होतो, आता कुणालाही वाटतंयच ना. पुन्हा ह्याला दवाखान्याला काही लागले तर आमच्यावर अजून बोझ, म्हणून नाही आराम करतो आता जरा आरामच कर म्हणून टाळू लागले प्रत्येक जण. आणि स्वतःचा काही बिझनेस करायचं म्हणत तर आता आर्थिक परिस्थिती राहिली नाही. माझं शिक्षण म्हणजे झालेलं होतं, मी 2011 डिप्लोमा केला होता कन्स्ट्रक्शन सुपरवायझर, त्याचं लायसन वगैरे काढलेलं आहे गुत्तेदारीचं. बघू काही आर्थिक मदत मिळाली तर एखादी कॉन्ट्रॅक्ट वगैरे घेऊन कामधंदा चालू करेन.
1: ताईने जेव्हा तुम्हाला सांगितलं की म्हणजे मीच तुमच्यासाठी डोनर होणार आहे आणि मी माझं यकृत तुम्हाला देणार आहे, तर तेव्हा रिस्क दोघांच्याही जीवाला, त्यांच्याही जीवाला होती, तुमच्याही जीवाला होती, होय की नाही? तेव्हा तुम्ही त्यांना काय सांगितलं जेव्हा त्यांनी त्यांचा निर्णय पहिल्यांदा तुम्हाला ऐकवला तेव्हा?
0: बघ काय डॉक्टर म्हणते, परत म्हणलं लेकरांचा कसा, मी म्हणले तुम्ही जर माझ्या सोबत जर राहिलो तरच मी पुढच्या आयुष्याने लेकराचं काहीतरी बघू शकतो, तुमच्या नंतर तर माझ्या काहीच होऊ शकत नाही, मी पण वाचून काही उपयोग नाही, त्यावेळेस डोळ्यात पाणी आलं पाहिजे. आता जर मी तुमचा आधार नाही बनले तर मग पुढे काय होणार आहे माझं? त्यावेळेस तिनं बोलली माझं शरीर पण साथ दिलं नंतर पॉझिटिव्ह झालं, नाहीतर मी पण खचलो होतो पूर्ण. आता जरी नाही कुणी बोलून दाखवलं की बाबा तुझं आयुष्य संपलं, तरी मला त्यांच्या डोळ्यातून बोलण्यातून लक्षात येऊ लागलं होतं की आपण जास्त दिवस नाही. ज्या वेळेस हिनं धीर देत गेली होऊ शकते डॉक्टर अंकिता मॅडम ने मला म्हणते कसले हलकीत मी करून दाखवते होते. आम्ही एकमेकाला धीर देतच विचार तर येतच होते की पुढे कसं होणार आहे, पण आता तोंड कर देणं गरजेचं होत.
1: अजून काही सांगायचंय या सगळ्या प्रवासाविषयी, आपल्या पत्नीविषयी?
0: पत्नीविषयी तर सांगण्यासारखं आता भरपूर काय आहे, प्रेम होत, आदर होता, आणि ह्या सर्व गोष्टीतूनच तिनं पण कुठेतरी लिव्हर देण्यासाठी डोनेट करण्यासाठी तयार झाली. तिचा जर मी आदर सन्मान किंवा तिला जर काही प्रेम जर देऊ शकलो नसतो तर तिनं पण मला लिव्हर देण्यासाठी तेवढी ही दाखवली नसते. माझं एवढंच म्हणणं आहे की नवरा बायकोनी कधी पण एकमेकाचं आदर मान सन्मान प्रेम एकाशी जिव्हाळा असणं महत्वाचं आहे.
1: आणि सुदैवानं सगळ्या गोष्टी मॅच पण झाल्या.
0: हा, मॅच पण झाल्या. ते म्हणत होते ना डॉक्टर लाखातून अशी एखादी गोष्ट होत म्हणजे मॅच होते आणि तयार पण होते, नाहीतर कोण तयारच होत नाही. आता तिथं मी पाहिलं एक प्रसंग झाल्याच्या नंतर फॉलोअपला जात होतो ना डॉक्टर मला मोटिवेट करण्यासाठी कुणा कुणा पेशंटकडे घेऊन जायचे, ह्यांचं झालंय त्यांना तुम्ही सांगा जरा धीर द्या. तर त्यांचे जे पण डोनर आता त्यांच्या रक्तातले डोनर आणि सर ते शेवटी ऑपरेशनच्या वेळेस माघार घ्यायचे, नाही माघार देणं होत म्हणजे

0: ही पण परिस्थिती बघितली आहे मी. त्याच्यामुळे तर बायकोचं अजून इतक्या माझ्या नजरेमध्ये आदर वाढला, प्रेम वाढलं, मान वाढला, सगळंच काही. आता स्वतःची माय मी दिलेली बघितली नाही लेकराला. त्याच्या लेकराला लागणार होत, म्हणजे गरज होती डोनरची, माईचं मॅच होऊ लागलं होतं त्याच्या आईचं, पण ती तयार झाली नाही आई देण्यासाठी. अशा भरपूर केसेस तिथं बघितल्या. म्हणजे आईचा एक जन्म, दुसरा जन्म बायकोचा.
1: डॉक्टरांनी ऑपरेशनच्या आधी तुम्हालाही एकत्र बसवून चर्चा केली असेल, काही गोष्टी समजावून पण सांगितल्या असतील ना?
0: मला तेवढं नाही, पण हिलाच बोलले होते. माझं मनोगत व्यक्त करण्यासाठी खरंच तुम्ही जे मला चान्स दिला, जे माझ्या मनामध्ये होत ते कुठं ना कुठं व्यक्त करायचं होतं. मी तर फेसबुकवरती स्टेटस वरती तर टाकतच होतो, पण अशा ठिकाणी मला जे भेटलं त्याबद्दल म्हणजे व्यक्त करण्यासाठी खूप खरं खूप खूप धन्यवाद.
1: कठीण परिस्थितीमध्ये अशा काही जर जोडपी असतील तर त्यांना काही तुम्हाला सांगायचंय?
0: एकमेकांनी एकमेकांचे मन ओळखून आणि साथ दिली तर कसलाही कठीण प्रसंग असेल तर त्यातून मार्ग निघतो. फक्त दोघांची एकमेकाची खंबीर साथ असणं गरजेचं आहे आणि एकमेकांविषयी प्रेम असणं.
2: मैत्रिणीनो, राजकुमार साळवे यांना मिळालेलं नवजीवन हे आपल्या पत्नीमुळे आपल्याला मिळालेलं आहे आणि त्यासाठी ते नेहमी कृतज्ञ आहेत हे त्यांच्याशी बोलताना जाणवत राहिलं. अश्रूंमधून आशेकडे जाण्याचा हा प्रवास ज्यांच्यामुळे शक्य झाला त्या उज्ज्वला ताईंनाही आता आपण भेटणार आहोत. मात्र तत्पूर्वी हे गीत

0: मैत्रिणींनो, वनिता मंडळ हा आकाशवाणी सांगली केंद्राची निर्मिती असलेला कार्यक्रम आपण ऐकत आहात.
1: नमस्ते मॅडम.
2: हा नमस्ते ताई. सावित्रीनं जसे आपल्या पतीचे सत्यवानाचे प्राण यमाकडून परत आणले अशी आख्यायिका आहे, अशी कथा आपण ऐकतो, तर तसंच साधारण आपली ही कथा आहे, आपल्या आयुष्याची कथा आहे. ज्या परिस्थितीला तुम्ही सामोरे गेला आहात आणि ज्यातनं यशस्वीपणे आज बाहेरही आला आहात, तर तो प्रवास आम्हाला जाणून घ्यायचा आहे.
1: माझं नाव उज्ज्वला राजकुमार साळवे. लातूर जिल्ह्यातील पानगाव हे गाव आहे माझं, माहेर. पानगावला शिक्षण झालं आणि 2006 लग्न झालं मॅडम माझं.
2: लग्न झालं तेव्हा त्यांना काही सवय अशी होती काही किंवा त्यांना काही आजार होता असा?
1: नाही मॅडम, चांगले होते त्यावेळेस. 10-15 वर्षांनंतर त्यांनी प्यायला शिकले. थोडं थोडं पीत होते पण आमच्या लक्षातच आलं नाही पिण्यामुळे असं होईल तर आम्हाला कधीच वाटलं नाही. मग आमचे ती मोठे दीर पण वारले, सासरे वारले. नंतर मग 5-7 वर्षांनी कोरोना झाला, त्या कोरोनामध्ये दुसरा दीर वारला. असे आमचे मग घरातले 3 माणसं गेले. मग तिसरा माणूस गेल्यानंतर, तिसरा दीर गेल्यानंतर सुरुवात आणखी जास्त केली. मग जास्त त्यांचे पिणं चालू झाल्यानंतर मग काही वर्षांनी आम्हाला कळालं की ह्यांना उलट्या मळमळ फुलाल्यात, अपचन फुलालं. मग आम्ही गंभीर डॉक्टरकडे गेलो, पोटाचे ते डॉक्टर आहेत म्हणून. मग ते डॉक्टर म्हणले लिव्हरचा ह्यांना प्रॉब्लेम आहे, लिव्हर खराब झालेला आहे म्हणले. मग आम्ही तिथं पण उपचार सुरू केला. मग म्हणजे 1-1.5 वर्ष चांगलं वाटलं. आता आम्हाला वाटलं चांगलं बरे झालेत. ह्यांना पण वाटलं आता मी चांगलं झालो, तंदुरुस्त झालो, आता मला कशाचीच गरज नाही असं वाटलं. मग ह्यांनी अजून मी चांगला झालो म्हणून प्यायला सुरू केले. मग तर जास्तच खराब झालं. मग आम्ही काही दिवसांनी अजून गेलो गंभीर डॉक्टरकड. काही दिवसांनी काय 2-3 वर्षांनंतर गेलो, म्हणजे ट्रीटमेंट चालूच होती पण ती खूप बिघडलेली होती. मग आम्ही गेलो 2-3 वर्षांनंतर, तर त्यांनी म्हणले आता काही नाही राहिलं म्हणले. ह्यांनी महिना किंवा 15 दिवसाची साईट असं म्हणले आम्हाला.

0: मला काय आभाळ कोसळलं, जमीन पाया खरली हादरली, मला आता वाटलं मी आता कसं करू, घरी तरी मोठं कुणीच नाही, माझा करता हाच आहे. माझे तर लेकरं एक 7वीला मुलगी 12वीला मुलगा होता, दुसरी जाऊ पण विधवा, तिचे पण लेकरं, सासू म्हातारी. मग मी म्हणलं आता आपण कसं करायचं, करता माणसाला जर असं बोलालं तर आपलं काय खरं. मग माझ्या भाच्याला, माझ्या भावाला, भाचीला बोलवलं, त्यांच्या दोस्तांनी म्हणले की तुम्ही हैदराबादला घेऊन जावात. मग तिथं गेलो, आम्हाला वाटलं तिथं लिव्हर ह्यांचं चांगलं होईल काय औषध गोळ्यानं, असं म्हणजे एक दोन वर्ष जसं झालं आधी गंभीरच्या इथे गेलतो तसं नीट होईल वाटलं. मग तिथं काय झालंच नाही, तिथे डॉक्टर म्हणले पर्याय नाही, म्हणजे आता लिव्हर ट्रान्सफर केल्याशिवाय पर्याय नाही. मग आम्ही म्हणलं लिव्हर ट्रान्सफरला किती पैसे लागतात असं विचारलं, त्यांनी म्हणले 30-35 लाख. आता तर आमच्याजवळ नाहीत म्हणलं एवढे, आम्ही तर दवाखाना करून करून आम्ही सगळे घेऊन गेला, आमच्याकडे काहीच नाही. मग एक दोस्त त्यांचाच होता रवी लांबतुरे म्हणून, मग त्यांचा फोन आला, काय झालं काय नाही विचारले. आम्ही म्हणलं एवढे पैसे लागले आता आमच्याकडे काही पर्यायच नाही, म्हणलं आम्ही काय करावं. मग त्यांनी म्हणले मुंबईला जावा, म्हणले तिथे KM म्हणून दवाखाना आहे, तिथले डॉक्टर पण लय चांगले आहेत म्हणले, तिथे घेऊन जावा. मग आम्ही गेलो अँबुलन्स मध्ये घेऊन गेलो तिथे. तिथे गेल्यानंतर मग ट्रीटमेंट सुरू झाली. अंकिता मॅम, पुन्हा शुक्ला सर, एवढे चांगले ते डॉक्टर की म्हणजे माझे वडील किंवा माझे नातलग बहीण भाऊ असल्यासारखं असं मला केलं त्यांनी, लयच बघितले मला त्यांनी. मग म्हणले तुमचे डोनर कोण कोण आहेत, म्हणले मी म्हणले मीच हा म्हणले डोनर. तर बायकोच एखाद्या वेळेस जुळू शकते म्हणले, तुमच्याकडे आहेत का कोणी दुसरे, दुसरे पण आहेत म्हणलं, दुसऱ्यांचं पण दाखवलं पण ती माझंच जुळून आलं.
1: त्यांची प्रकृती गंभीर आहे, त्यावेळेचं घरातलं वातावरण सुद्धा तुम्ही सांगितलं की कसं होतात. पण जेव्हा तुम्ही KM ला गेलात आणि डॉक्टरनी लिव्हर ट्रान्सप्लांट करायचं आहे हे सगळं सांगितलं, डोनर शोधावे लागतील हे सांगितलं, पण मग शोधाशोध काही करावी लागली की तुम्ही स्वतःहूनच निर्णय घेतला होता?
0: आम्ही स्वतःहूनच निर्णय घेतला की माझंच घ्या मॅडम. मग मॅडमनी लगेच आम्हाला टेस्टला पाठवलं. मग त्या टेस्ट मध्ये माझी सगळी तयारी झाली, टेस्ट पण चांगल्या आल्या देवाच्या कृपेने, सगळं चांगलं झालं. मग ऑपरेशनला तयार झालो आम्ही.
1: मग सुरुवातीला काही मनात भीती वाटली होती, स्वतःची जीवाची चिंता वाटली होती, कारण मुलं होती, मुलांचं काय होईल, त्यांची तर तब्येत गंभीरच होती आधी.
0: हो मॅडम, मला आधी भीती वाटली नव्हती, पण मला वाटलं की माझ्या मुलाचं कसं होणार असं वाटलं मला. काही वर्ष ह्यांनी असं म्हणजे आमच्या संसारात दुःख कसलं ते नव्हतंच, की 2-3 माणसं वारलं त्याच्यामुळे, पण माझा नवरा मला असं म्हणजे चांगलंच करत होते, त्याच्यामुळे मग मी खंबीर उभा राहिले. आता आपल्याला पर्याय नाही, म्हणलं हा माणूस गेला तर माझं घर कसं उभा राहणार, ह्या लेकरांचं मला तर होत नाही करणं, सगळंच काही तोच करू शकतो नवराच.
1: बरोबर,
0: मी काहीच करू शकत नाही, म्हणजे मला बाहेरचं काहीच कळत नाही बरं का.
1: हा विचार तुमच्या डोक्यात कधी आला, म्हणजे की आपण आपलं देऊ शकतो लिव्हर आपल्या नवऱ्याला?
0: मला मॅडमनी सांगितलं होतं KM मध्ये शिकला सर, अंकिता मॅम ने बोलवून घेतलं मला आणि म्हणले डोनर पाहिजे, म्हणजे भावाचं, बायकोचं, मुलाचं. मुलगा तर 18 वर्षाचा नव्हता त्यावेळेस, मुलाचं लागत नव्हतं. मग तुम्ही देऊ शकता का? मग हो म्हणलं मॅडम मी देऊ शकते म्हणलं, मला काही करा आणि माझ्या नवऱ्याला मला वाचून घेतलंच पाहिजे असं आम्ही ठरवलं. डॉक्टरांनी सांगितल्यानंतरच माझ्या लक्षात आलं की आपणही देऊ शकतो. मला आधी माहित नव्हतं मॅडम मी देऊ शकते असं. मला
1: आता तुम्ही तुमचं लिव्हर देणार हे ठरवल्यावर तुमच्या माहेरच्या लोकांची काय प्रतिक्रिया होती?
0: माहेरच्या लोकांची आईची तर नकोच होती, वडिलाची पण नको होती, नको देऊ तू तरी राहा, नवरा गेला तरी त्या मुलांसाठी आई पाहिजे, लेकरासाठी कोणीतरी एक जण चांगलं पाहिजे, म्हणजे त्यांना वाटत होतं की असं काय चांगलं होते असं वाटायचं. आई म्हणायची नको देऊ, वडील म्हणायचे, पण माझे छोटे 2 भाऊ त्यांनी जरा शिकलेले होते ते म्हणायचे नाही असं कसं दवाखान्यात सांगितलेलं हा चांगलं होते, तर ताई तुझ्या पाठीमागे आम्ही हा, तू खंबीर उभा राहा आणि तू दिल्यामुळं भाऊजी चांगलेच होते. तर आई वडील अडाणी होते, त्यांना काही माहित नव्हतं. भावाला माहित होतं की डॉक्टरांनी सांगितलेलं आहे की चांगलीच होऊन येत्या आमची ताई आणि निमणा, तू तयार हो. मला त्यांनी भाऊ, भाच्यांनी, भाचीने आणि डॉक्टर अंकिता मॅडम, शुक्ला सरने असं म्हणजे चांगलं सांगून खंबीर उभा केलं होतं.
1: त्यावेळी तुमची दोन्ही मुलांपैकी
0: मुलगी 7वीला आणि मुलगा 12वीला,
1: तर त्यांना या परिस्थितीचं गांभीर्य माहिती होतं.

0: म्हणजे कल्पना होती की काय घरात वातावरण चाललंय, चर्चा कशी सुरू आहे, सगळे हॉस्पिटलमध्ये जात आहेत.
1: हा मुलाला माहित होत, रडत होता त्यांनी. म्हणजे आता तेव्हाचे दिवस आठवल्यास खूप वाईट वाटते बर का. सोबतच होता त्यांनी.
0: इतक्या सगळ्या कठीण परिस्थितीत सुद्धा तुम्ही जराही विचलित न होता तुमच्या निर्णयावर ठाम राहिलात आणि तुमच्या पतीला खर तर जीवनदान दिलं तुम्ही.
1: हो मॅडम.
0: या सगळ्या प्रवासामध्ये जास्त बळ किंवा ताकद किंवा एक सकारात्मकता म्हणतो ना आपण की नाही मी या परिस्थितीतून बाहेर येणार आहे, आम्हाला दोघांनाही बरं वाटणार आहे आणि आमचा संसार पुन्हा नव्यानं फुलणार आहे, ही एक सकारात्मकता जी असते ना ती कशी मिळाली बरं, काय विचार करत होतात तेव्हा?
1: ते मी सगळं देवावर आणि डॉक्टरवर सोडले होते मॅडम. आता म्हणलं मी तर काही करू शकत नाही लेकरांसाठी किंवा घरासाठी. मला धीर देणारा होता माझा भाऊ, भाचा, भाची आणि पुतण्या पण होता बर का मॅडम. ह्यांनी धीर दिला, म्हणले ताई तुला काही होणार नाही, म्हणजे महिना किंवा 8-15 दिवसात तू नीट होऊ शकतेस, तुला काही होऊ शकत नाही. आम्हाला डॉक्टरांनी सांगितलंय असं, 8 दिवसात तू चलू फिरू शकतेस. मला अंकिता मॅडमने पण सांगितलं होतं, त्यांनी पण उभा केलं होतं, तुला काही होणार नाही, तू 8 दिवसामध्ये चलू फिरू शकतेस. तिथले येस सर अशी काही त्यांची टीम आहे, त्यांनी खंबीर उभा केलं होतं त्यांनी, डॉक्टर लोकांनी आणि माझ्या नातेवाईकांनी.
0: आता जेव्हा ठरलं की म्हणजे आपल्याला लिव्हर आपलं द्यायचं आहे आणि आता आपण ऑपरेशनला चाललोय, तर आधी डॉक्टरांनी वगैरे पण काही बोलण्यासाठी बोलवलं असेल ना, तर तेव्हा काय सांगितलं डॉक्टरनी?
1: हो मॅडम बोलवलं, मोठी स्क्रीन दाखवली आणि तिथं लिव्हर पण दाखवलं माझं आणि म्हणले तुला 65% द्यावं लागेल आणि 30-35% तुला राहणार. तेव्हा मात्र मी असं म्हणजे खचले, डोळ्यात पाणी आलं, पण डॉक्टरांसमोर खचले नाही, कारण मला द्यायचंच होतं, कारण माझ्या नवऱ्याला मला वाचूनच घ्यायचं होतं. वाटलं मी आता जर ह्या डॉक्टरांसमोर खचून जाईन तर त्यांनी मला घाबरून द्यायचे नाहीत, म्हणून मी बाहेर आले, थोडस रडले आणि माझ्या मनाला धीर दिले. अरे गडे एवढे मोठे मोठे डॉक्टर आहेत, माझं काय होऊ शकणार आहे, मला काही होत नाही, कारण एवढे मोठे डॉक्टर आहेत मला वाचून घेणारच, म्हणून मी तेवढं खचले नाही, खंबीरपणे उभा राहिले की माझ्या नवऱ्याला आता काही करून मला उभा करायचा आहे. आता
0: जेव्हा आपण कठीण परिस्थितीत असतो तेव्हा कोणत्या ना कोणत्या रूपात देव उभा राहतो, हो की नाही?
1: हा हा हो मॅडम.
0: डॉक्टरनी सुद्धा तुम्हा दोघांनाही खूप समजून घेतलं, तुमची जी काही परिस्थिती होती ती म्हणजे त्यांच्याही लक्षात आली आणि त्यांनी हे सगळं प्रयत्नपूर्वक यशस्वी पारही पाडलं.
1: हो मॅडम.
0: आधी तुम्हाला काही अवयवदानाबद्दल वगैरे माहिती होती?
1: नाही मॅडम, मला माहिती नव्हती, मला डॉक्टरांनी सांगितली.
0: आता तुमची तब्येत कशी आहे, तुम्हाला काही त्रास होतोय किंवा काय असं?
1: नाही मॅडम, मला काहीही त्रास नाही आणि त्यांनी सांगितलं होतं तुला काही त्रास होणार नाही. पण ऑपरेशन झाल्यानंतर म्हणजे ऑपरेशन झाल्या तुझ्या पोटात पाणी होऊ शकते, कॅन्सर होऊ शकते असं मला डॉक्टरांनी बोललं होतं. पण मी त्याही गोष्टीला घाबरले नाही, कारण मला वाटलं आता डॉक्टर आहेत एवढे मोठे आणि मला माझा नवरा उभा करायचे. देवावर विश्वास ठेवले आणि मोठ्या मोठ्या डॉक्टरांवर विश्वास ठेवले, काही होणार नाही, आपल्या पुढे एवढं संकट आलेलं मोठं, आपल्याला पार पडायचे, आपल्याला ह्या लढाईतून बाहेर पडायचं आहे, म्हणून मी खंबीरपणे उभा राहिले मॅडम.
0: ऑपरेशन नंतर तुम्हाला म्हणजे दोघांना डिस्चार्ज मिळाला आणि तुम्ही घरी आलात वगैरे, तर तेव्हा काय भावना होत्या दोघांच्याही मनात?
1: म्हणजे आता चांगले झालो, ही लढाई आपण जिंकून आलात असं वाटायचं, आता आपल्याला काही होणार नाही असं वाटायचं. आणि मॅडम मी एक सांगते, माझं दुसरं ऑपरेशन झालं म्हणजे लिव्हर ट्रान्सफर झालं ना, त्याच्यानंतर 2-3 दिवसांनी मला अन्न पाणी काहीच पचत नव्हतं. मग त्यावेळेस मला म्हणजे काहीतरी लीक झालं होतं म्हणा, मग डबल मला दुसऱ्या दिवशी ऑपरेशनला नेलं डॉक्टरांनी. आपलं काय करणार असं वाटलं मला, म्हणजे डॉक्टर देवी असल्यासारखं, म्हणजे माझ्या हातात हात घालून तुला काही होणार नाही मी आहे, आणि मला त्या पहिल्या वार्डातून दुसऱ्या वार्डात शिफ्ट केलं त्यांच्या जवळ, म्हणजे माझ्या मालकाजवळ असे दोघांचे कॉट जवळ जवळ टाकले.
0: आता या सगळ्यात अवघड परिस्थितीत सामोरे जाऊन तुम्ही त्यातनं बाहेर आलाय आणि आता यशस्वीपणे तुमचा संसार सुरू आहे नीट, तर आता काही जोडपी जे असतील अशा कठीण परिस्थितीमध्ये तर त्यांना काही सांगायचंय तुम्हाला?
1: हो मॅडम, त्यांनी एकमेकाची साथ सोडू नये, एकमेकांना साथ देऊ. आणि जरी आता हे मी सांगते, घर असल्यावर भांडणं होते तर जरी झाले तरी पोटात गाठी ठेवून एकमेकांनी राहू नये, जिथल्या तिथे सोडायचे आणि पुढचा संसार पार पाडायचा.

0: असं वाटते.
1: पोटात
0: गाठी ठेवल्यानंतर ते मग तू असा मी तसा, तू मोठा मी मोठा असा संसार होत नसते.
1: महिलांनी स्वतःचं आरोग्य सांभाळणं गरजेचं आहे, स्वतःची काळजी घेणं सुद्धा महत्वाचं आहे, होय की नाही?
0: हो मॅडम,
1: खरंच ते म्हणजे तुम्ही तुमच्या पतीसाठी जे काही केले, तुमच्या संसारासाठी जे काही केले, ते आजच्या काळातले एक सावित्री म्हणूनच तुमचं कौतुक होणं गरजेचं आहे. आणि तुमच्या पतीने सुद्धा तुम्हाला तसं गौरवलेलं आहे. म्हणजे आज आम्हालाही हे सगळे अनुभव तुम्ही ऐकवले, आकाशवाणीच्या परिवारात तुम्ही त्यासाठी सामील झालात, त्यासाठी मी आकाशवाणी सांगलीकडून आपले आभार मानते. धन्यवाद.
0: धन्यवाद.

मुलगी होती म्हणून. राजकुमार साळवे आणि उज्ज्वला साळवे यांच्याशी वरदा हसबनीस यांनी साधलेला संवाद आपण ऐकला. मैत्रिणींनो, वनिता मंडळ हा आकाशवाणी सांगली केंद्राची निर्मिती असलेला कार्यक्रम आपण ऐकत आहात.

नमस्कार. अथ योगानुशासनम. आज आपण बघतोय गर्भसंस्कार. स्त्री जीवनामध्ये गर्भधारणा हा एक महत्वाचा टप्पा असतो. एका पूर्णातून दुसऱ्या पूर्णाची निर्मिती. गर्भ हा जीव 9 महिने 9 दिवसपर्यंत मातेच्या उदरामध्ये वाढवला जातो. या कालावधीमध्ये

याला गर्भ अशी संज्ञा असते. या गर्भावर जे काही संस्कार केले जातात ते गर्भसंस्कार. तर संस्कार हे एका पिढीपासून दुसऱ्या पिढीपर्यंत त्यांच्या ज्या ज्या काही सवयी आणि लकबी असतात त्या ट्रान्सफर होत असतात. वस्तुतः गर्भसंस्काराचा उल्लेख गर्भोपनिषदापासून आहे. गर्भसंस्काराचा मेन उद्देश हा गर्भाचा सर्वांगीण विकास म्हणजेच बौद्धिक, मानसिक, सामाजिक, आध्यात्मिक या सर्व स्तरांवर आपल्याला अपेक्षित असतो. गर्भसंस्कारामध्ये प्रामुख्यानं मातेच्या आहाराचा विशेष विचार करावा लागतो. त्याचबरोबर गर्भसंकल्प, गर्भसंवाद, याचबरोबर मेडिकल पॉइंट ऑफ व्ह्यूमध्ये ब्रेस्ट प्रिपरेशन याचा देखील विचार करावा लागतो. पण मेन मुद्दा येतो तो येतो योगाभ्यासाचा. डॉक्टर डेव्हिड बार्कर यांनी एक रिसर्च केलेला आहे आणि त्यांनी रिसर्चमधून सांगितलेलं आहे, द वूम मे बी मोर इम्पॉर्टंट दॅन होम. बाळाचे शारीरिक, मानसिक, बौद्धिक संपूर्ण अस्तित्व या 9 महिन्याच्या वास्तव्यावर अवलंबून असते. तर योगाभ्यासाचा विचार करताना गर्भधारणे झाल्यानंतर 3 टप्प्यामध्ये आपण विचार करतो, फर्स्ट ट्रायमेस्टर, सेकंड ट्रायमेस्टर आणि थर्ड ट्रायमेस्टर. योगाभ्यासाने नैसर्गिक प्रसूतीचे प्रमाण वाढू शकते. तथापि गर्भवतीने गर्भधारणेच्या कालावधीमध्ये करायची जी काही आसनं आहेत, प्राणायाम आहेत, ध्यानधारणा आहे, यांचे तज्ज्ञ व्यक्तीकडून यथोचित शिक्षण घेणे आवश्यक आहे. कारण नेहमी जे काही योगाभ्यास केला जातो, जी आसनं केली जातात, त्यातली बरीचशी आसनं, प्राणायाम हे गर्भधारणेच्या कालावधीमध्ये करत नाहीत. तर आपण पहिल्यांदा विचार करूया योगासनांचा. आपण जी काही गतिमान जीवनशैली स्वीकारलेली आहे त्याच्यामध्ये आपण भौतिक सुखांच्या गराळ्यात अडकल्यामुळे निसर्गानं जी काही आपल्याला शारीरिक क्षमता दिलेली आहे ती खूप मर्यादित झालेली आहे आणि त्यामुळेच नैसर्गिक प्रसूतीचे प्रमाण देखील कमी झालेले आहे. तथापि आपण नियमित योग्य योगासनांचा सराव केला तर शरीरावयवांना दाब आणि ताण आल्यानं त्याची कार्यक्षमता वाढते. गरोदरपणी स्त्रीचं साधारण 12 ते 15 किलो वजन वाढत असतं. हा जो अतिरिक्त भार आहे तो सहन करण्याची क्षमता देखील आसनांच्या सरावाने वाढते. आपण आसनं करत असताना शरीराच्या हालचाली या संथ करत असतो आणि त्याचबरोबर त्यामध्ये स्थिरता टिकवत असतो. या स्थिरतेमुळे देखील गर्भारपणी स्त्रीच्या शरीरामध्ये जे काही हार्मोनल इम्बॅलन्स झालेला असतो आणि त्यामुळे तिच्यामध्ये भावनिक चंचलता जी काही येते ती देखील दूर व्हायला मदत होत असते. त्याचबरोबर सर्व सांध्यांमध्ये, स्नायूंमध्ये लवचिकता वाढते, मानसिक ताण कमी होतो, भावनिक संतुलन चांगलं राहतं, झोपेचं प्रमाण योग्य राहतं आणि रोगप्रतिकारक शक्ती देखील वाढते. या सर्वाचा परिणाम बाळाची शारीरिक आणि मानसिक वाढ चांगल्या प्रकारे होण्यासाठी होतो. योगासनानंतर आपण मुद्रांचा विचार करूया. आपली जी हाताची बोटं आहेत ती 5 ही बोटं पंचतत्वांचं म्हणजेच पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश या पंचतत्वांचं प्रतिनिधी करतात आणि या तत्वांचा समतोल साधण्यासाठी व गर्भाच्या स्वास्थ्यासाठी हस्तमुद्रा परिणामकारक ठरतात. प्रेग्नन्सीमध्ये बऱ्याच वेळा थायरॉइड ग्रंथीच्या हार्मोन्सचा इम्बॅलन्स होतो. ब्रह्ममुद्रेच्या सरावाने तो निश्चित सुधारतो. सिंहमुद्रेने रक्तदाबाचे नियंत्रण होते. मुद्रांच्या नियमित सरावाने गर्भारपणी अंतःस्रावी ग्रंथींचं संतुलन साधण्यासाठी मदत होते व गर्भ आणि गर्भवती या दोघांचं देखील स्वास्थ्य अबाधित राखतं. प्राणायाम. प्राण म्हणजे चैतन्य. आपला श्वास हा या प्राणाच्या म्हणजे चैतन्य शक्तीवर अवलंबून असतो. प्रेग्नन्सीमध्ये पोटाचा आकार वाढल्यामुळे आपल्या श्वासपटलावर खूप सारा ताण येतो आणि त्यामुळे उथळ श्वसन होण्याची शक्यता असते. जेव्हा नियमितपणे प्राणायामाचा अभ्यास केला जातो, दीर्घ श्वसनाचा अभ्यास केला जातो, त्यामुळे आपोआपच शरीरात घेतल्या गेलेल्या हवेचे प्रमाण वाढते. नेहमी आपण साधारण 500 cc हवा घेत असतो.

पण जेव्हा आपण दीर्घ श्वसनाचा अभ्यास करतो तेव्हा 1500 ते 2000 सीसी पर्यंत हे हवेचं प्रमाण वाढतं. शरीरात गेलेल्या हवेचं प्रमाण वाढलं म्हणजे आपोआपच शरीरात ऑक्सिजनचं प्रमाण वाढणार आहे. शरीरात ऑक्सिजनचं प्रमाण वाढलं की आपल्या पेशींना बाळापर्यंत देखील ऑक्सिजन रिच ब्लड सप्लाय होणार आहे की ज्याचा उपयोग बाळाच्या सुयोग्य वाढीसाठी निश्चितच होतो. त्याचबरोबर हार्मोन्सच्या बदलांमुळे भावनांवर नियंत्रण ठेवता येत नसते अशा वेळी देखील प्राणायाम खूप उपयोगी पडतो. सकारात्मक विचारसरणी वाढीला लागून एक सक्षम माता बनण्यास आवश्यक अशी शारीरिक आणि मानसिक तयारी होते. तथापि प्राणायाम योग्य मार्गदर्शनाखाली शिकूनच करावा, कारण कुंभक बंध अशा प्रकारचे प्राणायाम गरोदरपणी करत नसतात किंवा भस्त्रिका कपालभाती यासारखे देखील प्राणायाम केले जात नाहीत. तर दीर्घश्वसन, अनुलोम विलोम, भ्रामरी, शीतली, सीतकारी यासारखे प्राणायाम योग्य मार्गदर्शनाखाली शिकून मगच करावेत. पुढचा मुद्दा आहे मंत्रयोग. मननात त्रायते इति मंत्रः. विशिष्ट ध्वनिलहरींचा पाण्यावर परिणाम होत असतो हे सायन्सनं देखील प्रूव्ह करून दिलेलं आहे. आपल्या शरीरामध्ये 70% पाणी असते आणि त्यामुळे मंत्रोच्चारणाचा आपल्या शरीरावर, गर्भावर खूप चांगला परिणाम होतो. ज्याप्रमाणे प्रतिजैविक बाह्य शरीरावर कार्य करतात त्याप्रमाणे आपल्या सूक्ष्म शरीरावर मंत्र विलक्षण प्रभावी ठरतात. संस्कृत मंत्रोच्चारण वाच्या शुद्धी देखील होते. यातलाच एक महत्वाचा मुद्दा म्हणजे प्रणवोच्चार किंवा प्रणव साधना. सगुण ब्रह्माचं एकाक्षरी बीज मंत्र म्हणजे ओंकार. ओंकार हा अ उ म अर्धबिंदू या 3.5 मात्रांनी बनलेला असतो आणि त्याचा उच्चारणानं आपल्या शरीरामध्ये अल्फा आणि थीटा वेव्ज निर्माण होत असतात की ज्या मनाची शांत आणि सजग अवस्था दर्शवतात. त्यामुळेच ओंकार ध्यान, प्रणव साधना याचा गर्भधारणेच्या कालावधीमध्ये अत्यंत चांगला परिणाम दिसून येतो. गर्भसंस्कारामध्ये योग साधनेचा जरी विचार केला असला तरी योग्य मार्गदर्शन ही खूप महत्वाची गोष्ट आहे. धन्यवाद.

0: अथ योगानुशासनम। मार्गदर्शिका डॉक्टर प्रणोती पिसे।
1: आजचा वनिता मंडळ हा कार्यक्रम आपल्याला कसा वाटला याचा अभिप्राय आम्हाला नक्की कळवा। पत्र व्यवहारासाठी आमचा पत्ता आहे आकाशवाणी सांगली केंद्र द्वारा केंद्र निदेशक कोल्हापूर रोड सांगली, पिन कोड क्रमांक 416 416, पोस्ट बॉक्स नंबर 88। आणि ईमेल करूनही आपण आपल्या सूचना आपले अभिप्राय आमच्यापर्यंत पोहोचवू शकता। त्यासाठी आमचा ईमेल आयडी आहे sanglikashwani@gmail.com। आकाशवाणीच्या सांगली केंद्राच्या कार्यक्रमांची माहिती आपल्याला फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर सुद्धा उपलब्ध आहे। ऐकत रहा आकाशवाणी, एकमेव माध्यम जे इतिहास वर्तमान आणि भविष्यातही।
0: आणि याबरोबरच आजचा वनिता मंडळ हा कार्यक्रम समाप्त करत आहोत। मला मधुरा पुजारीला आणि या कार्यक्रमाच्या सादरकर्त्या तेजा दुर्वे यांना निरोप द्या। नमस्कार। ही आकाशवाणीच्या सांगली केंद्राची निर्मिती होती।

0: इस गीत के साथ ही आज का सदाबहार नगमे कार्यक्रम अब समाप्त होता है।
1: मन चाहे गीत,
2: मन चाहे गीत।
3: मुंबई श्रद्धा वझे प्रादेशिक बातम्या देत आहे। ठळक बातम्या, टीईटीचा पेपर भिवंडीत फुटल्यानं उद्या होणारी परीक्षा रद्द, निष्पक्ष चौकशीची काँग्रेसची मागणी, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी सेशेल्सच्या 3 दिवसाच्या दौऱ्यासाठी रवाना, संपूर्ण जगाच्या अर्थव्यवस्थेचं सामर्थ्य सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग क्षेत्रावर अवलंबून असल्याचं उपराष्ट्रपती सीपी राधाकृष्णन यांचं प्रतिपादन, आणि टी20 मालिकेतल्या पहिल्या सामन्यात भारताचा आयर्लंडकडून 34 धावांनी पराभव। टीईटी अर्थात शिक्षक पात्रता परीक्षेचा पेपर फुटल्यानं उद्या होणारी परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे। परीक्षेची आगामी तारीख लवकरच वेबसाईटवर जाहीर केली जाईल असं महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेनं जाहीर केलं आहे। ठाणे जिल्ह्यात भिवंडीमधल्या काही व्यक्तींकडे टीईटीच्या प्रश्नपत्रिकेतले काही प्रश्न असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती। त्यानंतर पोलिसांनी आज पहाटे धाड टाकून चौकशी केली। या व्यक्तींकडे असलेल्या कागदपत्रांमध्ये आणि उद्या होणाऱ्या परीक्षेतले प्रश्न समान असल्याचं आढळून आलं। राज्य परीक्षा परिषदेच्या अधिकाऱ्यांनी याला दुजोरा दिल्यावर भिवंडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला। त्यानंतर उद्या होणारी परीक्षा पुढे ढकलत असल्याचं परीक्षा परिषदेनं जाहीर केलं। काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी या पेपर फुटीवरून सरकारवर टीका केली। या प्रकरणाची तात्काळ निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अन्यथा काँग्रेस रस्त्यावर उतरेल असा इशारा त्यांनी दिला। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज सकाळी सेशेल्सच्या 3 दिवसीय दौऱ्यांसाठी रवाना झाले। आपल्या या भेटीत प्रधानमंत्री मोदी सेशेल्सच्या राष्ट्रीय दिनाच्या सुवर्ण महोत्सवी सोहळ्याचे मुख्य अतिथी म्हणून सहभागी होणार आहेत। या दौऱ्यात प्रधानमंत्री मोदी सेशेल्सच्या राष्ट्रीय सभेला संबोधित करतील। असा बहुमान मिळणारे ते पहिले भारतीय प्रधानमंत्री असणार आहेत। या घडामोडींमधून दोन्ही देशांना जोडणारी भक्कम लोकशाही मूल्य आणि संसदीय परंपरेचं दर्शन घडतं असं प्रधानमंत्र्यांनी या दौऱ्यासाठी रवाना होण्यापूर्वी जारी केलेल्या निवेदनात म्हटलं आहे। दोन्ही देशांमधली मैत्री अधिक दृढ करण्यासाठी तसंच हिंद महासागर क्षेत्रातल्या लोकांची प्रगती आणि समृद्धीसाठी आपण सेशेल्सचे राष्ट्रपती डॉ पॅट्रिक हर्मिनी यांच्यासोबत चर्चा करायला उत्सुक आहोत असंही प्रधानमंत्र्यांनी या निवेदनात म्हटलं आहे। सेशेल्स हा भारतालगतच्या सागरी प्रदेशातला एक महत्वाचा शेजारी देश आहे। तसंच भारताचा महासागर हा उपक्रम आणि ग्लोबल साऊथ अंतर्गतच्या देशांप्रती असलेल्या वचनबद्धतेतला तो एक महत्वाचा भागीदार देश आहे असंही प्रधानमंत्र्यांनी म्हटलं आहे। या दौऱ्यात प्रधानमंत्री सेशेल्समधल्या भारतीय समुदायाशी देखील संवाद साधतील। आपल्या या दौऱ्यामुळे दोन्ही देशांमधले द्विपक्षीय संबंध आणखी दृढ होतील, हिंद महासागर क्षेत्रातल्या सागरी सहकार्याचा विस्तार होईल, तसंच सुरक्षित, शांततापूर्ण आणि समृद्ध क्षेत्रासाठीच्या परस्पर सामायिक संकल्पाला पुढची दिशा देण्यात मदत होईल असा विश्वासही प्रधानमंत्र्यांनी व्यक्त केला। दरम्यान संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत भारताला स्थायी सदस्यत्व मिळावं या भारताच्या मागणीला सेशेल्सनं पाठिंबा दर्शवला आहे। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या सेशेल्स दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर सेशेल्सचे परराष्ट्रमंत्री बॅरी फॉरे यांनी ही घोषणा केली। संपूर्ण जगाच्या अर्थव्यवस्थेचं सामर्थ्य एमएसएमई अर्थात सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगाच्या योगदानावर अवलंबून आहे असं मत उपराष्ट्रपती सीपी राधाकृष्णन यांनी व्यक्त केलं। एमएसएमई दिनानिमित्त नवी दिल्लीत आयोजित एका कार्यक्रमात ते बोलत होते। एमएसएमई क्षेत्र देशातल्या नवउद्योजकांच्या पहिल्या पिढीच्या धाडसाचं प्रतिनिधित्व करत असल्याचं त्यांनी सांगितलं। हे क्षेत्र उत्पादनांची उच्च गुणवत्ता बाळगत देशात एकूण निर्यातीत सुमारे 50% योगदान देतं असंही ते म्हणाले। उत्पादन आणि गुणवत्ता वाढवण्यासाठी नवउद्योजकांनी नव्या तंत्रज्ञानाचा अवलंब करावा असं आवाहन त्यांनी केलं।

0: नवी दिल्ली इथं येत्या 29 जूनला केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण परिषदेचं 16वं अधिवेशन होत असून केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री JP नड्डा अधिवेशनाचं अध्यक्षपद भूषवणार आहेत. विविध राज्य केंद्रशासित प्रदेशांचे आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री, संसद सदस्य तसंच केंद्र आणि राज्य सरकारचे वरिष्ठ अधिकारी या अधिवेशनात सहभागी होणार आहेत. इस्रायल गाझामध्ये करत असलेल्या नरसंहाराच्या मुद्द्यावर केंद्र सरकारचं मौन निषेधार्ह असून सरकारची ही भूमिका राष्ट्रीय हिताच्या दृष्टिकोनातून न पटणारी असल्याचं काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी यांनी म्हटलं आहे. भारतानं पॅलेस्टाईन, इराण आणि संपूर्ण मध्यपूर्वेतल्या आपल्या ऐतिहासिक मित्रदेशांपासून अंतर राखलं आहे. यासोबतच जागतिक पातळीवरच्या जनमतापासूनही स्वतःला वेगळं ठेवलं आहे. त्यामुळे पाकिस्तानला मध्यस्थ म्हणून दावा करण्याची संधी मिळाली असा आरोपही त्यांनी केला आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या आकाशवाणीवरून मन की बातच्या 135व्या भागातून देशवासियांशी संवाद साधणार आहेत. आकाशवाणी, दूरदर्शनच्या सर्व वाहिन्या, युट्यूब वाहिन्या तसंच न्यूज ऑन AIR ऍपवरून मन की बात ऐकता येणार आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणीच्या मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. भारत आणि आयर्लंड यांच्यातल्या T20 मालिकेतल्या पहिल्या सामन्यात भारताला आयर्लंडनं 34 धावांनी पराभूत केलं. बेलफास्ट इथं काल झालेल्या या सामन्यात भारतानं नाणेफेक जिंकून पहिली गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारतानं 8व्या षटकात केवळ 51 धावात आयर्लंडचे 4 गडीही बाद केले. मात्र त्यानंतर लॉर्कन आणि गॅरेथ यांनी केलेल्या फटकेबाजीमुळे आयर्लंडला निर्धारित 20 षटकात 9 बाद 182 धावा करता आल्या. आयर्लंडच्या वतीनं लॉर्कन यानं सर्वाधिक 50 तर गॅरेथनं 49 धावा केल्या. भारताच्या वतीनं हर्षित राणा यानं आयर्लंडचे 3 गडी बाद केले. विजयासाठी 182 धावांचा पाठलाग करताना भारताचे फलंदाज ठराविक अंतरानं बाद होत गेले. सलामवीर अभिषेक शर्मा वगळता कोणत्याही फलंदाज खेळपट्टीवर टिकू शकला नाही आणि भारताचा संपूर्ण संघ 18 षटकं आणि 5 चेंडूत केवळ 148 धावा करून माघारी परतला. अभिषेकनं सर्वाधिक 49 धावा केल्या तर आयर्लंडच्या मॅथ्यू हॅम्प्रेयस आणि मॅथ्यू होलार्ड यांनी भारताचे प्रत्येकी 3 गडी बाद केले. आता मालिकेतला दुसरा आणि अखेरचा सामना उद्या होणार आहे. भारतीय प्रमाणवेळेनुसार हा सामना 6 वाजता सुरू होईल. गुजरातमधल्या 14 शहरांमध्ये भारत टॅक्सी या सहकार तत्वावर आधारित टॅक्सी सेवेचा प्रारंभ गांधीनगर इथं आज केंद्रीय सहकार आणि गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत झाला. येत्या 2 वर्षात भारत टॅक्सी सेवेचा विस्तार देशभरातल्या 500 शहरांमध्ये केला जाईल अशी घोषणा अमित शहा यांनी यावेळी केली. भारत टॅक्सी हे सहकार क्षेत्रातलं परिवर्तनकारी पाऊल आहे असं ते म्हणाले. चालकापर्यंत थेट लाभ पोचवण्यावर या मॉडेलचा भर असेल. चालकाचं शोषण थांबवणं हे याचं उद्दिष्ट असल्याचं शहा यांनी सांगितलं.
1: भारत टैक्सी बनने का सबसे पहला कारण है कि हमारे सारथियों का और हमारे ग्राहकों का किसी का भी शोषण न हो, ये सबसे पहला कारण है. दूसरा, सारथी का सम्मान हो. वो ऐप पर रजिस्ट्रेशन के लिए मोहताज नहीं है. आज मैं गर्व से कहता हूं, भारत टैक्सी के साथ जुड़े हुए 7 लाख सारथी भारत टैक्सी के मालिक है.
0: यावेळी भारत टॅक्सीने गुजरात मेट्रो रेल कॉर्पोरेशन, अहमदाबाद महानगरपालिका, गुजरात राज्य सहकारी बँक, राज्य वाहतूक पोलीस यांच्याशी सामंजस्य करार केले. येत्या आठवड्यात राज्यभरात सर्वत्र कमी अधिक प्रमाणात पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे. कोकणात 30 जूनपर्यंत पावसाचा जोर असेल आणि किनारपट्टीवर सोसाट्याचे वारे वाहतील असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. विदर्भातही बऱ्याच ठिकाणी पाऊस पडण्याचा अंदाज आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. TET चा पेपर भिवंडीत फुटल्यानं उद्या होणारी परीक्षा रद्द. निष्पक्ष चौकशीची काँग्रेसची मागणी. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी सेशेल्सच्या 3 दिवसाच्या दौऱ्यासाठी रवाना. संपूर्ण जगाच्या अर्थव्यवस्थेचं सामर्थ्य सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग क्षेत्रावर अवलंबून.

0: असल्याचं उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन यांचं प्रतिपादन. आणि टी ट्वेंटी मालिकेतल्या पहिल्या सामन्यात भारताचा आयर्लंडकडून 34 धावांनी पराभव. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.
1: प्रसार भारतीच्या वेब्स ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन

श्रोते हो, आताच आपण नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात मालती कृष्णमोहन यांचं वीणावादन ऐकलं. त्यांना मृदंगमवर साथ दिली होती AL नाथ यांनी. प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲपसहित 558 किलोहर्ट्झवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. संध्याकाळचे 5:30 झाली आहेत. आता ऐकणार आहोत युवकांसाठीचा कार्यक्रम युववाणी.

हाय हॅलो आणि नमस्कार. सांगली आकाशवाणी निर्मित युवा बीट्स या कार्यक्रमात मी मयुरेश बडवे तुमच्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. तर आजच्या युवा बीट्स मध्ये आपण ऐकणार आहोत दोन जनरेशन्स मधला संवाद. एक अपडेटेड आणि पॅशन ओरिएंटेड वर्क मेथड फॉलो करणारी आणि एक ट्रेडिशनल वर्क मेथड फॉलो करणारी. आता यात नक्की फ्रीलान्सिंग बरोबर

किंवा फिक्स्ड इन्कम देणारा जॉब बरोबर हे आपण ऐकून घेऊयाच, पण त्याआधी तुमची एनर्जी बूस्ट करायला आणि तुम्हाला मोटिवेट करायला ऐकूयात 2018 मध्ये आलेल्या संजू या चित्रपटातील हे सुंदर असं गाणं.

0: सुखविंदर सिंग यांच्या आवाजातील हे गाणं आपल्याला प्रत्येक परिस्थितीशी लढा द्यायला शिकवतं. यानंतर ऐकूयात पॅशन आणि पेचेक या दोन गोष्टींमधला इंटरेस्टिंग असा संवाद.
1: आई, अग आई झोपली आहेस का?
2: ताई, आई मावशीकडे गेली संध्याकाळी, उद्या सकाळी येणार आहे, विसरलीस का?
1: अरे देवा, होती बोलली होती रे मला, मीच विसरले. ए बर जा पाणी घेऊन ये माझ्यासाठी.
2: ए पाणी बिणी काय आणणार नाही, मला किती कामं पडली आहेत आणि फार लांब आहे का आपलं किचन, जा घेऊन ये जा.
1: ए काय कामं करतोयस रे, लॅपटॉप वर गेमच खेळत बसलास ना.
2: अगं गेम कुठं खेळतोय, काम करतोय, क्लायंटला उद्या व्हिडिओ द्यायचा
1: आहे. ते सोड, तू जेवलास का आणि काय बनवलंस?
2: नाही ना ग, मला वेळच नाही मिळाला. पण तू येताना काय आणलं नाहीस?
1: रोहन रात्री 11:30 आम्ही कॅब मधून येताना जेवण घेऊन येऊ असं वाटतं तुला?
2: हो, आई नाही म्हणल्यावर जेवणाचं कोण, तूच बघ ना.
1: मी रात्री थकून भागून घरी येते आणि तू मला विचारतोस जेवायला आणलं नाहीस म्हणून. अरे दिवसभर घरीच होतास ना, तूच मागवायचंस काहीतरी.
2: अगं पण मी काही रिकामा नव्हतो, माझही काम सुरू होत.
1: कसलं काम रे, लॅपटॉप घेऊन बसलास सकाळपासून, मी जाताना घेतला होतास अजून हातात आहे तुझ्या.
2: अगं मी काय दिवसभर लॅपटॉप नाही घेऊन बसलो, आणि जेवढा वेळ बसलोय ना तेवढा वेळ कामच केलंय, आता पण तेच करतोय.
1: अंधारात स्क्रीनवर डोळे फाडून काय काम करतोस एवढा वेळ?
2: अगं तो ट्रॅव्हल ब्लॉगर नाही का,

0: व्हिडिओ एडिट करतोय, मला बघून सांग कसं वाटतं.
1: तुझं हे फ्रीलान्सिंगचं नाटक कधी संपणार आहे? मला वाटलं तू अभ्यासात बिझी असशील म्हणून जेवला नसशील.
0: अगं नाटक नाहीये ते, पॅशन आहे माझं. मला यातून पैसे मिळतात ना. कालच एका मुंबईच्या क्लायंटने ऍडव्हान्स दिलाय मला, आणि तू सारखं काय माझ्या कामावर टोमणे मारत असतेस?
1: कारण मला वास्तवाची जाणीव आहे रोहन. टीवायला आलास ना तू, पुढच्या आठवड्यात मिड सेम आहे तुझी. किती अभ्यास झाला तुझा? का नुसतं व्हिडिओ एडिटिंग आणि रील्स एडिटवर आयुष्य घालवणारच?
0: अभ्यास पण होईल ना माझा, पण एक करिअर आहे माझं, मला याच फील्डमध्ये पुढे जायचंय.
1: करिअर वगैरे काय रे रोहन, आवड म्हणून ठीक आहे ना, पण यात स्टेबिलिटी कुठं आहे? आज तुला एखादा व्हिडिओ एडिट करायला मिळाला, उद्या नाही मिळाला.
0: नाही कसा मिळणार, माझं काम चांगलं आहे त्यामुळे लोक येतात परत.
1: आत्ता येतात, पण पुढे काय? तुला माहिती आहे ना AI आलंय.
0: हा मग, AI फक्त एक टूल आहे, ते स्वतःहून नवीन काही बनवत नाही ना.
1: अरे पण जे काम तू 4 तासात करतोस ते AI 4 मिनिटात करतं.
0: अगं या सगळ्या रिस्क माहिती आहेत मला, म्हणून तर मी नुसतं एडिटिंगवर थांबलेलो नाहीये. मी स्वतःला अपग्रेड करतोय, मी 3D मॉडेलिंग पण शिकतोय, म्हणजे पुढे जाऊन गेम डेव्हलपमेंट मध्ये मला मॉडेल्स कमिशन करता येतील ना.
1: तुला माहितीये ना त्यासाठी किती वेळ लागतो?
0: वेळ लागतो म्हणूनच रात्री जागतोय ना. आणि जे डोकं मी चालवतो ते AI नाही चालवू शकत.
1: अरे पण ह्या फील्ड डोक्यावर नाही चालत, एफिशियन्सीवर चालतात. मी आज IT मध्ये 9 ते 5 काम करते, त्याने मला महिन्याच्या 1 तारखेला पगार मिळतोय. रोहन फायनान्शियल फ्रीडम आहे मला. तुझं काय, उद्या आपल्या घरावर काही अडचण आली तर तुझं हे पॅशन आपल्याला तारणार आहे का?
0: फायनान्शियल फ्रीडम? ताई तू स्वतःकडे पाहिलेस? 28 वय आहे तुझं, पण 35 ची दिसायला लागलीस. रोज डोकेदुखीच्या गोळ्या खातेस तू. वीकेंडला तुझा बॉस तुला कॉल करून काम करायला लावतो. तुझ्या त्या फिक्स्ड मंथली इन्कमसाठी ना तुझी मेंटल हेल्थ आणि तुझं फ्रीडम सगळं विकलंयस तू. हे बघ, फक्त मंथली पगार मिळतो म्हणून मी तुझ्यासारखा झोंबी बनू शकत नाही. मला माझं काम एन्जॉय करायचं.
1: हा पगार नसताना तर हे लॅपटॉप, Wi-Fi कनेक्शन हे सगळं तुला मिळालं नसतं रोहन.
0: माहितीये मला, दरवेळेस ऐकवण्याची गरज नाहीये ताई. हे Wi-Fi, हे लॅपटॉप सगळं तुझ्या पैशावर चालतंय हे मी विसरलेलो नाहीये.
1: मी तुला ऐकवत नाही रे रोहन, पण वास्तवाची जाणीव करून देते. तू कधी विचार केलास की मी माझा जॉब सोडून तुझ्यासारखं घरी का नाही बसत?
0: कारण तुला ती फिक्स पगाराची सवय लागली.
1: सवय नाही, ती गरज आहे. आज जर मी जॉब सोडला तर उद्या या घराचा खर्च कोण चालवणार? तुझे ते कधीतरी येणारे क्लायंट्स की तुझी ती पॅशन? तुला वाटतं मी रोज ऑफिसला एन्जॉय करायला जाते? मलाही कंटाळा येतो रोहन डेली रुटीनचा, पण मला घरातल्या जबाबदाऱ्या दिसतात.
0: आणि तुला असं वाटतं की मला त्या जबाबदाऱ्या दिसत नाही. ताई मी काय डोळ्यावर पट्टी बांधून नाही बसलोय. मला माहितीये तू आपल्या घरासाठी खूप करतेस, म्हणूनच मी माझ्या या फ्रीलान्सिंग मध्ये जीव तोडून काम करतोय ना. तुला असं वाटतं की मी रात्रभर टाइमपास करतो. अगं पण मी नवीन स्किल शिकतोय, स्वतःचा पोर्टफोलिओ तयार करतोय, जेणेकरून 2 वर्षांनी मला कोणापुढे हात पसरावे लागणार नाहीत आणि तुझ्यावर डिपेंडही राहायला लागणार नाही.
1: अरे पण हे 2 वर्षानंतरचं प्लॅनिंग झालं, आजचं काय? आजच्या तारखेला तुझ्याकडे किती सिक्युरिटी आहे? अचानक काही अडचण आली तर काय करणारेस तू? रोहन तुला हर्ट्झबर्गची थेअरी माहितीये, पैसा हा आनंद देईलच असं नाही, पण पैसा नसला ना की दुःख आणि तणाव नक्की येतो.
0: अगं पण प्रत्येक गोष्टीची सिक्युरिटी पहिल्या दिवशी नसते ना ताई. तू जेव्हा जॉबला लागलीस तेव्हा पहिल्याच दिवशी तुला सगळं सेट मिळालं होतं का? नाही ना. तसाच हा माझा स्ट्रगलिंग फेज आहे, पण यात माझा स्वतःचा कंट्रोल आहे.
1: कंट्रोल? कसला कंट्रोल रोहन? क्लायंट्सने पैसे वेळेवर दिले नाही तर तू काय करशील रे?
0: अगं ही रिस्क माहिती आहे ना मला, पण ती मी ठरवून घेतलेली कॅल्क्युलेटेड रिस्क आहे. मी आता जो वेळ इन्व्हेस्ट करतोय ना तो माझ्या स्वतःच्या भविष्यासाठी करतोय, कोणाच्या दुसऱ्याच्या कंपनीचे टार्गेट पूर्ण करायला नाही. मला तुझ्या कष्टाची पूर्ण जाणीव आहे आणि मी लवकरात लवकर स्वतःचा कर्ज स्वतः उचलायला सुरुवात करेन, पण त्यासाठी तू माझ्या कामाला नाटक किंवा टाइमपास म्हणावं असं मला वाटत नाही. माझं स्वप्न आहे हे, मला माझी कला दाखवता येते यातून.
1: अरे पण बेसिक गरजा भागत नसतील तर माणसाला कलेच्या स्वप्नांचा काय उपयोग आहे?
0: अगं पण सेल्फ डिटर्मिनेशन काही असतं का? नाही, माणसाला स्वतःच्या मर्जीने समाधानाने काम करता यायला हवं. तुझ्या कॉर्पोरेट दुनियेत लोक फक्त क्वायट क्विटिंग करतात, म्हणजे काय माहितीये, काम आवडत नाही पण पगार मिळतो म्हणून फक्त डेस्कवर जाऊन बसायचं आणि गरज आहे तितकंच काम करायचं.
1: अरे पण त्यात चुकीचं काय? आम्हाला तेवढ्याच कामाचे पैसे मिळतात आणि आम्ही तेवढंच करतो.
0: अगं पण पर्सनल आणि प्रोफेशनल ग्रोथचं काय? ती काहीच होत नाही ना. मला तसं नाही जगायचं. मला रात्री झोपताना वाटलं पाहिजे की मी आज काहीतरी क्रिएटिव्ह आणि भारी केलंय.
1: ठीक आहे, तुला जे करायचं आहे ना ते तू कर.
0: अगं ताई चिडू नको ग. आणि बघ, याच वयात असं स्वातंत्र्य आहे ना मला हे सगळं करायचं.

0: ठीक आहे ना रे, पण जेव्हा तुझे स्वातंत्र्य तुला ताटात जेवण आणून देणार नाही ना, तेव्हा माझ्याकडे येऊ नको.
1: ए तेव्हाच तेव्हा बघू ग, जा. गुड मॉर्निंग ताई.
0: गुड मॉर्निंग.
1: आज ऑफिसला नाही जायचं?
0: जायचंय ना, पण थोडं लेट जाईन आज. डोकं दुखत रे रात्रभर. मी कॉल केला ऑफिसमध्ये आणि सांगून टाकलंय त्यांना.
1: मग तुझा बॉस काही बोलला नाही?
0: फोनवर कुठला बोलतोय, गेल्यावर बोलणार. अरे लेट जाण्यापेक्षा न गेलेलं बरं वाटतं आजकाल.
1: बरं थांब, गोळी देतो तुला आणि ते मलम पण लावून देतो, थांब.
0: ऐक ना रोहन, तुझ्याशी बोलायचं आहे थोडं. कालच्यासाठी खरंच सॉरी. अरे अरे मला इतकं चिडायचं नव्हतं तुझ्यावर, पण ऑफिसचा खूप ताण आहे आणि सगळा तुझ्यावर निघाला.
1: अप इट्स ओके ताई, माझंही चुकलं. म्हणजे मी तुला झोंबी म्हणायला नको होतं, आय एम व्हेरी सॉरी. पण काल तू जे बोललीस ना सिक्युरिटी बद्दल, ते मी रात्रभर विचार करत होतो. मला भीती वाटते ग कधी कधी. काल मी तुला मोठ्याने सांगून गेलो की मला मुंबईच्या क्लायंट्सने ऍडव्हान्स दिलाय, पण खरं सांगायचं तर मागच्या महिन्यातली दोन कामांची पेमेंट अजून थकली आहेत. क्लायंट फोन पण उचलत नाही.
0: मी हेच सांगत होते तुला काल, हीच आहे ती इन्स्टॅबिलिटी.
1: आणि नुसता पैशांचा प्रश्न नाहीये, कधी कधी खूप वेगळेच त्रास होतात.
0: कसला त्रास? तुला तुझं काम आवडतं ना?
1: आवडतं, पण सलग 12-12 तास स्क्रीन कडे बघून डोकं सुन्न होतं.
0: अरे मग ब्रेक घ्यायचाच ना रोहन, कोणी जबरदस्ती केली आहे?
1: अगं डेडलाईन्स असतात ताई, आणि सर्वात वाईट म्हणजे जेव्हा क्रिएटिव्ह ब्लॉक येतो तेव्हा वाटतं. डोकं पूर्ण ब्लॉक होतं, काहीच नवीन सुचत नाही, पण काम तर द्यावं लागणार ना.
0: मग काय करतोस तू?
1: काय करणार, तसाच बसून राहतो स्क्रीन समोर. मग माझी पॅशन सुद्धा एखाद्या ओझ्यासारखी वाटायला लागती, आणि माझ्या आवडीची गोष्ट करायला सुद्धा नको नको होत. जॉब केलेला बरा असं वाटायला लागत.
0: रोहन हाच प्रॉब्लेम आहे. हे बघ, जेव्हा तुझ्या खात्यात पैसे नसतात तेव्हा तुझं पॅशन, तुझी क्रिएटिव्हिटी सगळी ब्लॉक होते. अरे रिकाम्या खिशाने नाही बघतायत स्वप्न.
1: खर तर तू काल ते फिक्स्ड इन्कमचं बोललीस ना, ते पटलं मला. म्हणजे तुझंच बघ ना, तुझे SIP सुरू आहेत, शेअर्सचा पोर्टफोलिओ छान ग्रो करतोय, बँक बॅलन्स पण मस्त आहे. मला पण तुझ्यासारखा काहीतरी बॅकअप प्लॅन तयार करायचा.
0: अरे वा, मग काय विचार केलास रोहन?
1: म्हणजे हे फ्रीलान्सिंगचे पैसे आहेत ना, त्यातून एखादी मंथली SIP सुरू करणार आहे मी.
0: अरे पण त्यासाठी सुद्धा फिक्स्ड इन्कम लागतो. महिन्याला तुझ्या अकाउंटमधून आपोआप पैसे कट होतात. बॅलन्स इश्यू झाला की पेनल्टीज लागतात. पण तू इन्व्हेस्टमेंटचा सिक्युरिटीचा विचार करतोस ना, हे ऐकूनच मला समाधान वाटतं.
1: ताई तू आहेस ना सिक्युअर, मल्टिपल इन्व्हेस्टमेंट्स आहेत तुझ्या, मग तरी तू का इतकी टेन्स असतेस?
0: कारण माझं बँक अकाउंट जरी भरलं असलं ना तरी माझं समाधान होत नाही रे. मला अजूनही आठवतंय, मी जेव्हा कॉलेजमध्ये होते ना तेव्हा मला इव्हेंट्स मॅनेज करायला, सोशलाइज करायला खूप आवडायचं. आता मी फक्त त्या कोडिंगच्या चुका काढतीये, क्लायंटच्या शिव्या खातीये. अरे या पेचेकने मला सिक्युरिटी दिलीये, पण माझी स्वतःची ओळख खरंच पुसून टाकलीय. आजकाल असं वाटतं की मी फक्त बिलं भरण्यासाठी जन्म घेतलाय.
1: अगं ताई असं का बोलतीयस?
0: अरे नाहीतर काय, परवा पण आई रूम मध्ये आली, म्हणाली लाईटचं बिल भरायचं आणि निघून गेली. माझं पण काम सुरू होतं तेव्हा, म्हणून पण असेल कदाचित. अरे पण मला वाईट वाटलं रे. आणि ही एकच गोष्ट नाहीये, ऑफिसमध्ये 2 मिनिटं गप्पा मारत बसलं ना की लगेच बॉस येतो, एफिशियन्सीवर लेक्चर देतो. नुसती ती लॅपटॉप स्क्रीन बघत बसावं लागतं, बाकी काहीच करता येत नाही. का तर मंथ एंडला बँक बॅलन्स वाढेल म्हणून.
1: ताई खरं सांगायचं तर आईला तुझ्या पैशांची नाही, तुझी काळजी वाटते. रोज रोज तुला डोकेदुखीच्या गोळ्या घेताना बघून ना खूप वाईट वाटतं तिला.
0: आणि रोहन हे सेम तिचं तुझ्या बाबतीत पण होतं. तू दिवसभर घरात लॅपटॉप घेऊन बसलेला असतोस. अरे मला कळतंय की तू काम करतोस, पण आईला आणि बाहेरच्या लोकांना कसं कळणार आहे? ते म्हणतात यांचा मुलगा काहीच करत नाही, घरात बसून खातोय नुसता.
1: अगं पण ताई हे लोक मला उद्या खायला घालणार आहेत का, मग त्यांचा विचार का करतेस तू?
0: अरे खायला देणार नसले तरी बोलायचं पण थांबत नाहीत ना. आईला किती वेळ ऐकून घ्यावं लागतं माहितीये तुला? तू काय करतोस हे त्यांना दिसतच नाहीये.
1: अगं पण माझं काम त्यांना दिसत नाही, म्हणून मी कमवलेल्या पैशांची किंमत नाहीये का?
0: किंमत आहे पण स्टेटस नाहीये. हे बघ रोहन, स्टेटस ही खूप महत्वाची गोष्ट आहे, अशातला काही भाग नाहीये. पण मुलगा जर बॅग घेऊन बाहेर जाताना दिसला तर लोकांनाही वाटतं काहीतरी करतोय, आयुष्यभर सिक्युअर आहे.
1: अगं पण ताई लोकांसाठी

0: ते माझं पॅशन नाही ना सोडू शकत.
1: तसं नाहीये
0: ताई, म्हणजे हे बघ, आपण दोघं एका अर्थी दोन वेगळ्या पण चुकीच्या टोकांवर उभे होत ना. मी फक्त पॅशनच्या मागे धावतोय आणि तू फक्त पेचेकच्या मागे. पण जर आपण या दोन्ही गोष्टी एकत्र केल्या तर?
1: म्हणजे काय?
0: म्हणजे बघ, मी माझं BSc शिक्षण आधी पूर्ण करतो, त्यानंतर मी एखाद्या चांगल्या कंपनीत बेसिक लेवलचा का होईना पण जॉब शोधेन, ज्यामुळे मला एक बेसलाईन इन्कम मिळेल, महिन्याला फिक्स पगार आला की मला पैशांची चिंता राहणार नाही, आणि त्यानंतर संध्याकाळी किंवा वीकेंडला मी माझं व्हिडिओ एडिटिंगचं काम साईड हसल म्हणून करेन.
1: हा, हे अगदी प्रॅक्टिकल बोललायस. म्हणजे तुझी नोकरी तुला फायनान्शियल स्टेबिलिटी देईल आणि तुझं फ्रीलान्सिंग तुला सॅटिस्फॅक्शन देईल. आणि समजा पुढे जाऊन तुझं व्हिडिओ एडिटिंगचं काम खूप वाढलं तर तू नोकरी सोडून पूर्ण वेळच करशील.
0: हा, म्हणजे मी कॅप्टन अमेरिका आणि पगार ही माझी ढाल असेल, पण माझं फ्रीलान्सिंग म्हणजे थॉरचा हातोडा.
1: हा, मोठा आला एव्हेंजर. पण तुला माझा पॉइंट कळला ना, हे आताच खूप भारी वाटतं.
0: ताई माझं ठीक आहे, पण तुझं काय?
1: माझं काय?
0: अगं, तू तर नोकरी सोडू शकत नाहीस ना पॅशनसाठी.
1: नाही, पण मला एक सुवर्ण मध्य काढावं लागेल, काहीतरी वेगळं करायला हवं.
0: तू जॉब क्राफ्टिंग का ट्राय करत नाहीस?
1: जॉब क्राफ्टिंग हा काय प्रकार आहे?
0: म्हणजे बघ, मी एका पॉडकास्ट मध्ये ऐकलं होतं, जॉब क्राफ्टिंग म्हणजे आहे त्या नोकरीतच आपल्या आवडीची गोष्ट शोधायची किंवा निर्माण करायची.
1: अरे, पण मला तुझ्यासारखी स्पेसिफिक कला नाही आहेत.
0: अगं, सोशलायझिंग पण एक कलाच आहे, सगळ्यांना नाही जमत ते.
1: अरे, पण त्याचा मला कुठे उपयोग होणार आहे?
0: म्हणजे बघ, तुला लोकांशी बोलायला, मॅनेजमेंट करायला, सोशल वर्क करायला आवडतं ना, मग तू तुझ्या कंपनीच्या HR शी का बोलत नाहीस? कंपनीची CSR कमिटी जॉईन कर.
1: CSR कमिटी? ती काय करते?
0: अगं, याच CSR कमिटी मधून कंपनी सोशल वर्क करतात, त्यात तू पार्टिसिपेट कर ना. तुझं IT काम करत करत सेम प्रिमायसेस मध्ये तू तुझं पॅशन फॉलो करू शकतेस.
1: सोशल वर्क? अरे रोहन, मला माझा रेग्युलर जॉब करायला वेळ मिळत नाही, त्यात एक्स्ट्रा काम कुठून करू? वीकेंडला पण बॉसची कामं असतात, आणि हे एक्स्ट्रा काही केलं ना तर उरलेला श्वास पण कोंडेल माझा.
0: अगं ताई, पण आठव ना, तू कॉलेजमध्ये असताना काय काय करायचीस. तू एकाच वेळेस कॉलेजचं मॅगझिन सांभाळायचीस, ड्रामा क्लबचे इव्हेंट मॅनेज करायचीस, आणि तरीही तुला वेळ मिळायचा अभ्यास करायला. तेव्हा नव्हती की तुझी चिडचिड होत?
1: ते वेगळं होतं रे, तेव्हा मी कधीच थकत पण नव्हते. रात्री उशिरापर्यंत आम्ही डेकोरेशन करायचो, तरी दुसऱ्या दिवशी सकाळी लेक्चरला फ्रेश असायचो.
0: एक्झॅक्टली, कारण ती तुझी पॅशन होती. ऊर्जा आहे तुझ्याकडे ताई, ती संपलेली नाहीये, फक्त ती चुकीच्या जागी, म्हणजे फक्त कोडिंगच्या चुका शोधण्यात खर्च होतीये. CSR कमिटीमध्ये तुला पुन्हा तेच इव्हेंट ऑर्गनाईज करता येतील, लोकांशी कनेक्ट होता येईल, तुझा तो कॉलेजवाला नेहाचा स्पार्क परत येईल, आणि त्यासाठी तुला जॉबही सोडावा लागणार नाही.
1: अरे, म्हणजे मला जॉबही बदलावा लागणार नाही, माझा पगारही सेक्युअर राहील आणि मला कामात नवीन पर्पज पण मिळेल. रोहन, दिस इज अ ब्रिलियंट आयडिया. मी एक काम करते, मी सोमवारी ऑफिसला गेल्या गेल्या आधी HR मेल टाकते.
0: बघ, पॅशन आणि पेचेक हे शत्रू नाही आहेत, ती एकाच गाडीची दोन चाक आहेत. पैशांशिवाय पॅशन टिकत नाही, आणि पॅशनशिवाय पैसे कमवण्यात मजा नाही. आपल्याला फक्त बॅलन्स साधायचा आहे.
1: पटलं बाबा तुझं म्हणणं. काल रात्री मी ज्या भावाला मूर्ख समजत होते, तो रातोरात एवढा समजूतदार कसा झाला?
0: टॅलेंट आहे गं ताई.
1: हे टॅलेंट अभ्यासात वापर रे जरा, मिडसेम क्लिअर करशील.
0: हा, मिडसेम वरनं आठवलं, आता एक डील करूया.
1: कुठली डील?
0: हे बघ, मी आजपासून माझ्या मिडसेमचा सिरियसली अभ्यास करणार, नो एक्सक्यूज. पण तू?
1: मी काय?
0: तू या वीकेंडला लॅपटॉप बंद करून माझ्यासोबत नवीन आलेलं नाटक बघायला यायचं, आणि मग त्यानंतर आपण मस्त बाहेर जेवायला जायचं तुझ्या पेचेक मधून.
1: नाही नाही नाही, तुझं पॅशन जे तुला पैसे आणून देत आहे ना, त्यातून केलेलं जेवण जास्त टेस्टी लागेल असं वाटतंय मला.
0: ताई, तूच आत्ता म्हणालीस ना, फायनान्शियल फ्रीडम असायला पाहिजे. मग तुझ्याकडे बिल भरण्याचा फायनान्स आहे, आणि माझ्याकडे मस्त काहीतरी ऑर्डर करायचं फ्रीडम. विन विन सिच्युएशन आहे दोघांसाठी.
1: डन, डील पक्की. पण थांब, माझी पण एक अट आहे.
0: आता कसली अट? अगं, मी अभ्यासाला तयार झालो ना.
1: फक्त अभ्यास नाही रोहन, मला तुझ्या आणि माझ्या दोघांच्याही वर्क लाईफ बॅलन्स बद्दल एक रूल ऍड करायचा. तू आजपासून रात्री 11:30 नंतर लॅपटॉपला हात लावणार नाहीयेस. तुझं ते पॅशन असो किंवा फ्रीलान्सिंग, रात्रीची झोप नीटच असायला हवी रोहन. ओके?
0: अगं पण ताई, रात्रीच तर शांतता असते, क्रिएटिव्ह कामं तेव्हाच होतात ग.
1: काहीही नाही, तू रात्री जागतोस ना म्हणून इतके डार्क सर्कल्स आलेत डोळ्यात.

0: साडेअकरा म्हणजे साडेअकरा, शट डाऊन.
1: बर बर ठीक आहे, मला तुझी अट मान्य, पण मग माझी एक क्रॉस अट आहे.
0: बोल काय.
1: रविवारी आणि सुट्टीच्या दिवशी तू तुझा तो ऑफिसचा फोन डू नॉट डिस्टर्ब वर टाकायचा. विकेंडलाही तुझा बॉस तुला कॉल करून काम करायला लावतो आणि तू निमूटपणे करतेस, हे चालणार नाही. विकेंड तुझा स्वतःचा आहे, बॉसचा नाही.
0: अरे पण काही इमर्जन्सी आली तर काय करणार?
1: ऑफिसमध्ये आग लागली तरच ती इमर्जन्सी समजायची. बाकी सगळं सोमवारच्या सकाळपर्यंत थांबू शकतं. जर मी माझी रात्रीची शिफ्ट बंद करतोय तर तुला तुझी विकेंड शिफ्ट बंद करावीच लागेल, मान्य का?
0: बापरे, माझा लहान भाऊ मॅनेजमेंटचा धडे देतोय मला आता. ठीक आहे बाबा, डन. रविवारी लॅपटॉप बंद आणि ऑफिस फोन सायलेंट. चल आता चहा संपव आणि लगेच अभ्यासाला लाग. ओके.
1: येस बॉस.
2: मेहरबानो.

सांगली आकाशवाणी निर्मित युवा बीट्स या कार्यक्रमात आज आपण ऐकलं पॅशन आणि पेचेक यावरील संवाद, ज्याने आपल्याला समजलं की पॅशन आणि पेचेक ही दोन्ही एकाच गाडीची दोन चाक आहेत, आपल्याला फक्त बॅलन्स करायची गरज आहे. सहभाग मनोज्ञा हुद्दार, मयुरेश बडवे, सादरकर्त्या तेजा दुर्वे. आजच्या युवा बीट्सच्या या हटके एपिसोडमधून मी मयुरेश तुमची रजा घेतो. पुन्हा भेटूया असाच एक इंटरेस्टिंग विषय घेऊन.

0: आताच आपण युववाणी हा युवकांसाठीचा कार्यक्रम ऐकला.
1: श्रोते हो, कौटुंबिक हिंसाचार घरातूनच सुरू होतो का?
2: कुटुंबातल्या कोणत्याही व्यक्तीने कोणत्याही व्यक्तीला त्रास दिला म्हणजे सुनेने सासूला दिला तरी त्याला कौटुंबिक हिंसाचारच म्हणतो, किंवा भावाने बहिणीला त्रास दिला तरी त्याला कौटुंबिक हिंसाचार आपण म्हणतो.
1: हा हिंसाचार कोणत्याही थरावर जाऊ शकतो.
3: कौटुंबिक हिंसाचार हा कन्वर्ट होतो सेक्शुअल व्हायलन्स मध्ये, की जिथे घरच्या लहान बाळांवर देखील सेक्शुअल व्हायलन्स होतात. मग हे सायकल जे आहे ते तेव्हाच तोडलं जाऊ शकतं जेव्हा तुम्ही पहिल्यांदा आवाज उठवता.
1: पण मग अशा वेळी करायचं काय?
4: असा एक फोन नंबर तुमच्याजवळ असला पाहिजे, तर ताबडतोब ती व्यक्ती येईल, तुम्हाला मदत करेल, आणि कुठलाही अत्याचार झाला तर आवाज उठवा.
1: प्रतिकार कौटुंबिक हिंसाचाराचा. सहभाग शोभाताई कोकितकर, सीमाताई देशपांडे आणि ऍडव्होकेट प्रणाली ठाकूर. अवश्य का सोमवार दिनांक 29 जूनला दुपारी 12 वाजता वनिता मंडळ कार्यक्रमात प्रतिकार कौटुंबिक हिंसाचाराचा अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍपवर प्रतिकार.

0: लस टोचणीचा उपाय करा, रोग होण्यापेक्षा टाळलेला बरा.
1: आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी, सायंकाळचे 7 वाजता आहेत. थोड्याच वेळात प्रादेशिक बातम्या.

0: आकाशवाणी मुंबई श्रद्धा मुखेडकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. टीईटीचा पेपर भिवंडीत फुटल्यानं उद्या होणारी परीक्षा रद्द. परराज्यातल्या तिघांना अटक. टीईटी पेपर फुटी प्रकरणी मकोका लावण्याचा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा प्रयत्न. निष्पक्ष चौकशीची विरोधकांची मागणी. गेल्या वर्षीच्या जून शेवटच्या आठवड्यात तुलनेत यंदा राज्यातल्या धरणांमध्ये निम्मा पाणीसाठा. बंडखोर खासदारांच्या मतदारसंघातल्या उद्धव ठाकरे यांच्या दौऱ्याला सुरुवात. आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या मन की बात द्वारे देशवासियांशी संवाद साधणार. टीईटी अर्थात शिक्षक पात्रता परीक्षेचा पेपर फुटल्यानं उद्या होणारी परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. परीक्षेची आगामी तारीख लवकरच वेबसाईटवर जाहीर केली जाईल असं महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेनं जाहीर केलं आहे. या प्रकरणी मकोका लावण्याची मागणी मुख्यमंत्र्यांकडे करणार असल्याचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं. तर या प्रकरणाची तात्काळ निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा काँग्रेसनं दिला आहे. याविषयी सविस्तर जाणून घेऊ आमच्या प्रतिनिधीकडून.
1: ठाणे जिल्ह्यातल्या भिवंडीमधल्या काही व्यक्तींकडे टीईटीच्या प्रश्नपत्रिकेतले काही प्रश्न असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर पोलिसांनी आज पहाटे धाड टाकून चौकशी केली. या व्यक्तींकडे असलेल्या कागदपत्रांमध्ये आणि उद्या होणाऱ्या परीक्षेतले प्रश्न समान असल्याचं आढळून आलं. राज्य परीक्षा परिषदेच्या अधिकाऱ्यांनी याला दुजोरा दिल्यावर भिवंडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून तिघांना अटक करण्यात आली आहे. राजू शॉ, आकाश कुमार आणि धीरज सिंह अशी आरोपींची नावं आहेत. यातले राजू आणि आकाश हे बिहारचे तर धीरज सिंह हा हरियाणाचा रहिवासी आहे. त्यांच्या ताब्यातून मोबाईल, रोख रक्कम आणि टीईटी परीक्षेच्या प्रश्नपत्रिकेचे 4 संच जप्त करण्यात आले आहेत. आरोपी भिवंडीत कोणाच्या संपर्कात होते, या प्रकरणात कोणत्या शैक्षणिक संस्था किंवा स्थानिक एजंटचा सहभाग आहे का, तसंच या संपूर्ण नेटवर्कचा सूत्रधार कोण आहे याचा तपास पोलीस करत आहेत अशी माहिती अतिरिक्त पोलीस आयुक्त अशोक दुधे यांनी बातमीदारांना दिली.
2: 1.5 करोड रुपये त्यांची अपेक्षा होती, तेवढी मागणी केली होती. त्यानंतर त्यांच्या सिस्टम प्रमाणे ते जे काही विकत घेणारे आहेत त्यांना विकणार आणि नंतर ते खाली जे शिक्षक कॅन्डिडेट आहेत त्यांना

0: विविध रकमामध्ये पेपर देऊन ते विकणार होते.
1: या प्रकरणाच्या तपासासाठी पोलीस उपायुक्त पवन बनसोड यांच्या नेतृत्वाखाली विशेष तपास पथकाची स्थापना केली आहे. या पथकात 2 सहाय्यक पोलीस आयुक्त, 9 पोलीस निरीक्षक आणि इतर 20 कर्मचाऱ्यांचा समावेश आहे, असं दुधे यांनी सांगितलं. ही पथकं विविध ठिकाणी रवाना झाली आहेत. तपासात जे निष्पन्न होईल त्यानुसार दोषींवर कठोर कारवाई केली जाईल, असं ते म्हणाले. टीईटी परीक्षेच्या पेपरफुटीची घटना अत्यंत संतापजनक असून या प्रकरणातील मुख्य सूत्रधार आणि आरोपींवर मकोका अंतर्गत कारवाई करण्यासाठी आपण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी सविस्तर चर्चा करणार असल्याचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं. आरोपींकडून जप्त केलेल्या प्रश्नपत्रिकेतले प्रश्न टीईटी प्रश्नपत्रिकेतल्या काही प्रश्नांशी जुळत होते अशी माहिती शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी बातमीदारांशी बोलताना दिली. या प्रकरणाची सरकारनं गंभीर दखल घेतली असून दोषींवर कठोर कारवाई केली जाईल अशी ग्वाही त्यांनी दिली.
2: माननीय मुख्यमंत्री महोदय, माननीय उपमुख्यमंत्री महोदयांनी पण याची गंभीर नोंद घेतलेली आहे. पोलीस प्रशासनाला त्याचा सखोल चौकशी करण्याचे आदेश त्या ठिकाणी देण्यात आलेले आहेत आणि या चौकशीतून जे काही समोर येईल त्या सर्वांवर त्या ठिकाणी कठोर कारवाई केली जाईल.
1: नीट परीक्षेचा पेपर फुटल्याच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य परिषदेनं खबरदारी घेतली होती. पेपर कसा फुटला हे चौकशीनंतर स्पष्ट होईल, असं भुसे यांनी सांगितलं. सातत्यानं विविध परीक्षांचे पेपर फुटणं हे सरकारचं अपयश असल्याची टीका काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे. याला जबाबदार असणाऱ्यांवर कारवाई होईलही, पण असे प्रकार वारंवार होणं कधी बंद होणार असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. सरकारला विद्यार्थ्यांच्या भवितव्याविषयी देणं घेणं नाही अशी टीकाही वडेट्टीवार यांनी केली.
3: नीट पेपर फुटे असेल, टीईटी असेल, पोलीस रिक्रुटमेंट असेल, यामध्ये सरकारची भूमिका काय? सरकारला या साध्या परीक्षा व्यवस्थित घेता येत नाही म्हणजे सरकारला विद्यार्थ्यांच्या प्रति त्यांच्या भविष्याच्या संदर्भात काही देणं घेणं नाही.
1: या परीक्षेसाठी यंदा 4,28,122 परीक्षार्थी बसले होते. परीक्षेची आगामी तारीख लवकरच वेबसाईटवर जाहीर केली जाईल, असं महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेनं जाहीर केलं आहे.
4: राज्यातल्या मोठ्या, मध्यम आणि छोट्या अशा सर्व धरणांमध्ये आज सकाळपर्यंत सरासरी 22.73% उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध आहे अशी माहिती राज्य सरकारनं दिली आहे. गेल्या वर्षी याच दिवशी हा साठा 42.16% होता. महसूल विभागनिहाय पाहता अमरावती विभागात सर्वाधिक 38.11% पाणीसाठा असून त्याखालोखाल नागपूर, कोकण, नाशिक, छत्रपती संभाजीनगर विभागाचा क्रमांक लागतो. पुणे विभागात सर्वात कमी 13.46% उपयुक्त पाणीसाठा शिल्लक असल्याचं शासनानं सांगितलं आहे. रायगडावर पिण्यासाठी पुरेसं पाणी उपलब्ध व्हावं यासाठीच्या योजनेला मंजुरी देण्याची घोषणा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. रायगडावर आज तिथीप्रमाणे 353 शिवराज्याभिषेक सोहळा झाला. या सोहळ्याला शिंदे उपस्थित होते, त्यावेळी ते बोलत होते. रायगड हा केवळ दगडांनी बांधलेला किल्ला नाही तर तो आपल्या स्वाभिमानाचा कणा आहे, असंही ते यावेळी म्हणाले. मंत्री भरत गोगावले, स्थानिक आयोजक आणि हजारो शिवभक्त या सोहळ्याला उपस्थित होते. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. बंडखोर खासदारांच्या मतदारसंघातला दौरा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आजपासून सुरू केला. निवडून आल्यावर पक्षांतर केलेल्या खासदारांना आणि भाजपालाही जाब विचारा, असं आवाहन ठाकरे यांनी यवतमाळ इथल्या सभेत केलं. दरम्यान, तुमचं स्वातंत्र्य कोणाला हिरावू देऊ नका, पुढची निवडणूक होईल तेव्हा आपल्याच पक्षाचा उमेदवार निवडून द्या, असं आवाहनही त्यांनी केलं. वाशिममध्ये झालेल्या सभेत त्यांनी पक्षाशी प्रतारणा करणाऱ्यांना जनता माफ करणार नाही असा इशारा दिला. याच सभेतून उद्धव ठाकरे यांनी आगामी विधानसभा निवडणुकीसाठी वाशिम मतदारसंघातून डॉ सिद्धार्थ देवळे यांच्या उमेदवारीची घोषणा केली. कार्यकर्त्यांनी आतापासूनच कामाला लागावं असं आवाहनही त्यांनी केलं. शेतकऱ्यांनी रासायनिक खतांचा वापर कमी करून नैसर्गिक शेतीचा अवलंब करावा असं आवाहन केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण राज्यमंत्री रामनाथ ठाकूर यांनी केलं. बारामती इथं खेत बचाओ अभियानांतर्गत आयोजित शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते. नाशिक जिल्ह्यातल्या बाजार समित्यांमध्ये कांदा दरात सुधारणा झाली असून कांद्याचा दर सरासरी प्रति क्विंटल 3,000 रुपयांपुढे गेला आहे. पूर्व आशियाई देशांकडून वाढलेली मागणी आणि विविध राज्यातून होत असलेली खरेदी यामुळे लासलगाव, पिंपळगाव, बसवंत सारख्या प्रमुख बाजारपेठांसह अन्य बाजार समित्यांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे. गडचिरोली जिल्ह्यात अवैध वाळू उपसा प्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांनी मंडळ अधिकारी आणि तलाठ्याला

0: निलंबित केलं आहे. तसंच तहसीलदाराच्या निलंबन करण्याचा प्रस्ताव त्यांनी राज्य सरकारला पाठवला आहे. गुरुवारी देसाईगंज तालुक्यातल्या कोंढाळा इथं सिंड्राई रेती घाटावर अवैध रेती उपसा सुरू असताना लोडरखाली दबून एका मजुराचा मृत्यू झाला होता. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या सकाळी 11 वाजता आकाशवाणीवरुन मन की बातच्या 135व्या भागातून देशवासियांशी संवाद साधणार आहेत. आकाशवाणी दूरदर्शनच्या सर्व वाहिन्या, युट्यूब वाहिन्या तसंच न्यूज ऑन AIR ॲपवरुन मन की बात हा कार्यक्रम ऐकता येणार आहे. नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर पोलिसांनी 35,20,000 प्रतिबंधित गुटखा आणि कंटेनर जप्त केला. या प्रकरणी राजस्थानच्या 22 वर्षीय चालकाला अटक करण्यात आली. राष्ट्रीय महामार्गावर नाकाबंदी करून सुरतहून विजयवाड्याकडे जाणारा कंटेनर जप्त करत पोलिसांनी ही कारवाई केली. लातूर जिल्ह्यातल्या शिरूर अनंतपाळ तालुक्यामधल्या शिवपूर गावात आज महिला आणि ग्रामस्थांनी अवैध दारू विक्री करणाऱ्या ढाब्याची तोडफोड करून आग लावली. अवैध दारू विक्री करणाऱ्या ढाब्याची पोलिसांकडे वारंवार तक्रार करूनही ते दखल घेत नसल्यानं ही तोडफोड केल्याचं आंदोलनकर्त्यांनी सांगितलं. पोलिओमुक्त महाराष्ट्राचा दर्जा कायम राखण्यासाठी सर्व पालकांनी उद्या आयोजित राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेत सहभागी व्हावं असं आवाहन राज्याचे सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आंबेडकर यांनी केलं आहे. येत्या 2 दिवसात कोकण किनारपट्टीवर सोसाट्याचा वारा वाहील. बऱ्याच ठिकाणी पाऊस पडेल तर तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह जोरदार पाऊस पडेल असा हवामान खात्याचा अंदाज आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी जोराचे वारे वाहतील आणि जोरदार पाऊस पडेल अशी शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. TET चा पेपर भिवंडीत फुटल्यानं उद्या होणारी परीक्षा रद्द. परराज्यातल्या 3 जणांना अटक. TET पेपर फुटी प्रकरणी मकोका लावण्याचा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा प्रयत्न. निष्पक्ष चौकशीची विरोधकांची मागणी. गेल्या वर्षीच्या जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्याच्या तुलनेत यंदा राज्यातल्या धरणांमध्ये निम्मा पाणी साठा. बंडखोर खासदारांच्या मतदारसंघातल्या उद्धव ठाकरे यांच्या दौऱ्याला सुरुवात. आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या मन की बात द्वारे देशवासियांशी संवाद साधणार. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
1: प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲप सहित 558 KHz आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. यानंतरचा कार्यक्रम 7:15 प्रसारित होईल.
2: श्रोतेहो, कौटुंबिक हिंसाचार घरातूनच सुरू होतो का?
3: कुटुंबातल्या कोणत्याही व्यक्तीने कोणत्याही व्यक्तीला त्रास दिला, म्हणजे सुनेने सासूला दिला तरी त्याला कौटुंबिक हिंसाचारच म्हणतो, किंवा भावाने बहिणीला त्रास दिला तरी त्याला कौटुंबिक हिंसाचार आपण म्हणतो.
2: हा हिंसाचार कोणत्याही थरावर जाऊ शकतो.
4: कौटुंबिक हिंसाचार हा कन्वर्ट होतो सेक्शुअल व्हायलन्स मध्ये, कि जिथे घरच्या लहान बाळांवर देखील सेक्शुअल व्हायलन्स होतात. मग हे सायकल जे आहे ते तेव्हाच तोडलं जाऊ शकतं जेव्हा तुम्ही पहिल्यांदा आवाज उठवतो.
2: पण मग अशा वेळी करायचं काय?
5: असा एक फोन नंबर तुमच्याजवळ असला पाहिजे, तर ताबडतोब ती व्यक्ती येईल, तुम्हाला मदत करेल आणि कुठलाही अत्याचार झाला तर आवाज उठवा.
2: प्रतिकार कौटुंबिक हिंसाचाराचा सहभाग शोभाताई कोकीटकर, सीमाताई देशपांडे आणि ऍडव्होकेट प्रणाली ठाकूर. अवश्य का? सोमवार दिनांक 29 जूनला दुपारी 12 वाजता वनिता मंडळ कार्यक्रमात प्रतिकार कौटुंबिक हिंसाचाराचा अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर प्रतिकार कौटुंबिक हिंसाचाराचा.
6: श्रोते हो, अन्न वस्त्र निवारा या माणसाच्या मूलभूत गरजा आहेत. या गरजा पूर्ण करत असताना माणसाच्या मेंदूत अनेक प्रश्नांचं काहूर मासत, जसं की किती खावं, कोणत्या वेळी खावं, काय खाणं टाळावं, पाणी प्यायचं तर किती प्यायचं, या आणि यासारख्या अनेक प्रश्नांचं आणि शंकांचं निरसन करतील आयुर्वेद तज्ञ डॉक्टर सिद्धेश तावडे उदरभरण नोहे. या कार्यक्रमात तुम्ही सुद्धा सहभागी होऊ शकता. दूरध्वनी क्रमांक आहेत 45151 आणि 45151 STD कोड आहे 022. तेव्हा श्रोते हो, अवश्य ऐका उदरभरण नोहे आरोग्य दर्पण मध्ये. सहभागी होत आहेत आयुर्वेद तज्ञ डॉक्टर सिद्धेश तावडे आणि हो त्याआधी स्मिता गानू.

जोगळेकर लिखित आपुलकी या घरात ही कौटुंबिक श्रुतिका ऐकायला अजिबात विसरू नका. मंगळवार दिनांक 30 जून रोजी 12 ते 1 या वेळात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वरही. वनिता मंडळ.

0: प्रसार भारतीच्या वेव्स ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ऍप सहित 558 किलोहर्ट्झवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. संध्याकाळचे 7:15 झाली आहेत. आता ऐकूया साप्ताहिक विधिमंडळ समालोचन. सुरुवातीला विधानसभा समालोचन. लेखन केलं आहे गौरीशंकर घाले यांनी, तर वाचन केलं आहे तुषार पवार यांनी.
1: राज्य सरकारकडून 97,706 कोटींच्या पुरवणी मागण्या सादर. प्रत्येक पोलीस ठाण्यात अंमली पदार्थांविरोधात पथक उभारणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची विधानसभेत ग्वाही. अधिवेशनाचं कामकाज हाताळण्यासाठी प्रभारी मंत्र्यांच्या नियुक्तीवरून विरोधकांचा सभात्याग. मुद्रांक नोंदणी प्रक्रियेतील गैरव्यवहारांची महालेखापरीक्षकांमार्फत चौकशी. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे. राज्यातील 8 शहरांमध्ये सुसज्ज मराठी भाषा विकास केंद्र उभारणार. मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांची घोषणा. ही होती या आठवड्यातली विधानसभेच्या कामकाजाची ठळक वैशिष्ट्य. राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या कामकाजाला सोमवार दिनांक 22 जूनपासून सुरुवात झाली. प्रथेप्रमाणे पहिल्या दिवशी वंदे मातरम आणि जय जय महाराष्ट्र माझा या राज्यगीतानं विधानसभेचं कामकाज सुरु झालं. कामकाजाच्या सुरुवातीलाच विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी नवनिर्वाचित आमदार उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार आणि अक्षय कर्डिले यांना विधानसभा सदस्यत्व आणि गोपनीयतेची शपथ दिली. अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी मुख्यमंत्री तथा वित्तमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तब्बल 97,706 कोटींच्या पुरवणी मागण्या सभागृहात सादर केल्या. यात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 साठी 20,552 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली. यापूर्वीच्या कर्जमाफीतील प्रलंबित बोजासाठी 200 कोटींची तरतूद करण्यात आली. एकूण 97,706 कोटी रुपयांच्या या स्थूल पुरवणी मागण्या असल्या तरी विविध तांत्रिक समायोजना आणि केंद्र सरकारच्या मदतीचा परतावा लक्षात घेता राज्याच्या तिजोरीवर प्रत्यक्ष निव्वळ अतिरिक्त भार 74,817 कोटी रुपयांचा पडणार आहे. पद्मविभूषण आशा भोसले, पद्मभूषण सुमन कल्याणपूर यांच्यासह विधानसभेच्या दिवंगत माजी सदस्यांच्या निधनाबद्दल सभागृहात शोकप्रस्ताव मांडण्यात आला. विधानसभा अध्यक्षांनी शोकप्रस्तावाचं वाचन केल्यानंतर सभागृहानं 2 मिनिटं स्तब्ध उभं राहून दिवंगतांना श्रद्धांजली अर्पण केली. प्रस्तावाच्या छापील प्रतींमधील तांत्रिक चुका आणि बारीक फॉन्टमुळे वाचनादरम्यान चुका झाल्याचा खुलासा विधानसभा अध्यक्षांनी केला आणि दिलगिरी व्यक्त केली. पावसाळी अधिवेशनातलं कामकाज हाताळण्यासाठी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी आपल्याकडील काही खात्यांचा

0: प्रभार अन्य मंत्र्यांकडे दिला असून विधानसभा अध्यक्षांनी याबाबतची माहिती सभागृहाला दिली. मात्र सभागृहात मंत्री असताना अन्य मंत्र्यांकडे प्रभार सोपवण्याची नवी प्रथा चुकीची असल्याचं सांगत विरोधी बाकांवरील सदस्यांनी त्याला हरकत घेतली. मात्र मागील काळातही अशी व्यवस्था करण्यात आली होती अशी आठवण विधानसभा अध्यक्षांनी करून दिली. त्यांच्या या स्पष्टीकरणानं विरोधकांचं समाधान झालं नाही आणि त्यांनी सभात्याग केला. अंमली पदार्थांच्या आव्हानाचा मुकाबला करण्यासाठी राज्यातल्या प्रत्येक पोलीस ठाण्यात अंमली पदार्थ विरोधी पथक उभारण्यात येणार असून ड्रग्ज विरोधी लढ्यात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या अधिकाऱ्यांना विशेष वेतन आणि पसंतीची नियुक्ती दिली जाईल अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यासंदर्भातल्या तारांकित प्रश्नाच्या उत्तरात केली. राज्य सरकारनं एकूण 15 विभागांचा एकत्रित टास्क फोर्स तयार केल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं. राज्यात समान नागरी कायद्याची अंमलबजावणी करण्यासाठी आणि त्यासंदर्भातील कायदेशीर मसुदा तयार करण्यासाठी निवृत्त न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखाली एक उच्चस्तरीय समिती गठीत करण्यात आल्याची माहिती गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी सभागृहाला दिली. समान नागरी कायदा लागू करण्यासाठी राज्य सरकार 100% प्रयत्नशील असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तशा स्पष्ट सूचना दिल्याचं गृहराज्यमंत्र्यांनी सांगितलं. राज्यात मराठी भाषेचा प्रचार संवर्धन आणि शासकीय कामकाजातला मराठीचा वापर वाढवण्यासाठी येत्या वर्षभरात पुणे नाशिक रत्नागिरी छत्रपती संभाजीनगर अमरावती नागपूर चंद्रपूर आणि कोल्हापूर या 8 शहरांमध्ये सुसज्ज मराठी भाषा विकास केंद्र उभारणार असल्याची घोषणा मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी केली. सदस्य सुधीर मुनगंटीवार यांनी उपस्थित केलेल्या अर्धा तास चर्चेच्या उत्तरात त्यांनी ही माहिती दिली. यासोबतच लंडनमधील महाराष्ट्र मंडळाच्या ऐतिहासिक इमारतीत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावानं मराठी भाषा वैश्विक केंद्र सुरू केलं जाणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. कोकणातील आंबा आणि काजू पिकांचं तब्बल 90% नुकसान झालं असून राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल अर्थात एनडीआरएफ निकषांच्या पलीकडे जाऊन राज्य सरकारकडून वाढीव आर्थिक मदत दिली जाईल असं आश्वासन मंत्री नितेश राणे यांनी सभागृहात दिलं. तर कोकणातील बागायतदारांना तातडीनं दिलासा देण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले असून 209 कोटी रुपयांच्या मदतनिधीची प्रस्ताव मदत पुनर्वसन विभागाकडे पाठवण्यात आली आहे. तसंच फळपीक विमा योजनेतून निधीही दिला जाणार असून येत्या 15 दिवसात हा निधी वितरित केला जाईल असं कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी चर्चेदरम्यान स्पष्ट केलं. मुद्रांक शुल्क निश्चितीत अर्धन्यायिक अधिकाऱ्यांच्या गैरवापराच्या तक्रारींच्या पार्श्वभूमीवर 1 एप्रिल 2021 ते 31 मार्च 2026 या काळातील राज्यातील सर्व प्रकरणांची महालेखापाल यांच्या विशेष कृती दलाच्या माध्यमातून सखोल चौकशी केली जाईल अशी घोषणा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली. राज्यात गौण खनिज माफिया आणि वाळू तस्करी रोखण्यासाठी विशेष कृती दल स्थापन केलं जाणार असल्याचंही महसूल मंत्री बावनकुळे यांनी यासंदर्भातील प्रश्नाच्या उत्तरात सांगितलं. राज्यात बालविवाह रोखण्यासाठी राजस्थानच्या धर्तीवर लग्नपत्रिकेत वधू आणि वर यांच्या जन्मतारखेची नोंद करणं बंधनकारक करण्याचा विचार शासन करत असल्याची माहिती महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी यासंदर्भातील तारांकित प्रश्नाच्या उत्तरात दिली. महाराष्ट्रात आतापर्यंत प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत 6,05,596 घरकुलांची कामं पूर्ण झाली आहेत. देशभरात एखाद्या राज्यानं नोंदवलेला हा विक्रम आहे. या घरांपैकी 5 लाख घरांचं लोकार्पण नुकतंच करण्यात आलं अशी माहिती ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी यासंदर्भातील तारांकित प्रश्नाच्या उत्तरात दिली. पुणे जिल्ह्यातील लोहगड इथं केतन अगरवाल या तरुणाच्या झालेल्या हत्येच्या निष्पक्ष तपासासाठी या घटनेची विशेष तपास पथकामार्फत चौकशी करायचे निर्देश तालिका अध्यक्ष राजू खरे यांनी राज्य सरकारला दिले. सदस्य सुनील शेळके यांच्या मागणीनंतर त्यांनी हे निर्देश दिले. मात्र तालिका अध्यक्षांनी दिलेले निर्देश सरकारला लागू होतात का असा तांत्रिक मुद्दा विरोधी बाकांवरचे सदस्य भास्कर जाधव यांनी उपस्थित केला. त्यावर विधानसभा अध्यक्ष याप्रकरणी अंतिम निर्णय घेतील असं तालिका अध्यक्षांनी स्पष्ट केलं.
1: श्रोते हो, आत्ताच आपण विधानसभाचे साप्ताहिक समालोचन ऐकलं. आता ऐकूया विधान परिषदेचे साप्ताहिक समालोचन. लेखन केलं आहे अनुराग कांबळे यांनी, वाचन केलं आहे तुषार पवार यांनी.
0: 97,706.40 कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या सादर. विधानसभेच्या आमदारांकडून निवडून आलेल्या 10 विधान परिषद सदस्यांचा परिचय. पद्मविभूषण आशा भोसले, पद्मभूषण सुमन कल्याणपूर आणि दिवंगत विधान परिषद सदस्यांना श्रद्धांजली. राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणेच एसटी कर्मचाऱ्यांनाही महागाई भत्ता, घरभाडे भत्ता आणि वार्षिक वेतनवाढीत वाढ मंजूर. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची घोषणा. पुणे विषारी दारुकांडात आवश्यक असल्यास मकोका कायदा लावणार, गृहराज्यमंत्री योगेश कदम यांची घोषणा. ही होती विधान परिषदेच्या आठवड्याच्या कामकाजातील काही क्षणचित्र. विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला सोमवार दिनांक 22 जुलै रोजी दुपारी 12 वाजता प्रारंभ झाला. कामकाजाच्या सुरुवातीला विधानसभेच्या आमदारांकडून निवडून आलेल्या डॉ नीलम घोरे, ओमप्रकाश उर्फ बच्चू बाबाराव कडू, अंबादास एकनाथराव दानवे, डॉ प्रज्ञा राजीव सातव, प्रमोद शांताराम जठार, झिशान जियाउद्दीन सिद्दीकी, माधवी संजय नाईक, सुनील विनायक कर्जतकर, विवेक बिपिनदादा कोल्हे

आणि संजय नथुजी भेंडे यांचा सभागृहाला परिचय करून दिला गेला. 97,706.40 कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या वित्त राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांनी विधान परिषदेत सादर केल्या. सरकारनं नुकतीच घोषणा केलेल्या शेतकरी कर्जमाफीसाठी तब्बल 40,552 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. यात आधीच्या कर्जमाफीतील प्रलंबित बोजासाठी 200 कोटी रुपये तर आताच जाहीर करण्यात आलेल्या नव्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 साठी 20,252 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. एकूण 97,706 कोटी रुपयांच्या या स्थूल पुरवणी मागण्या असल्या तरी विविध तांत्रिक समायोजना आणि केंद्र सरकारच्या मदतीचा परतावा लक्षात घेता राज्याच्या तिजोरीवर प्रत्यक्ष निव्वळ अतिरिक्त भार 74,817.66 कोटी रुपयांचा पडणार आहे. पद्मविभूषण आशा भोसले, पद्मभूषण सुमन कल्याणपूर यांच्यासह दिवंगत प्राध्यापक भाऊराव तुळशीरामजी देशमुख, सुरेशकुमार कन्हैयालाल जेथलिया यांच्या निधनाबद्दल विधान परिषदेत आदरांजली अर्पण करण्यात आली. सभापती प्राध्यापक राम शिंदे यांनी हा शोकप्रस्ताव मांडला. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या सुमारे 86,000 कर्मचाऱ्यांना राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणेच महागाई भत्ता, घरभाडं भत्ता आणि वार्षिक वेतनवाढ मंजूर करण्यात आल्याची घोषणा परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी केली. विधान परिषदेत निवेदन करताना मंत्री सरनाईक म्हणाले की या निर्णयामुळे महामंडळावर दरमहा सुमारे 45 कोटी रुपयांचा अतिरिक्त आर्थिक भार पडणार असला तसंच महागाई भत्ता, घरभाडं भत्ता, वार्षिक वेतनवाढीची थकबाकी आणि इतर वैधानिक देणी मिळून सुमारे 5,649 कोटी रुपयांची देयकं अदा करण्यासाठी शासन भविष्यात आवश्यक ते प्रयत्न करेल अशी ग्वाही देखील त्यांनी दिली. या निर्णयानंतर 29 जून रोजी प्रस्तावित धरणं आंदोलन मागे घेण्याचा निर्णय कर्मचाऱ्यांनी घेतल्याचं त्यांनी सांगितलं. स्थानिक प्राधिकारी मतदारसंघातून निवडून आलेल्या 16 सदस्यांना विधान परिषदेत सभापती प्राध्यापक राम शिंदे यांनी शपथ दिली. प्राजक्त तनपुरे, रवींद्र फाटक, अनिकेत तटकरे, दुष्यंत चतुर्वेदी, विक्रम काकडे, अरुण लखानी, बसवराज पाटील, प्रवीण पोटे, अमरनाथ राजूरकर, राजेंद्र राऊत, धैर्यशील कदम, गोकुळ गीते, डॉ राजीव पोद्दार, अविनाश ब्राह्मणकर, नंदकिशोर महाजन, सुहास सिरसाट यांना यावेळी शपथ देण्यात आली. काही कॉर्पोरेट कंपन्यांमध्ये महिलांवरील छळाच्या घटनांबाबत विशिष्ट कार्यपद्धती दिसून येत आहे, त्यामुळे विद्यमान कायदे आणि नियमांचं पुनरावलोकन करण्याची गरज निर्माण झाली आहे. यासाठी विधानसभा आणि विधान परिषदेतील महिला सदस्यांची संयुक्त समिती स्थापन करण्यात येणार असून ती महिला सुरक्षेसंदर्भातील कायदे, नियम आणि घडलेल्या घटनांचा अभ्यास करून आवश्यक सुधारणा सुचवेल. राज्य शासन त्या शिफारसींची अंमलबजावणी करेल अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत दिली. संयुक्त महाराष्ट्र लढ्याचा ऐतिहासिक दस्तऐवज मिळवण्यात शासनाला यश आलं असून हा दस्तऐवज शासन आपल्या संग्रहात घेऊन त्याचं जतन आणि संवर्धन करणार आहे अशी माहिती सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी विधान परिषदेत केलेल्या निवेदनात दिली. सांस्कृतिक कार्य विभागानं ज्येष्ठ पत्रकार कुमार कदम यांच्याकडे असलेला संयुक्त महाराष्ट्र चळवळीविषयीचा महत्वाच्या दस्तऐवजाचं शासनाच्या समितीमार्फत परीक्षण आणि मूल्यांकन करून हे सरकारनं आपल्या संग्रही घेण्याचा निर्णय केला आहे असं त्यांनी सांगितलं. तसंच अन्य कोणाकडे अशा प्रकारचे दस्तऐवज असतील तर ते सरकारला द्यावेत असं आवाहनही त्यांनी यावेळी केलं. अवैध प्रवासी वाहतुकीमुळे होणारे अपघात रोखण्यासाठी मालवाहू वाहनांतून प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनांवर कठोर कारवाई केली जाणार असून अशा वाहनांचे परवाने रद्द करायचे निर्देश देण्यात आले आहेत अशी माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली. मंत्री सरनाईक म्हणाले की अलीकडे घडलेल्या 2 भीषण अपघातांमध्ये अनुक्रमे 13 आणि 11 जणांचा मृत्यू झाला असून दोन्ही घटनांमध्ये अवैध प्रवासी वाहतूक हेच प्रमुख कारण होतं. या प्रकरणांमध्ये वाहन चालकासह संबंधित वाहन मालकांवरही गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. संबंधित मालवाहू वाहनाचा परवानाही रद्द करण्यात आला आहे. अपघातग्रस्तांच्या कुटुंबियांना शासनाकडून प्रत्येकी 5 लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर करण्यात आली होती. राज्यातील वाढती लोकसंख्या आणि सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेवरील ताण लक्षात घेऊन एसटी महामंडळासाठी 8,300 नवीन बस खरेदी करण्यात आल्या आहेत. राज्यातील अपघातप्रवण ठिकाणांचा अभ्यास करून व्यापक रस्ता सुरक्षा आराखडा तयार करण्यात आलाय. ग्रामीण आणि दुर्गम भागात प्रवाशांना अधिकृत वाहतूक सेवा उपलब्ध व्हावी यासाठी 100 मिनी बसेसही ताफ्यात समाविष्ट करण्यात आल्या आहेत. पुणे आणि पिंपरी चिंचवडमधील हडपसर, दापोडी आणि फुगेवाडी परिसरात मिथेनॉल मिश्रित विषारी दारू पिऊन 22 जणांचा मृत्यू झाल्याच्या प्रकरणातील आरोपींवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा मकोका लावण्यात येईल अशी घोषणा गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी गुरुवारी विधान परिषदेत केली. या प्रकरणात राज्य उत्पादन शुल्क विभाग आणि पोलीस विभागातील 13 कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात आली असून वरिष्ठ अधिकाऱ्यांनाही जबाबदार धरण्यात आलं आहे असंही त्यांनी सांगितलं.
राज्यात सध्या विजेची कोणतीही टंचाई नसून कृषीपंपांना नियमानुसार दिवसा 8 तास वीज पुरवठा केला जातोय. राज्यातील सुमारे 75% शेतकऱ्यांना दिवसा वीज उपलब्ध झाली असून उर्वरित 25% शेतकऱ्यांनाही या वर्षाअखेरीस दिवसा वीज पुरवठ्याच्या कक्षेत आणण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र

0: फडणवीस यांनी विधान परिषदेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली.
1: आताच आपण विधिमंडळाचं साप्ताहिक समालोचन ऐकलं. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीवरून प्रसारित करण्यात आला.

श्रोतेहो नमस्कार. 103.9 मेगा हर्ट्स आणि न्यूज ऑन AIR या आपल्या मोबाईल ऍपवर आपण ऐकत आहात आकाशवाणीचं सातारा केंद्र. सायंकाळचे 7:30 वाजलेत. प्रसारित करीत आहोत आपल्या शेतकरी बंधू भगिनींसाठीचा कार्यक्रम किसानवाणी.

0: शेतकरी बंधू भगिनींना नमस्कार. मंडळी, आज आहे शनिवार. भारतीय सौर दिनांक 6 आषाढ, शके 1948, दिनांक 27 जून 2026. कार्यक्रमाच्या सुरुवातीला आजचा सुविचार. अन्नधान्य पिकवेल शेतकरी तरच देशात होईल समृद्धी सारी. सुविचार पुन्हा एकदा. अन्नधान्य पिकवेल शेतकरी तरच देशात होईल समृद्धी सारी. मंडळी, कार्यक्रमात यानंतर तज्ज्ञ मार्गदर्शन. या मालिकेअंतर्गत आज आपण ऐकणार आहोत खरीप हंगामातील भाजीपाला कीड नियंत्रण याविषयी विभागीय गहू गेरवा संशोधन केंद्र महाबळेश्वर येथील वनस्पती रोगशास्त्रज्ञ डॉ विक्रांत साळी यांची श्रेया गोलिवडेकर यांनी घेतलेली मुलाखत.
1: शेतकरी बंधूंनो नमस्कार. किसानवाणी कार्यक्रमात आपल्या सर्वांचं स्वागत. शेतकरी बंधूंनो, सध्या खरीप हंगामाला आता सुरुवात झालेली आहे, पण त्याचबरोबर अल्निनोचं संकट या वर्षीच्या खरीप हंगामावर आहे, कारण पावसाचं प्रमाण हे इतर वर्षाच्या तुलनेत थोडं कमी आहे. हा हवामान बदल लक्षात घेऊन आपल्याला पुढच्या वर्षीच्या पिकांचं नियोजन करायला लागेल. आता हे नियोजन करताना आपण ज्याप्रमाणे लागवड करतो किंवा बियाण्याची निवड करतो, त्याचप्रमाणे पीक संरक्षणाचा मुद्दा सुद्धा खूप महत्वाचा असतो, की तो नियोजनात घेणं महत्वाचं असतं. आणि त्यासाठी आणि जी आपण पिकं करतो, भाजीपाला म्हणा किंवा कडधान्य म्हणा किंवा इतर खरीप पिकं, त्यामधलं पिकांचं संरक्षण करायचं तर त्यातल्या रोगांची माहिती असणं पण तितकंच महत्वाचं आहे. आता सध्या भाजीपाला पिकाचं उत्पादन सुद्धा चांगल्या पद्धतीने घेतलं जातं, की ज्या योगे वर्षभर हातामध्ये खेळतं भांडवल राहतं, त्यामुळं प्रत्येक शेतकऱ्याकडं थोडा का होईनही भाजीपाला असतोच असतो. मग ह्या भाजीपाल्याचं जर उत्पादन आपल्याला चांगलं आणि दर्जेदार मिळवायचं असेल तर त्याचं कीड रोगांच्यापासून संरक्षण होणं पण तितकंच महत्वाचं आहे. आता ज्या वेळेला पावसाळा वाढतो किंवा पावसाचा अनियमित काळ असतो, त्यावेळेला हे कीड किंवा रोग जे आहेत ते जास्त नुकसान करतात भाजीपाला पिकांचं. तर ह्या हवामान बदलाच्या स्थितीमध्ये भाजीपाल्याचं नुकसान करणारे कोणकोणते प्रमुख रोग आहेत आणि त्याच्यावर उपाययोजना काय करता येईल, त्याच्यासाठी आधी नियोजन काय करावं लागेल, याबद्दल आज आपण चर्चा करणार आहोत. आणि त्यासाठी आज आपल्याकडे विभागीय गहू गेरवा संशोधन केंद्र महाबळेश्वर येथील वनस्पती रोगशास्त्रज्ञ डॉ विक्रांत साळी आलेले आहेत, आणि त्यांच्याकडून आज आपण खरीप हंगामातील भाजीपाला पिकांवरील प्रमुख रोग आणि त्याच्यावर करायची उपाययोजना याविषयीची माहिती करून घेणार आहे. सर नमस्कार, कार्यक्रमात आपलं स्वागत.
2: नमस्कार.
1: सर, आता सध्या आता खरीप हंगाम सुरू होतोय आणि त्याचं नियोजन शेतकरी बांधव आपले करतायत. आता भाजीपाला पिकांचं नियोजन करताना पिकांचं संरक्षण करण्यासाठी त्याच्यावरचे रोग माहिती असणं महत्वाचं आहे. तर मग हे भाजीपाला पिकावरील प्रमुख रोग कोणकोणते आहेत?
2: आता सध्या आपण बघितलं तर खरीप हंगामात मोठ्या प्रमाणात आपल्या इकडं टोमॅटो, मिरची, वांगी किंवा इतर भाजीपाला पिकांची मोठ्या प्रमाणात लागवड होते. मग आता ह्या भाजीपाला पिकावर येणारे जे महत्वाचे रोग आहेत, त्यात महत्वाचा जो रोग आहे तो म रोग आहे. म रोग हा सगळ्याच भाजीपाला पिकावर येतो असं काही नाही, फक्त मोठ्या प्रमाणात रोपावस्थेत हा आढळतो. तसंच लवकर येणारा करपा असू दे, त्याला आपण अर्ली ब्लाइट म्हणतो, उशिरा

0: कर्पासू दे हे टोमॅटोवर मोठ्या प्रमाणात येतात. तसंच मिरचीवर सुद्धा लो अर्ली ब्लाइट किंवा अल्टरनेरे लिप स्पॉट हा येतो. त्याच पद्धतीनं लिप कर्ल, लिप कर्ल हा एक विषाणूजन्य रोग आहे, तो पण टोमॅटो मिरचीवर मोठ्या प्रमाणात येतो. त्या पद्धतीनं अजून मिरचीवर फळकूज, फळकूज एक त्यालाच आपण अँथ्रॅक्रोनोज असं म्हणतो, तो पण मोठ्या प्रमाणात येतो. परत वांगी पिकावर पर्णगुच्छ, तसंच फळसड किंवा फळकूज असे भुरी रोग हे जवळजवळ सगळ्या पिकावर येतातच. हे फक्त त्याचे कॉजल ऑर्गॅनिझम म्हणजे वेगवेगळे असतात.
1: बर, आता खरीप हंगामाचा जर आपण विचार केला किंवा आताचा जो हवामान बदल आपण म्हणतो की पावसाचं प्रमाण कमी आहे, यावेळेला या रोगांचं प्रमाण कशा पद्धतीनं असतं आणि त्याच्यासाठी आपण काही उपाययोजना करू शकतो का?
0: सततचा जो पाऊस अचानक पडला एक 10 दिवस हा फ्रिक्वेंट रेन असे पडत राहिले तर 100% रोगाचं प्रमाण त्या पिरियडमध्ये वाढण्याची खूप शक्यता असते. त्यावेळेला अतिशय काळजी उलट आत्ता घेतली पाहिजे, कारण सततचा पाऊस लागण्याची पण जुलैमध्ये किंवा काही शक्यता असते. मग त्यावेळेला आपल्याला असे रोग वेळेस ओळखून त्याच्या उपाययोजना करणं खूप महत्वाचं असतं.
1: बर, मग आता हे जे भाजीपाला आपण वेगवेगळ्या प्रकारचे घेतो म्हणजे टोमॅटो म्हणा, वांगी म्हणा, फ्लावर म्हणा, किंवा काही शेंगवर्गीय भाज्या आहेत किंवा काही पालेभाज्या आहेत, तर या सगळ्यामध्ये तुम्ही म्हटला की मर रोग हा जो आहे तो प्रमुख रोग आहे, म्हणजे जवळजवळ सगळ्या भाजीपाला पिकांच्यावर येतो, पण तो ओळखायचा कसा आणि त्याच्यावर उपाययोजना काय करायला पाहिजे?
0: मर रोग हा प्राथमिक अवस्थेत मोठ्या प्रमाणात जिथं आपण आता टोमॅटो मिरची वांगीची रोपवाटिका तयार करतो त्यात मोठ्या प्रमाणात आढळतो.
1: रोपवाटिकेमध्ये जास्त,
0: मग तो किती जास्त समजा पाण्याचा निचरा जास्त झाला नाही किंवा पाणी जिथं साठून राहतं अशा ह्याच्यात जर रोपवाटिका तयार केली तर तिथं मोठ्या प्रमाणात ह्या रोगाची लागण दिसून येते आणि तो ओळखणे म्हणजे अतिशय सोपं आहे. तसं हा एक बुरशीजन्य रोग आहे, पिटीएम नावाच्या बुरशीमुळे होतो आणि ही जमिनीत वाढणारी बुरशी आहे. मग यासाठी जिथं रोगाची लागण होते ती रोप जमिनीलगत खोड असतं ते सडतं रोपाचं आणि रोपे कोलमडतात. मग ते आपल्याला आपण जर नर्सरी प्लॉटमध्ये बघितलं किंवा रोपवाटिकेत बघितलं की मिरची असू दे वांगे असू दे ह्याची एका पॅच पॅच मध्ये रोपं कोलमडल्यासारखे दिसतात, म्हणजे ते त्यालाच मर रोग लागलाय असं आपण म्हणू शकतो. मग त्या अशा वेळेला आपण आपल्या ज्या हातात गोष्टी आहेत ते निचरा असणारी प्लॉट निवडावा
1: सुरुवातीपासून
0: रोपवाटिकेसाठी. तसेच बियाणाची लागवड पेरणी करताना पातळ म्हणजे रोपांची गर्दी होऊ नये हे याची काळजी घ्यायची. त्यानंतर जर रोगाची म्हणजे प्रादुर्भाव जर दिसूनच आला तर मेटल एक्झिल प्लस मँकोजेबा याची आपण एक आळवणी सुद्धा करू शकतो. हे बुरशीनाशक अतिशय रोगासाठी उपयुक्त आहे. तसंच फुले सुपर बायोमिक्स म्हणून महात्मा फुले कृषी विद्यापीठाचं आहे, ते पण 200 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून जर आळवणी केली तर नक्कीच हा रोग नियंत्रणात येण्यास मदत होईल.
1: म्हणजे आपण रासायनिक आणि जैविक दोन्ही पद्धतीने आपण या रोगाचं नियंत्रण करू शकतो. बर, मर रोगाप्रमाणेच करपा रोग सुद्धा आहे की जो लवकर येणारा पण आहे उशिरा येणारा पण आहे, तर त्याची लक्षणं काय आहेत आणि त्याच्यावर उपाययोजना कशा पद्धतीने?
0: जो लवकर येणारा करपा आहे हा पण एक बुरशीजन्य रोग आहे, अल्टरनेरिया नावाच्या बुरशीमुळे होतो. हा मिरची पिका वांगी टोमॅटो याच्या मोठ्या प्रमाणात आढळतो. मग ह्याचं जून जुलैमध्ये ज्यावेळेला पाऊस जास्त असतो त्यावेळेला याचं प्रमाण खूप अधिक असतं. हे ओळखायचं म्हणजे पानावर एक ठिपके गोलाकार पडलेले असतात पानावर फळावर आणि त्या ठिपक्यांच्या मध्ये असे कॉन्सन्ट्रिक रिंग्स आपण काय म्हणतो वलयाकृती रेषा असतात. आपण जर ते ठिपके बघितले बारकाईनं तर त्या ठिपक्याच्या आतमध्ये वलयांकित रेषा असतात आणि मध्ये एक बिंदू असतो म्हणजे सहज ओळखता येतात, फक्त ठिपके बारकाईनं बघायला लागतात. आणि हा याचा प्रादुर्भाव जर जास्त वाढला तर नुकसान मोठ्या प्रमाणात होऊ शकतं याचं. आणि हे फळावर देठावर पानावर सगळीकडे ह्या रोगाचे ठिपके दिसून येतात. ह्याच्या नियंत्रणासाठी जर आपण प्लॉटमध्ये बघितलं कोमिरची टोमॅटो वांगी आणि तिथं अशी लक्षणं दिसली की आपल्याला सगळ्यात संयुक्त बुरशीनाशक अझॉक्सिस्ट्रोबिन प्लस डायफेनकोनॅझोल आहे, ते 1 मिली प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणी केली तर नक्कीच आपल्याला त्याची मदत होते.
1: बर म्हणजे हे जी उपाय योजना आहे ते दोन्ही प्रकारच्या करप्यांना उपयोगाला आहे. करपा

0: आता आपण बघितला तो लवकर येणारा. लवकर येणारा म्हणजे असं आहे की तो रोपावस्थेतून चालू होते त्याची लागण, त्यामुळे तो लवकर येणारा. आणि जो उशिरा येणारा आहे तो ज्या वेळेला झाड मोठं असतं त्यावेळेला येतो. पण लवकर येणारा करपा आणि उशिरा येणारा करपा यामध्ये रोगाचा प्रादुर्भाव किंवा वाढण्याची जी शक्यता असते ते उशिरा येणाऱ्या करप्यामुळे एक 3 ते 4 दिवसात प्लॉटच्या प्लॉट जातात.
1: म्हणजे
0: दोन्ही नुकसान जास्त आहे. पण करपा हा जो लवकर येणारा आहे हे थोडा एक आपल्याला एक थोडा वेळ घेतो नुकसान करणं. तसा उशिरा येणारा करपा आहे तो बघता बघता तो 3-4 दिवसात मोठ्या प्रमाणात त्याचा प्रसार होतो.
1: म्हणजे त्याची उपाययोजना ही आपल्याला आधीपासूनच करायला
0: पाहिजे. पण थोडे आपण म्हणतो लक्षणं आहेत ती वेगवेगळी, थोडा फरक आहे. प्रादुर्भाव जो उशिरा येणारा करपा आहे त्याचा झाडावर फळावर दिसून येतो. तपकिरे रंगाचे ठिपके पडतात, आकाराने ते लगेच वाढतात आणि संपूर्ण पान वाळून जाते. अशा पद्धतीनं फळावर सुद्धा त्याचे तपकिरी चट्टे दिसून येतात. या रोगाच्या नियंत्रणासाठी सुद्धा अझॉक्सिस्ट्रोबिन प्लस डायपेनकोनॅझोल 1 मिली प्रति लिटर पाणी या प्रमाणात जर फवारणी केली तरी आपल्याला नियंत्रण होण्यास मदत मिळेल.
1: हा सुद्धा रोग सगळ्या भाजीपाला पिकांवर येतो, काही प्रमुख
0: जास्त प्रमाणात येतो हा टोमॅटो. आणि जो अल्टरनेरिया जो आपण म्हणलो अर्ली ब्लाइट तो जवळजवळ सगळ्या पिकांच्यावर भाजीपाला पिकांवर बऱ्यापैकी सगळ्या येतो.
1: म्हणजे हे नुकसान टाळण्यासाठी आधीपासून नियोजन करणं
0: महत्वाचं आहे.
1: बरं, आता याच्याप्रमाणेच आणखीन लीफ कर्ल हा सुद्धा रोग तुम्ही म्हणला की ते पानाचे गुंडाळी होते, ते कशामुळे होते आणि ते
0: आपण
1: त्याच्यावर उपाययोजना
0: बघितले. ते बुरशीजन्य रोग बघितले, मळ रोग बघितला, परत लवकर येणारा करपा, उशिरा येणारा करपा. तसंच आता आपण लीप कर्ल हा विषाणूजन्य रोग, हा व्हायरसमुळे होतो हा रोग. हा रोग प्रामुख्याने टोमॅटोवर मिरचीवर मोठ्या प्रमाणात आढळतो, खूप मोठ्या प्रमाणात आढळतो. आणि हा रोगाचे विषाणूजन्य लागण रोपावस्थेतून ते फळ पीक काढणीपर्यंत केव्हाही होऊ शकते. रोपावस्थेत सुद्धा मिरची पिकावर किंवा टोमॅटो पिकावर हा दिसून येतो रोपवाटिकेत. ह्या रोगाचा आता हा विषाणूजन्य रोग आहे. ह्या रोगाचा प्रसार फुलकिडे, मावा आणि कोळी या किडीमुळे होतो.
1: बर,
0: ह्या रोगाचा प्रसार मग त्यालाच आपण व्हेक्टर्स असं म्हणतो, फुलकिडे, मावा, कोळी. मग जर आपल्याला ह्या रोगाचा जर प्रसार थांबवायचा असेल तर किडीचं नियंत्रण करणं खूप महत्वाचं आहे. आणि ह्या रोगाची लक्षणं म्हणजे आपण सहज ओळखू शकतो. या किडी पानातील अन्नरस शोषून घेतात, त्यामुळे पानाच्या शिरामधील जे भागावर सुरकुत्या पडतात आणि संपूर्ण पानाची वाढ खुंटते. या विषाणूजन्य रोगाच्या ज्या इन्फेक्टेड लीप्स आहेत त्याच्या कडा आणि टोके वरच्या बाजूला
1: वळले,
0: म्हणूनच त्याला लीप कर्ल असं आपण म्हणतो. आणि नवीन येणारी पानं एकदम लहान आकाराची येतात, म्हणजे जवळजवळ त्या झाडापासून उत्पन्न मिळण्याची शक्यता फार कमी असते त्यानंतर, कारण रिकवर होणं खूप म्हणजे डिफिकल्ट असतं. यासाठी आपल्याला प्रसार थांबण्यासाठी या रोगाचा विषाणूजन्य, त्यासाठी आपल्याला किडींचं नियंत्रण करणं गरजेचं आहे. किडीच व्हेक्टर आहे त्याच्या, त्यासाठी मावा किडीच्या नियंत्रणासाठी आपण इमिडाक्लोप्रिड 5 मिली प्रति 10 लिटर पाणी, तसंच फुलकिडीसाठी फिप्रोनिल 20 मिली, किंवा कोळीच्या नियंत्रणासाठी आपण फेनॉक्झाक्विन 10 मिली प्रति 10 लिटर पाणी, या प्रमाणात जर ह्या कीटकनाशकांची फवारणी केली तर किडींचं नियंत्रण होईल आणि सुकच आपल्याला जो प्रसार त्याचा थांबेल.
1: बर, आता हे रासायनिक आपण फवारणी काही करू किंवा रासायनिक नियंत्रण करू, जैविक नियंत्रण पण यामध्ये करू शकतो का आपण आणि कशा पद्धतीने
0: करू शकतो? निमार किंवा निंबोळी तेल वगैरे ह्यासाठी वापरू शकतो आपण. पण याला आपण बॉटनिकल प्लांट एक्स्ट्रॅक्ट म्हणू.
1: बरोबर,
0: हे मोठ्या त्याचे इफेक्ट थोडे जास्त आहेत
1: नैसर्गिक पद्धतीने.
0: थोडक्यात पद्धतीने
1: म्हणजे रासायनिक वापरायचं नाही असं जर आपण म्हटलं तर आपण अशा पद्धतीने सुद्धा त्याचं नियंत्रण करू शकतो. तर याच्यानंतर फळकूज आणि घाण्या रोग हे सुद्धा बऱ्याच भाजीपाला पिकामध्ये दिसतात, म्हणजे फ्लावर वगैरे सारख्या पिकामध्ये. तर याची लक्षणं कशा पद्धतीने आहेत आणि त्याच्यावर उपाययोजना कशा?
0: आपण जे बघितले बुरशीजन्य रोग महत्वाचे बघितले 2-3, त्यानंतर एक विषाणूजन्य बघितला, आता

0: हा जो घाण्या रोग आहे हा बॅक्टेरियल आहे. डिसीज म्हणजे जीवाणूजन्य रोग आहे. हा झांथोमोनस नावाच्या बॅक्टेरियामुळे होतो आणि हा मेजर कोबी वर्गीय जे पीक आहे त्यामध्ये मोठ्या प्रमाणात आढळतो. त्याला आपण ब्लॅक रॉट असं म्हणतो. या रोगाची लक्षणं म्हणजे पाने पिवळी पडतात लागण झाली की, व शिरा ज्या आहेत पानाच्या त्या काळ्या होतात आणि खोडाचा आतील भाग काळपट पडतो. म्हणजे आपण जर ह्या खोड किंवा हे आतील जो भाग आहे डिसेक्शन केलं किंवा कट केलं तर आतील भाग त्या प्लांटचा काळपट असतो,
1: कुजलेला
0: असतो किंवा काळपट असतो आणि या रोगाचा प्रसार सीड मार्फत म्हणजे बिया मार्फत होतो.
1: म्हणजे तिथं बीज प्रक्रिया करणं खूप महत्वाचं
0: आहे. त्यासाठी बीज प्रक्रिया आणि एक सोपा एक उपाय आहे. या रोगाच्या नियंत्रणासाठी आपण पेरणीपूर्वी बी आहे ते 50 डिग्री सेल्सिअस तापमानाच्या कोमट पाण्यात 30 मिनिटं जर बुडवून घेतलं आणि सुकवलं आणि त्यानंतर रोपवाटिकेत पेरलं तर याचा नियंत्रण होण्यास मदत होते.
1: आणि ज्या वेळेला आपण ओपन प्लॉटमध्ये हा भाजीपाला घेतो किंवा ह्या तरी सुद्धा या रोगांचं जे नुकसान होतं ते किंवा या रोगांची लागण हे होऊ शकते का मोठ्या प्रमाणामध्ये?
0: हो, म्हणजे दोन्हीकडे होऊ शकते. ओपन किंवा आपण प्रोटेक्टेड दोन्ही ठिकाणी घेतलं तरी हे रोग हे कॉमनच आहेत.
1: म्हणजे ते नुकसान करतातच या ठिकाणी
0: आणि दोन्ही ठिकाणी आढळतात.
1: बर. आता फळकूज पण तुम्ही म्हटला की हे एक महत्वाचा रोग आहे की ज्याच्यामुळे नुकसान होतं फळपिकांचं. कुठल्या कुठल्या फळपिकांचं?
0: तो मिरची आणि वांगी.
1: बर.
0: या पिकामध्ये आता मिरचीमध्ये असणारा वेगळा आहे आणि वांग्या वेगळा. सिमला किंवा आपली मिरची याची त्यामध्ये काय होतं, मिरचीच्या झाडाच्या आपण डायबॅक म्हणजे फांद्या वळणे किंवा फळकूज फ्रूट रॉट म्हणतो. मिरचीचे झाड आहेत त्याच्या फांद्या शेंड्या कडून खाली वाळत येतात, त्यालाच आपण डायबॅक असं म्हणतो. म्हणजे डायबॅक शेंड्याकडून खाली वाळत आल्या. आणि लाल मिरचीवर फ्रूट रॉट म्हणजे ज्या वेळेला मिरची लाल मिरचीवर असे खोलगट वर्तुळाकार गोलाकार डाग दिसतात म्हणजे हा कोलेटिकम नावाच्या बुरशीमुळे होतो आणि असे खोलगट डाग दिसतात. त्यामुळे हा सुद्धा पावसाळ्यात म्हणजे आढळणारा महत्वाचा रोग आहे हा. आणि ह्या रोगाचं जर आपल्याला लक्षण दिसलं तर त्यावेळेला मँकोजेब 25 ग्रॅम किंवा अझॉक्सिस्ट्रोबिन 10 मिली असं 10 लिटर पाण्यात मिसळून रोग दिसतात जर 10 दिवसाच्या अंतराने फवारणी केल्या 3 ते 4 तर नक्कीच मदत होते. किंवा संयुक्त बुरशीनाशक एक आहे अझॉक्सिस्ट्रोबिन प्लस डायपेनकोनेझोल 1 मिली प्रति लिटर हे सुद्धा खूप प्रभावी आहे. आता तसंच आपण हा मिरची पिकावर बघितला ह्याचा कॉजल ऑर्गॅनिझम म्हणजे हा वेगळा आहे फळकूज. तसंच वांगी पिकामध्ये जो फळकूज आहे हा फोमॉप्सिस नावाच्या बुरशीमुळे होतो. त्या वांग्यावर खोलगट असे तपकिरी काळसर डाग पडतात आणि त्या डागात वलयांकित अशा रेषा असतात, मोठे डाग असतात वांग्याच्या फळावर आणि वलयांकित रेषा असतात. त्यामुळे हा फळाच्या आत पण पसरतो त्यामुळे मार्केट म्हणजे नुकसान होत रोगानं सुद्धा. या रोगाचे लक्षण दिसताच कार्बनडायझियम 10 ग्रॅम प्रति 10 लिटर पाणी मिसळून फवारणी केली तर नक्कीच आपल्याला नियंत्रण होण्यास मदत होईल.
1: याच्याशिवाय आपण बीज प्रक्रियेद्वारे याचं नियंत्रण करू शकतो.
0: आता बीज प्रक्रिया सगळ्याच आमच्या जे फुले सुपर बायोमिक्स आहे ते बीज प्रक्रियासाठी पण युज केलं तर चालतं, कारण आमच्या ह्याच्यात जवळजवळ 11 प्रकारचे बुरशी आणि जीवाणू हे एकत्रित आहेत आणि त्याचा फुले सुपर बायोमिक्स हे महात्मा फुले कृषी विद्यापीठानं आमच्या विद्यापीठानं तयार केलं. ते आपण सीड बीज प्रक्रियेसाठी पण वापरू शकतो, आळवणीसाठी पण वापरू शकतो आणि फवारणीसाठी पण वापरू शकतो. म्हणजे ह्यात काय होतं की रोगाच्या ज्या जमिनीतल्या अवस्था आहेत, आता जसं मग रोगाला मी सांगितलं की फुले सुपर बायोमिक्सची आळवणी करा, ते जमिनीतल्या ज्या अवस्था रोगाच्या किंवा किडीच्या काय असतात ते नियंत्रण होण्यास नक्कीच याच्यामुळे मदत
1: होते. म्हणजे सगळ्याच फळपिकांच्यावर ह्या रोग येतात त्यामुळे ते बीज प्रक्रिया करणं पण महत्वाचं आहे. आता भुरी आणि पर्णगुच्छ हे सुद्धा खूप महत्वाचे रोग आहेत की ज्याच्यामुळे नुकसान जास्त होतं भाजीपाला पिकांचं, तर याची लक्षणं काय आहेत आणि त्याच्यावर उपाययोजना काय करावी?
0: आता भुरी रोगाची लक्षणं म्हणजे ओळखण्यास सोपे, पानावर पांढऱ्या रंगाची बुरशीची वाढ झालेली दिसते, पावडर सारखे व्हाईट म्हणजे पांढऱ्या रंगाची, त्यामुळे याची लक्षणं लगेच आपल्याला ओळखू शकतो. आणि त्यामुळे काय होतं, याचा प्रादुर्भाव जास्त वाढला तर पाने पिवळी पडतात भाजीपाला पिकांची, त्यानंतर

0: पिवळी पडल्यामुळे ते सुकून गळून पडतात आणि साहजिकच त्याचा पदनाव परिणाम होतोय. मग ह्यासाठी ह्या रोगाची अशी लक्षणं दिसतात. ह्यासाठी टेबू कोनॅझोल 10 मिली किंवा हेक्झा कोनॅझोल 10 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी केली तर नक्कीच हे 2-3 फवारणी केल्या तर आलटून पालटून मदत होईल.
1: हा साधारण केव्हा दिसतो?
0: ज्या वेळेला क्लायमेट त्याला सुटेबल आहे असं आपण बघितलं तर थंडीमध्ये सुद्धा याचं मोठ्या प्रमाणात वाढ होते. याची ड्राय क्लायमेट असेल आणि तेवढं टेम्परेचर त्याला फेवरेबल कूल असे असेल तर ह्या वेळेला त्या ह्याच्यात कालावधीत त्याची वाढ मोठ्या प्रमाणात होते.
1: म्हणजे आता जो हवामान बदल आहे त्यावेळेला सुद्धा या रोगांची लागण होऊ शकते.
0: कारण आता हवामान बदलामुळे आपल्याला प्रिडिक्शन करणंच खूप डिफिकल्ट झालंय की नक्की
1: कशा पद्धतीचा आहे
0: कोणता हे नाव ड्राय क्लायमेट असेल किंवा थंड तिथं दिसतो.
1: म्हणजे त्याचं नियोजन करणं आधीपासून महत्वाचं आहे किंवा ही माहिती असणं पण खूप गरजेची आहे. पर्णगुच्छ हा सुद्धा एक जो रोग आहे तो भाजीपाला पिकातला प्रमुख मानला जातो.
0: वांगी पिकावर जास्त दिसतो.
1: बरं,
0: ह्या रोगामुळे काय होतं पर्णगुच्छ म्हणजे ह्याच्या नावातच त्याचे लक्षण आहेत की झाडाची जी पानं आहेत ते एकदम छोटी छोटी होतात आणि असे गुच्छ तयार होतात त्याचे. त्यामुळे काय होतं की झाडाची वाढ म्हणजे 100% इल्ड लॉस म्हणजे कमी प्रमाणात आढळतो तसा हा काही जास्त नाही. पण ह्या रोगाबद्दल माहिती असणं एक गरजेचं आहे. मग त्यामुळे ह्याचा 100% लॉस होतो ज्या झाडाला इन्फेक्शन झालंय त्या. आणि हा मायकोप्लाझ्मामुळे होतो हा. पावसाळी हंगामात याचा म्हणजे जास्त नुकसान कारण वांगी वगैरे लागवड आता वांगी पिकावर मोठ्या प्रमाणात हे होतो. ह्या रोगाच्या नियंत्रणासाठी सायपरमेथ्रिन 4 मिली या कीटकनाशकाचा 10 लिटर पाण्यातून 10-15 दिवसाच्या अंतरानं फवारणी केली तरी तो आपल्याला
1: प्रमाण कमी करू शकतो
0: किंवा रोगट झाडे दिसताच आपण उपटून नष्ट केली तरी. पण ह्याचं प्रमाण खूप कमी आहे. तुडतुड्या मार्फत प्रसार होतो ह्या रोगाचा त्यासाठी आपल्याला कीटकनाशक फवारणी करणं
1: म्हणजे आधी तुडतुड्यांच्यावर नियंत्रण करणं महत्वाचं आहे. बरोबर आहे. म्हणजे हे सगळे जे रोग आहेत ते भाजीपाला पिकाचं निश्चितच नुकसान करतात आणि त्याचं नियोजन जर आपण आधीपासून केलं किंवा त्याच्या उपाययोजना जर आपल्याला माहिती असल्या तर आपण त्या आधीपासून करू शकतो आणि प्रमाण कमी असतानाच त्याचा उपाययोजना केली तर आपलं नुकसान नक्कीच टळू शकतं. नक्कीच खरीप हंगामामध्ये आपले शेतकरी बंधू या सगळ्या तुम्ही सांगितलेल्या उपाययोजनांचा अवलंब करतील आणि भाजीपाला पिकाचं नुकसान कमी करतील अशी आपण आशा करूया. आणि सर आज तुम्ही इथं आलात आणि आमच्या शेतकरी बांधव भाजीपाला पिकावरील प्रमुख रोग कोणकोणते आहेत आणि त्याच्यावर उपाययोजना कशा पद्धतीनं केली पाहिजे आणि नुकसान कशा पद्धतीनं टाळता येतं याच्याबद्दलची माहिती दिलीत. त्याबद्दल सातारा आकाशवाणीतर्फे तसंच समस्त शेतकरी बंधू भगिनींच्यातर्फे आपले खूप खूप आभार. धन्यवाद.
0: धन्यवाद.
2: मंडळी कार्यक्रमात आताच आपण ऐकलीत खरीप हंगामातील भाजीपाला कीड नियंत्रण याविषयी विभागीय गहुगेरवा संशोधन केंद्र महाबळेश्वर येथील वनस्पती रोगशास्त्रज्ञ डॉ विक्रांत साळी यांची श्रेया गोलिवडेकर यांनी घेतलेली मुलाखत. कार्यक्रमात यानंतर शेतीविषयक माहिती सदर कृषीवाणी. शेतकरी बंधूंनो कृषीवाणी कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत खरीप पिकातील बीज प्रक्रिया तंत्रज्ञान याविषयी विभागीय गहुगेरवा संशोधन केंद्र महाबळेश्वर येथील वनस्पती रोगशास्त्रज्ञ डॉ मनीष सुशीर यांनी केलेलं मार्गदर्शन.
1: सर नमस्कार.
3: नमस्कार.
1: सर खरीप पिकांसाठी बीज प्रक्रिया तंत्रज्ञान किती महत्वाचं आहे याच्याविषयी आपण बोलतोय. कालच्या भागामध्ये आपण बघितलं भात पिकासाठी बीज प्रक्रिया कशा पद्धतीने केली पाहिजे. आता भाताप्रमाणेच नाचणी हे सुद्धा खरीप हंगामात घेतलं जाणारं महत्वाचं पीक आहे तर याच्यावर बीज प्रक्रिया कशा पद्धतीने केली पाहिजे.
3: शेतकरी बंधूंनो नाचणी हे सुद्धा अत्यंत महत्वाचं खरीप हंगामातील पीक आहे आणि थोडंसं याच्याकडे दुर्लक्षित पीक म्हणून काही शेतकरी बंधू बघत असतात तर कृपया त्याची आपण बीज प्रक्रिया जर केली तर सुरुवातीच्या काळात येणारा करपा किंवा काही किडींपासून सुद्धा आपण त्याचं रक्षण जे आहे ते या बीज प्रक्रियेद्वारे करत असतो. मग त्यामध्ये जर प्रमाणित बियाणं जर असेल आपलं तर सोबत दिलेलं कुठलंही बुरशीनाशक असेल तर त्याची आपण बीज प्रक्रिया त्या ठिकाणी करू शकतो. मग ते साधारणतः थायरम सारखं जर बुरशीनाशक दिलेलं असेल तर त्याचं 2.5 ते 3 ग्रॅम प्रति किलो बियाणे या स्वरूपात त्याची बीज प्रक्रिया आपण करत असतो. किंवा जर ते जर उपलब्ध नसेल तर करपा येतो मग ते टाळण्यासाठी कार्बन डेझिम सारखं बुरशीनाशक आहे 50% WP

0: साधारणतः 2 ग्रॅम प्रति किलो बियाणे या स्वरूपात आपण घेऊन त्याची बीज प्रक्रिया करावी. सुरुवातीला ती पावडर जी आहे ती चांगली हातात हँड ग्लोव्ज घालून त्या ठिकाणी बियाण्याला व्यवस्थित पसरेल अशा पद्धतीने लावावी. तदनंतर मी सांगितलं की सुरुवातीच्या काळात काही किडी येतात, मग त्यामध्ये थायोमिथोक्झोन सारखं कीटकनाशक आहे की जे सुरुवातीच्या काळात येणाऱ्या ज्या किडी आहेत, तर त्याची जर आपण बीज प्रक्रिया केली तर साधारणतः 10 मिली प्रति किलो बियाणे या स्वरूपात घेऊन आपण ते कीटकनाशक सुद्धा त्या ठिकाणी नंतर व्यवस्थित त्याची एक स्लरी थोडीशी करून पाणी शिंपडून त्या ठिकाणी ते दोन्ही हातांचा वापर करून बियाण्याला सगळीकडे व्यवस्थित लागेल या पद्धतीने ते करावं. तदनंतर मात्र अझोस्पिरिलियम किंवा ॲस्परजिलस आवामोरे नावाचं जीवाणू खत आहे, यासारख्या कॉम्बिनेशनचं जे खत आहे ते साधारणतः 25 ग्रॅम जीवाणू खत जे आहे ते 25 ग्रॅम प्रति किलो बियाणे. मग हे तयार करताना त्या ठिकाणी साधारणतः थोडंसं गुळाचं द्रावण त्या ठिकाणी करणं गरजेचं असतं, म्हणजे 1 लिटर पाणी त्यामध्ये घ्यावं आणि त्याच्यामध्ये 125 ग्रॅम गूळ घ्यावा, त्याला चांगल्या पद्धतीने उकळून घ्यावं, थंड करून नंतर ती जी स्लरी आहे त्याच्यामध्ये हे जीवाणू खत जे मी सांगितले त्यामध्ये तुम्ही हे जर उपलब्ध असेल अझोस्पिरिलियम किंवा ॲस्परजिलस आवामोरी यांचं कॉम्बिनेशन किंवा निळे हिरवे शेवाळ पण सोबत घेऊ शकतात किंवा अझोटोबॅक्टर किंवा स्फुरद विरघळणारे जीवाणू खत, यापैकी जे आपल्याला उपलब्ध असतील ते साधारणतः 250 ग्रॅम पाकिट जे आहे ते त्याच्यामध्ये टाकून त्याची चांगल्या पद्धतीने स्लरी करावी आणि ते बियाण्यावर सगळीकडनं पसरेल अशा पद्धतीने काळजी घेऊन त्याची बीज प्रक्रिया पूर्ण करा. चावलीत वाळल्यानंतर लगेचच आपण त्याची पेरणी जी आहे ती करणं गरजेचं असतं.
1: म्हणजे थोडक्यात पेरणीच्या आधी आपल्याला 1-2 तास तरी ही बीज प्रक्रिया करणं
0: महत्वाचं आहे.
1: धन्यवाद सर.
0: धन्यवाद.
2: शेतकरी बंधूंनो, कृषीवाणी कार्यक्रमात आताच आपण ऐकलं खरीप पिकातील बीज प्रक्रिया तंत्रज्ञान याविषयी विभागीय गहू गेरवा संशोधन केंद्र महाबळेश्वर येथील वनस्पती रोगशास्त्रज्ञ डॉक्टर मनीष सुशीर यांनी केलेलं मार्गदर्शन. कृषीवाणी हे शेतीविषयक माहिती सदर आताच आपण ऐकलं.

0: बरायतर मंडळी, याबरोबरच आजचा किसानवाणी कार्यक्रम आता इथेच संपूया. पुन्हा भेटूया उद्याच्या कार्यक्रमात संध्याकाळी 7:30 वाजता. तोपर्यंत नमस्कार.
1: सफल शेतीची भाषवाणी,
2: पेरण काढण सांगे वाणी,
1: शेती सुखाची आधारवाणी.
0: किसानवाणी हा शेतकरी बंधू भगिनींसाठीचा कार्यक्रम आताच आपण ऐकला. यानंतर विविध वाहतीच्या प्रसारण सेवेचे कार्यक्रम आम्ही मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करीत आहोत.